मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, त्यासोबतच आकाशवाणी.gov.in या वेबसाईटवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT ॲपवर आपण उपलब्ध आहोत. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 12 श्रावण शके 1948 अर्थात 3 ऑगस्ट 2026. प्रातकालीन प्रसारण सभेत आपलं स्वागत, धनश्रीचा नमस्कार. सभेला सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

ऋषिकेश बोडस यांच्या स्वरातील रामाष्टकम आत्ताच आपण ऐकलत. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत प्रभात वंदन या प्रातकालीन भक्ती संगीताच्या कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांची गीतरचना श्रोतेहो. पहाटेच्या वेळी सूर्यदेवाचं आगमन आणि त्यामुळे होणारा हा पक्ष्यांचा किलबिलाट आणि बरोबरच आपल्या नभाचा अर्थात आकाशाचा या सूर्यकिरणांनी उजळणारा तो रंग, खरंच अद्भुत वर्णन जगदीश खेबुडकर यांनी आपल्या रचनेतून केलं आहे. बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांच्या स्वरात.

कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील गीत आपण ऐकलात. प्रभात वंदन या प्रातकालीन भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकणार आहोत अनंत पाटील यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी आणि या रचनेला स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

श्रोते हो खरच. आपण जसे कर्म करू तसेच फळ आपल्याला मिळत असते. ही कर्माची अनुभूतीच असते असं म्हणायला हरकत नाही. प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील हे गीत आताच आपण ऐकलं. श्रोते हो, भगवंताची गुणगायन आपण करत असताना स्वतः तन्मय होऊन जातो आणि हे तन्मय होत असतानाच रामाचं जेव्हा आपण स्मरण करत असतो तेव्हा आपण स्वतः रामरूपच झालं पाहिजे. अशी भक्ती आपण केली पाहिजे. प्रभू रामांच्या चरणी अनन्य भावानं शरण जाणं गरजेचं आहे. यानंतरचं गीत संत माणिक प्रभू यांचं. खरा परमात्मा दर्शन आपल्या आतमध्येच आहे. त्या निर्विकार रामाला आपल्या हृदयात निरंतर जपत राहावं लागतं. असंच काही सा भावार्थ या भक्तिरचनेमध्ये आहे. ऐकणार आहोत प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

राम हा संपूर्ण विश्वाचा विसावा आहे. त्याच्या जवळ गेल्यानंतर मनाला खरी शांतता मिळते. तो केवळ देव नाही तर तो आनंदाचे घर आहे. म्हणूनच आपण सर्वांनी मुखानं त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. राम चैतन्याच्या रत्नांची अखंड खाण आहे. सृष्टीतील अनेक देह भौतिक गोष्टी या नाशवंत आहेत. केवळ राम हेच शाश्वत सत्य आहे. विष्णू कृष्ण जगन्नाथ हे सर्व काही परमेश्वराची रूप आहेत. हा विवेक नेहमी आपण मनात ठेवणं आवश्यक आहे.

कृष्णभट्ट बोरकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होता जितेंद्र अभिषेकी यांचा. प्रभात वंदन या प्रातकालीन भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवित आहोत राजन साजन मिश्रा यांच्या स्वरातील हे गीत.

पंडित राजन साजन मिश्रा यांच्या स्वरातील हिंदी भक्तिगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत समूह स्वरातील कवी मधुकर आरखडे यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर पंडित.

0: समूह स्वरातील गीत आपण ऐकलत आणि या गीतासोबतच प्रभातवंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी.
0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 6:40 झालेत. कृषी वार्ता कार्यक्रमात ऐकणार आहोत कागदी लिंबू लागवड याविषयी संकलित माहिती.
2: मंडळी, आपल्या आहारात लिंबाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. रोजच्या जेवणात लिंबाचा वापर सर्रासपणे केलेला आपल्याला पाहायला मिळतो. लिंबू सरबत हे पेय उष्णता कमी करण्यासाठी अतिशय चांगलं आहे. लिंबाला वर्षभर मागणी असते. विशेषतः उन्हाळ्यात लिंबांना चांगलाच भाव मिळतो. इतर फळझाडांच्या मानानं लिंबूला मेहनत आणि इतर खर्च कमी येतो. तसंच उत्पन्नही वर्षाकाठी सहजपणे चांगलं मिळतं. प्रक्रिया उद्योगाला

0: सुद्धा मोठा वाव आहे. रस, लोणचे तयार करता येतात. अशा या कागदीलिंबाच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची मध्यम खोल, साधारण 1 ते 1.5 फूट खोलीवर मुरूम असलेली जमीन निवडावी. आपल्याकडच्या हवामानात कागदीलिंबाची वाढ चांगली होते. ज्या जमिनीत लागवड करायची आहे त्या जमिनीतल्या मातीचं परीक्षण करावं. चांगली नांगरट करून कोळवाच्या पाळ्या देऊन जमीन तयार करावी. बहुवर्षीय हरळी, कुंदा यासारख्या तणांचा बिमोड करावा. लागवडी अगोदर 1 महिना साधारण 6 बाय 6 मीटर अंतरावर 1 बाय 1 बाय 1 मीटर अंतराचे खड्डे घेऊन जमीन चांगली तापू द्यावी. लागवडीपूर्वी पोयटा माती, 6 ते 7 घमेली कुजलेले शेणखत, तसंच 1 ते 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम पॉलिडॉल, 1 किलो निंबोळी पेंड, 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा टाकून हे खड्डे भरून घ्यावेत. कलमाद्वारे अगर बियांद्वारे तयार केलेले रोपं ही लागवडीसाठी निवडावीत. स्थानिक जातींपेक्षा साई सरबती या जातीची रोपं जर आपल्याला मिळाली तर ती अवश्य आणावीत. रोप खात्रीच्या ठिकाणहून खात्रीशीर मिळावेत यासाठी प्रयत्न करावेत. या जातीची फळं ही लंब गोराकार पातळ सालीची रसदार, बियांचं प्रमाण कमी असलेली चमकदार पिवळ्या रंगाची असतात. या जातीला उन्हाळ्यात फळधारणा जास्त असते. खैऱ्या आणि ट्रिस्टिझा यासारख्या रोगांना ही प्रतिकारक अशी जात आहे. जून जुलैमध्ये खात्रीची रोपं कलम भरून घेतलेल्या खड्ड्यात मधोमध लावावीत. बाजूची माती चांगली दाबून घ्यावी आणि पाणी द्यावं. चांगली निगा राखावी. मुख्य खोड जमिनीपासून 2.5 ते 3 फूट सरळ वाढू द्यावं. त्यानंतर छाटणी करून चारी बाजूंना 3 ते 4 फांद्या वाढू द्याव्यात आणि त्या फांद्यांवर झाडाचा सांगाडा तयार करावा. पूर्ण वाढलेल्या झाडात दाटीच्या फांद्या, रोगट, मृत फांद्या या छाटून टाकाव्यात. लिंबाची छाटणी करणं हे खूप महत्वाचं आहे. लिंबाला वर्षातून 3 बहार येतात. आंबे बहार जून जुलैमध्ये याची फळं मिळतात. मृग बहारात जून जुलैमध्ये फुलं आणि साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये फळं मिळतात. तर हस्तबहारात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फुलं येतात आणि एप्रिल मेमध्ये फळं येतात. हस्तबहार धरल्यास आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात. या बहाराला मशागत, खतपाणी व्यवस्थापन आणि संजीवकांचा चांगल्या पद्धतीनं वापर करावा म्हणजे या बहारापासून आपल्याला चांगला फायदा मिळतो. लिंबाच्या झाडाला जून, ऑक्टोबर आणि फेब्रुवारीमध्ये खतांचे डोस द्यावेत. हे प्रमाण दरवर्षी वाढवत जावं. ठिबकनं पाणी पुरवठा केला तर चांगलाच, पण पाट पाणी द्यायचे असेल तर आळी पद्धतीनं नियोजन करावं. कागदी लिंबावर खैऱ्या, पायकूज, मुळकूज, डिंक्या इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होतो. खैऱ्याच्या नियंत्रणासाठी रोगट फांद्या, पाने, फळं हे काढून त्यांचा नायनाट करावा. 1% बोर्ड मिश्रण तयार करावे आणि ते फवारावं आणि 30 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड, 10 लिटर पाणी यांच्या द्रावणाच्या 2 ते 3 फवारण्या कराव्यात. कागदीलिंबाच्या योग्य व्यवस्थापनाद्वारे 4 ते 5 वर्षापासून व्यापारी उत्पादन सुरू होतं. फळांचा रंग पिवळा झाल्यानंतर फळांची अलगद काढणी करावी. प्रतवारी करून छोट्या छोट्या गोण्यात 1000 ते 1200 फळे भरून बाजारात विक्रीसाठी पाठवावीत. एकरातून साधारण चांगलाच फायदा आपल्याला यातून मिळू शकतो.
1: कागदी लिंबू लागवड याविषयी संकलित माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आता ऐकणार आहोत आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3.
3: नमस्कार श्रोते हो, आज आपण मुलांमधील लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊया. आजकाल लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेबद्दल खूप ऐकायला मिळते. आजच्या आधुनिक बाल्यशल्य चिकित्सेमध्ये अनेक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी आणि निवडूक रुग्णांमध्ये रोबॉटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या केल्या जातात. नवजात बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक आजारांवर या पद्धतीचा सुरक्षित वापर केला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण मोठा चिरा देण्याऐवजी पोटावर फक्त काही लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष बारीक उपकरणे आत टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अवयव स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे करता येते. तर ह्यामुळे मुलांना फायदा काय होतो? लॅप्रोस्कोपीचे फायदे अनेक आहेत. वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, जखम लहान असल्यामुळे संसर्गाचे धोके कमी होतात, मूल लवकर खायला लागते, लवकर चालू शकते आणि बहुतेक वेळा लवकर घरी जाऊ शकते. शिवाय शरीरावरची जखमेची

0: नाही अतिशय लहान राहते. आजच्या तारखेला आपण अपेंडिक्सचा दाह, हर्निया, न उतरलेले वृषण, PUG ऑब्स्ट्रक्शन, पित्ताशयाचे काही विकार, अंडाशयाचे विकार, काही आतड्यांचे आणि छातीतील विकार अशा अनेक आजारांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करू शकतो. अर्थात प्रत्येक मुलासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे आजार आणि मुलाची प्रकृती पाहून ठरवलं जाते. रोबॉटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर बऱ्याच लोकांना अशी चुकीची समजूत आहे की रोबॉटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबॉट हा स्वतः ऑपरेशन करतो, पण असं नाही आहे. संपूर्ण शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या नियंत्रणात केली जाते. रोबोट हे केवळ अत्याधुनिक साधन असून त्यामुळे अधिक सूक्ष्म हालचाली करता येतात, 3D दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबॉटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का? तर नाही. काही मुलांसाठी लॅप्रोस्कोपी अधिक योग्य असते, काहींसाठी पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते, तर काही निवडक मुलांमध्ये रोबॉटिक शस्त्रक्रियेचा विशेष फायदा होतो. योग्य पद्धत ही आजार, वय, वजन आणि शस्त्रक्रियेचा प्रकार यावर अवलंबून असते. आजच्या काळात मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने करता येतात, मात्र कोणतीही शस्त्रक्रिया योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनुभवी बालशल्य विशारदांकडून होणे आवश्यक आहे. मुलांचे शरीर, त्यांचे नाजूक अवयव आणि त्यांच्या वाढीचा विचार करून उपचार करणे हे बालशल्य चिकित्साची खासियत आहे. लक्षात ठेवा, मोठा चिरा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आणि लहान चिरा म्हणजे छोटी शस्त्रक्रिया असं नाही. महत्वाचं म्हणजे योग्य रुग्णासाठी योग्य तंत्र आणि अनुभवी बालशल्य विशारदांची निवड. आजच्या तारखेला पित्ताशयाची सर्जरी, अंडकोशाची सर्जरी, आतडीची सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन पद्धतीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते, कारण त्याचे खूप फायदे आहेत आणि यामुळे बाळांची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते. तर आता उद्याच्या भागात आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या हर्नियावरती चर्चा करूया.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकणार आहात आज दुपारी 2:05.
3: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
4: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
3: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
4: तर कधी असते अपेक्षा.
3: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
4: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
3: सप्तरंगांचं सप्तसुरांचं मिश्रण असणारा
4: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
5: दर मंगळवारी सकाळी 9:30
4: प्रभातीचे रंग
3: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: श्रोते हो, सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत परिसर.
6: श्रोते हो नमस्कार. प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आतापर्यंत आपण जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळीची वाईल्डलाईफ फोटोग्राफी याबद्दल आपण जाणून घेतलं. आज आपण हिरेन यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की पाणवठ्याजवळ प्राण्यांची जी नेहमी रिलचेल असते, प्राण्यांची ती पाणी पिण्याची जी लगबग आहे, पाण्याचा तो जो काही संथपणा आहे, हे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद करताना तुम्हाला किंवा तुमच्या कानांना काय जाणवतं?
7: आपण असंच नाही म्हणत की जल ही जीवन आहे. प्रत्येक प्राण्यासाठी पाणी हे खूप खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येक प्राण्याला पाण्याजवळ यावंच लागतं. आता जस्ट हिवाळा गेला इथून, आपण हिवाळ्यात बघितलं तर हजारो लाखो पक्षी युरोपमधून आपल्या भारतात येतात, आपल्या इथल्या पाणवठ्यांवर. युरोपमध्ये काय होतं, थंडीमध्ये ते पाणवठे जे आहेत बर्फाची चादर त्यांच्यावर येऊन जाते आणि पाणी जे आहे यूजफुल राहत नाही त्यांच्यासाठी. आणि त्याच पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात ते पक्षी हजारो मैलाचा प्रवास करून इथे भारतात येतात आणि आपल्याला जसे इथे फ्लेमिंगोज दिसतात, अजून बाकी पक्षी दिसतात, अशा पद्धतीचे पक्षी भारत

0: मार्फत येतात. सगळ्यात बेस्ट काय असतं की ज्यावेळेस आपल्याला कुठलाही पक्षी किंवा प्राणी बघायचं असेल तर पानवठ्यांवर जा. तिथे पानवठ्यांच्या किनाऱ्यावर जाऊन आपण ज्यावेळेस उभे राहतो तिथे तुम्हाला त्या चिखलामध्ये प्राण्यांच्या पंजांचे ठसे आपल्याला तिथे दिसतात. त्याच्यावरून आपल्याला कळतं, अरे इथे तर स्पॉटेड डिअर येऊन गेलं, अरे इथे तर टायगर येऊन गेलाय, टायगरमध्ये पण अरे हा तर मेलचा पंजा दिसतोय. की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला लागतात तुम्ही त्यावेळेस हे सांगू शकतात. म्हणजे पाणी आणि पाण्याच्या आजूबाजूची स्थिती जी असते फक्त पिण्यासाठी नसतं पण एक स्टोरी सांगत असते. प्रत्येक पानवठा हा एक स्टोरी सांगत असतो. कुठलाही तुम्हाला प्राणी किंवा पक्षी बघायचा असेल तर तुम्हाला पाण्याच्या जवळ जाणं गरजेचंच आहे.
1: छायाचित्रण करण्यासाठी पानवठ्याजवळचा जो तुमचा काही अनुभव आहे तो आम्हाला थोडा सांगा.
0: पाण्याच्या जवळ छायाचित्रण करणं म्हणजे सगळ्यात असं म्हणू शकतो सोपंही आहे आणि अवघडही आहे. कारण की प्राणी किंवा पक्षी हे खूप अवेअर असतात आणि त्यावेळेस त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं विश्व बघण्यासाठी आपल्याला त्यांच्या लेवलला जाऊन फोटोग्राफी करावी लागते. जसं एखादं बदक आहे, बदकांचा थवा आहे तो पाण्यावर आहे. मी जर फक्त चालत गेलो पाण्याजवळ, तुम्ही गेला असाल बऱ्याच वेळेस, तर ते पक्षी उडून जातील. पण तुम्हाला फोटोग्राफी जर त्यांची करायची असेल, त्यांच्या दृष्टिकोनातून विश्व बघायचं असेल, म्हणजे त्यांच्या आय लेवलला जावं लागेल. तुम्हाला जमिनीवर झोपावं लागेल चिखलामध्ये, मग तुम्हाला तो तुमचा कॅमेरा घेऊन क्रॉल करत हळूहळू हळूहळू पुढे जावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना ऑब्झर्व करताना तुम्हाला फोटोग्राफी करावी लागेल आणि तुम्हाला मोमेंट्स अँटिसिपेट करावे लागतात. एक उदाहरण देतो मी. जसं एक पक्षी असतो त्याचं नाव आहे डार्टर किंवा त्याला स्नेक बर्ड पण म्हणतात. जो डार्ट असतो ना, आपण जे बोर्डवर डार्ट मारतो तशा पद्धतीने हा पक्षी पाण्याच्या आत जातो आणि जे पाण्याच्या आत मासे असतात तिथे स्वतःला डार्ट करतो, स्वतःची मान मागे करून आणि जोरात पुढे करून चोच त्या माशा थ्रू टाकतो अगदी भाल्यासारखी आणि पाण्यातून वरती घेऊन येतो. आणि तो एक्झॅक्टली कुठे येणार आहे ते कोणालाच नाही माहिती, पण ते तुम्ही पाण्याची मुवमेंट तरंग कसे जात आहेत हे तुम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा इथे हा पक्षी बाहेर निघू शकतो. आणि जसं मी बोललो की भाल्यासारखी त्याची चोच माशाच्या शरीरात टाकतो तो, तर खाणार कसा? मग काय करतो तो, जसा बाहेर येतो तसा तो चोचीला झटका देऊन वरती फेकतो आणि त्याच वेळेस चोच उघडतो आणि तो मासा त्याच्या चोचीतून पोटात जातो. ज्यावेळेस तुम्ही हे ऑब्झर्व करतात सारखं, त्यावेळेस तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा अरे असं होणार आहे आणि पुढच्या वेळेस तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला माहिती की कुठल्या सेटिंग सोबत मला याच्यासाठी रेडी राहायचं आहे आणि मला हे छायाचित्र कॅप्चर करता येईल.
1: श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकणार आहोत आज दुपारी 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र.

6:55 होत आहेत. ऐकणार आहोत आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आज सकाळी 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजे तवाने. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर गाणी मनातली. 8:40 चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल. 8:55 लखलख चंदेरी अंतर्गत नवीन हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. सकाळी 9:15 आणि संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ या कार्यक्रमात महेश कराडकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा प्रसारित होईल. 9:35 युवा बीट्स. 10 मराठी चित्रपट संगीत. 10:10 संस्कृत वाणी. 10:30 एनसीआरईटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित होईल सकाळी 11:00. 11:40 आज का शब्द आज की सूक्ती. त्यानंतर जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त विशेष कार्यक्रम

छत्रपती संभाजी केंद्र निर्मित निरोगी बालपणाची गुरुकिल्ली 12 वाजता वनिता मंडळ। श्रोते हो, दुपारी 12 वाजल्यापासून मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम प्रसारित होतील। यात सुरुवातीला वनिता मंडळ, 1:40 अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र, दुपारी 2:30 नादब्रह्म।

श्रोतेहो, आजची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. युवा श्रोत्यांसाठी युवावाणी हा कार्यक्रम 5:30 मुंबई केंद्रावरून 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात हनुमंत गोविंद पाटील आणि सहकार्यांनी गायलेलं एकतारी भजन. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:50. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. त्यानंतर 7:30 माझं आवार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:15 पॉप संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 8:30 संसद समीक्षा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे चारही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत पंडित यशवंत बी जोशी यांचं शास्त्रीय गायन राग गौड मल्हार. श्रोतेहो, हे होते आज प्रसारित होणारे कार्यक्रम. तर आता आज प्रसारित होणाऱ्या बातमीपत्रांच्या वेळा याप्रमाणे. मुंबई केंद्रावर प्रसारित होणारे हे बातमीपत्र 7:10, 3:00, 7:00 प्रादेशिक बातमीपत्र, 8:30, 1:30 आणि 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून प्रसारित होईल. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे बातमीपत्र याप्रमाणे. 6:00, 1:00, 6:00 आणि 11:00 हिंदी बातमीपत्र, तर 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, 2:15 दोपहर समाचार, 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9 आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करू. ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये किंवा संकटामध्ये सापडलेल्या तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यान्वित आहे. महिला आणि बालविकास विभाग नवी दिल्ली आणि राज्य शासनाच्या बालविकास विभागामार्फत ही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना जरूर मदत करावी.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. सकाळचे 7 वाजतायत. आज सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026. श्रोते हो, आजचा सुविचार: दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा, नाहीतर तुम्ही जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल. हे विचार आहेत स्वामी विवेकानंद यांचे.
2: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10 वाजता. आजचे पाहुणे: मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर अर्थात 1251 किलो.

मेगाहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोते हो, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपण ऐकणार आहोत शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती विकास याविषयी गुंजाळवाडी पठार तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेती विषयक पुरस्कार प्राप्त आदिवासी एकता शेतकरी गटाचे सचिव भीमान्ना उघडे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत उद्या संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, उद्या मंगळवार सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:30 जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश. ग्रामीण नाट्य लेखक अशोक रास्ते यांची मुलाखत. जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: सभा

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी। छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द, जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच। प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ। तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून। जरूर ऐका वनिता मंडळ।

0: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. सकाळचे 7:07 होत आहेत. मुंबई केंद्रावरून काही क्षणांच्या विश्रांतीनंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: अगं कस्तुरी, यू आर एन ऍसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची सीईओ बनणार आहेस आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेस.
1: जरूर ऐका स्नेहल बाकरे यांची कथा कस्तुरी, त्याबरोबरच कल्पना दुधाळ यांच्या काही सुंदर कविता.
2: हदग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली, सासूरवाशीन गळ्यात पडून हुसमरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन.
1: आणि डॉक्टर पूजा सामंत यांचा ललित लेख स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.
3: एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणे ही कल्पनाच मला भारी वाटते.
1: जरूर ऐका वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या बुधवारी 5 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 6 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 1:30 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
6: मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांच्या निवाऱ्याचा सुसज्ज व विश्वासू आधार बनलेले मुंबईचे सावली केअर सेंटर, माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर आणि छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्स चे संस्थापक आरोग्य दूत ऍपचे जनक विकास देशमुख व सौ तनुजा देशमुख यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
7: गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
8: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी तरुणांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी केंद्राकडून मंजूर. शैक्षणिक संस्थांनी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास. आणि तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला विजेतेपद आणि 2026 राष्ट्रकुल

0: क्रीडा स्पर्धांची सांगता 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भारताकडे. आता सविस्तर बातम्या. देशाची विकसित भारत बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी युवा पिढीला आवाहन करताना ते म्हणाले,
1: नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है. और जब परिवार में, समाज में ऐसा होता है और कहीं ना कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है. और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है.
0: अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्ध 100 आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग मोहिमेची आता सुरुवात झाली असून देशभरात दर रविवारी या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं. देशभरातल्या 28,000 ठिकाणांहून 1 कोटीहून अधिक तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधून दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. या कार्यक्रमाला विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसंच शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. यंदाच्या मोसमी पावसात पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकंदर 2,117,85,00,000 रुपयांचा आगाऊ निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्राला त्यापैकी 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मान्सून सुरू झाल्यापासून केंद्र सरकार राज्य सरकारांच्या समन्वयानं पूरस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे. प्रभावी मदत, बचाव आणि पुनर्वसन उपाययोजनांसाठी राज्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्यास केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गुजरात या राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थांनी उद्योगांसाठी आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथल्या रामदेव बाबा विद्यापीठात एआय सेंटर फॉर कॉम्पिटन्सीचं उद्घाटन करताना बोलत होते. शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अध्यापन पद्धतीमध्ये आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भविष्यातील मनुष्यबळाच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अद्ययावत बदल करण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. त्या काल बारामतीतल्या सोमेश्वर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या. या शिबिरांमधून पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत असून या शिबिराच्या माध्यमातून राज्यात 1,000 महिलांची महिला शेतकरी म्हणून नोंद करण्यात आली आहे असंही उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतल्या पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचं काम देखील सुरू आहे असंही त्या म्हणाल्या. पुणे जिल्ह्यातील समाधानकारक पावसामुळे सर्व धरणं भरली असून जानाई शिरसाई योजनेतून सर्व जलसाठे आणि तलाव तातडीनं भरण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकार येत्या हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल रत्नागिरीत केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात ते बोलत होते. यावेळी सुमारे 2,300 परिवारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. आधी मोजणी, नंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार असं या कायद्याचं तत्व असेल असं ते म्हणाले. कोतवालांना तलाठी भरतीमध्ये 20% आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: सार्वजनिक आरोग्य विभागातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी वैद्यकीय व्यवसाय करता येणार नाही असं उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं 30 जुलै रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये स्पष्ट केलं आहे. तसंच या विषयासंदर्भातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण आणि शहरी भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि रुग्णसेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन काल रायगड जिल्ह्यातल्या खालापूर इथं साजरा झाला. आगामी काळात आम्ही शेकापला बरोबर घेऊन निवडणुका लढवणार आहोत अशी घोषणा यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. भारताची तन्वी शर्मा तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची विजेती ठरली आहे. तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16, 21-16 असा पराभव केला. या स्पर्धेतील सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला आहे. याआधी 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकलं होतं. ग्लासगोमध्ये 11 दिवस झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची काल सांगता झाली. सांगता समारंभात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ध्वज आणि ज्योत भारताकडे सोपवण्यात आले. भारत या स्पर्धेच्या 100व्या आवृत्तीचं यजमानपद भूषवणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 2030 ही स्पर्धा अहमदाबादमध्ये होणार आहे. या समारोप सोहळ्यादरम्यान भारताचं सांस्कृतिक सादरीकरण प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी केलं. या स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य असे 39 पदकं जिंकून पदक तालिकेत भारतानं 4थं स्थान पटकावलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरण आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांमधून विसर्ग सोडण्यात आला आहे. चंद्रभागा नदीपात्रात काल संध्याकाळपासून 1 लाखाहून अधिक क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे. चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितलं आहे. हवामान. येत्या 2 ते 3 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी तरुणांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी केंद्राकडून मंजूर. शैक्षणिक संस्थांनी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. महाराजस्व समाधान शिबिरांमुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास. आणि तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला विजेतेपद आणि 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भारताकडे. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 241.8 मीटर्स अर्थात 1251 KHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि त्यासोबतच akashvani.gov.in या वेबसाईटवर आणि प्रसारभारतीच्या वेव्ज OTTवर देखील आपण आता ऐकत आहोत आकाशवाणी सांगली केंद्र. सकाळचे 7:20 आणि 28 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत एक गाणे ताजे तवाने. श्रोते हो, या कार्यक्रमात ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीतबद्ध केले सुहासचंद्र कुलकर्णी यांनी. ऐकत दोस्त माझा मस्त या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, या गीताचा आस्वाद घेत एक गाणे ताजेतवाने कार्यक्रमात मी धनश्री आपली रजा घेत आहे. श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण आपण ऐकणार आहोत आज रात्री 8 वाजता. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो किंवा इतर माहितीमध्ये सुद्धा काही अडचण असेल, त्रुटी असेल, त्यावेळेस दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया कशी करायची, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीनं या संपूर्ण एसआयआर मोहिमेचा आपण नागरिक म्हणून लाभ घेतला पाहिजे, याच विषयी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: ही सगळी एसआयआरची मोहीम आहे, म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणची. यामध्ये मतदानाच्या वेळेस समजा परराज्यात किंवा दुसरीकडे कोणी शिक्षणासाठी गेला असेल किंवा नोकरी करत असेल

0: अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: ही सगळी एसआरची मोहीम आहे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणची. यामध्ये मतदानाच्या वेळेस समजा परराज्यात किंवा दुसरीकडे कोणी शिक्षणासाठी गेलं असेल किंवा नोकरी करत असेल तर त्यावेळेस त्यांची सुद्धा धावपळ होते किंवा मग कळत नाही काय करावं, कशा पद्धतीने मतदानाला पोहोचावं, तर यासाठी सुद्धा काय आहे म्हणजे कशा पद्धतीने सुविधा दिली जाते.
1: शिक्षणासाठी आपण दुसऱ्या राज्यामध्ये राहत असेल, महाराष्ट्राच्या आत सुद्धा दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, आपल्याला दोन ऑप्शन आहेत. तुमचं मूळ गाव कुठे आहे तिथे तुमचं नाव ठेवू शकतात, किंवा तुम्ही कुठे शिक्षण घेत आहात तिथे तुमचं नाव ठेवू शकतात. तुम्हीच ठरवायचे आहेत, कारण शिक्षणासाठी तुम्ही तात्पुरतं गेलेले आहेत म्हणून आपल्याला संधी आहेत. परंतु नोकरीसाठी तात्पुरतं गेलं असेल तर आता नाव आहे त्या ठिकाणी तुमचं नाव ठेवावे. परंतु नोकरीसाठी कायमस्वरूपी इतर राज्यामध्ये गेलं असेल तर नवीन ठिकाणी तुमचं नाव नोंद करून घेणे अपेक्षित आहे.
0: यामध्ये नवीन मतदार जो आहे म्हणजे 18 वर्ष पूर्ण करतोय आणि मतदानाचा हक्क त्याला आता मिळतोय, त्या युवकांसाठी पूर्ण त्यांची सगळी जी माहिती वगैरे भरण्यासाठी त्यांनी काय करावं आणि त्यांच्यासाठी काय सुविधा आहे?
1: युवक आपल्या देशाचा मोठा महत्वाचा घटक आहेत. आपल्या मतदारांच्या संख्येमध्ये मोठा भाग आहे. प्रत्येक युवकांनी नोंदणी करून घेत नाही, त्यांच्यामुळे त्यांच्या संख्या कमी दिसतात. आकडेवारी काढलं तर 18 ते 21 मध्ये किती मतदार असणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कमीच असतात नोंदणीमध्ये. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, तुमच्या 18 झालं तर तात्काळ नोंदणी करावे. 24 नंतर आपण 18 झाला असेल तर आपल्याला संधी आता ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे, आपण नोंद करून घ्यावे. आणखीन 1 वर्षामध्ये तुम्ही होत असेल त्याने सुद्धा अडवान्स अर्ज भरू शकतात, तेव्हा तुमच्या 18 होतील आम्ही नाव यादीमध्ये घेणार आहेत. आपण या देशाच्या महत्वाच्या घटक आहात, प्रत्येक मतदारांचा अधिकार आहेत. आपल्या शासन कोण चालवणार हे निवडण्याचा अधिकार तुम्ही मतदार यादीमध्ये असेल तरच आहेत. म्हणून आपल्या नाव घ्यावे आणि प्रत्येकाने निवडणुका वेळामध्ये मतदान करून आपल्याला काय योग्य वाटेल असा तुम्ही मतदान देऊ शकता, हे लक्षात ठेवून आपल्या नाव नोंद करून घ्यावे.
0: ही सगळी एसआरची मोहीम आहे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणची. तर मग राज्य निवडणूक आयोगातर्फे कशा पद्धतीनं हे उपक्रम राबवले जातात?
1: त्यांचे एक भागच आहे. आपल्यासोबत मी बसलेला आहोत, दिलखुलास मध्ये मी बोलत आहोत आणि सर्व वर्तमानपत्र मध्ये माहिती देत आहे आणि काही इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. आपण सुद्धा आपल्याला काही माहिती असेल तर येऊ शकतात, वेबसाईटला भेट द्या. तिथे आम्ही काय काय लोकांच्या मनामध्ये प्रश्न येत आहेत ते मराठी आणि अंग्रेजी हे दोन्ही भाषांमध्ये ठेवलेलं आहे, तिथे जाऊन आपण पाहू शकतात. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत, आणखीन जास्त करणार आहोत. ग्रामीण भागामध्ये जेवढा जेवढा आमचं काम पूर्ण झालेलं आहे, शहरी भागामध्ये आणखीन काम शिल्लक आहेत, ते आणखीन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
0: सर एवढी सुलभ प्रक्रिया आहे एसआयआरची, मात्र तरी सुद्धा एसआयआर मोहिमेबाबत खूप अफवा आहेत किंवा लोकांमध्ये गैरसमज आहेत, तर मग अशा वेळेस लोकांनी सुद्धा या अफवा टाळण्यासाठी यापासून कसं दूर राहिलं पाहिजे आणि ह्या अफवा सुद्धा ज्या पसरत आहेत त्या सुद्धा कोणकोणत्या आहेत?
1: 2-3 अफवा आहे. एक आहे की लोकांना वाटते की मतदारांचं नाव वगळण्यासाठी मोहीम राबवत आहेत. आता अस्तित्वात असलेले पात्र मतदारांच्या नाव वगळण्यासाठी मोहीम नसून, मी त्याला 4 आपल्याला सांगितलं होतं की ते राहत नाही तिथे, किंवा स्थलांतर झालेले आहेत, मृत्यू झालेले आहेत, किंवा दुबार नाव आहेत, यांचं नाव वगळण्यासाठी मोहीम असून पात्र नागरिकांना वगळण्याची मोहीम नाहीये. दुसरा, नागरिकत्व आम्ही तपासतो, ते नागरिक नसेल तर त्यांचे नाव वगळणे येतील, बाकी सर्व नागरिकांच्या नाव तिथे राहणारच आहे. तिसरा एक अफवा आहे, असा लोकांना वाटते की माझं जुळवणी झालं नसेल, मॅपिंग झालं नसेल, माझं नाव वगळण्यात येतील, तसा नाही. जुळवणी झालं तर कागदपत्राची गरज नाही. आपल्या इकडे जुळवणी होत नसेल काही कारणामुळे, होत नसेल, सापडत नाही काही कारणामुळे, त्याबाबत काळजी घेण्याची गरज नाही. आयोगाने सूचित केलेले कागदपत्र आपण आपल्याकडे तयार ठेवावे, आपले नाव यादीमध्ये चालू राहणार आहे. तर म्हणून कुठल्या अफवामध्ये आपण विश्वास ठेवायचा नाही, तर आपण यांच्यामध्ये सहभाग घ्यावे, मदत करावे. आमचा उद्देश आहे कुठलेही पात्र नागरिक या यादीमधून वगळू नये, कुठले चुकीच्या

0: प्रियतीच्या नाव यादीमध्ये असू नये. हे आमचे घोषवाक्य आहेत. म्हणून कुठले पात्र नागरिकांच्या नाव यादीमधून आम्ही वगळणार नाही.
1: आणि कुठल्याही अडचणी किंवा तक्रारी असतील तरी सुद्धा नागरिकांसाठी सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
0: होय.
1: हेल्पलाईन नंबर आहे, वेबसाईट आहे, तक्रार निवारण कक्ष सुद्धा इथे कार्यरत आहे. तर त्यामुळे त्या सुद्धा कुठलीही अडचण असली तरी सुद्धा बीएलओ त्यांच्याकडनं तर ती होणारच आहे दुरुस्त. पण मात्र त्यापुढे पण जाऊन नागरिकांचा सहभाग या सगळ्या मोहिमेमध्ये फार आवश्यक आहे आणि तो कशा पद्धतीने त्यांनी राबवला पाहिजे.
0: नागरिकांचं दोन तीन महत्वाचं कर्तव्य आहेत. पहिला विषय आहे की आपण बीएलओ येताना त्यांना माहिती देण्यासाठी आपल्या जुळणीची माहिती शक्य असेल तर आपण शोधून ठेवावे आपल्याकडे, जेणेकरून बीएलओ आले आले माहिती घेणार, तुमचं सही येऊन जाणार. त्या वितरित आपल्या स्वतःच्या माहिती तयारी ठेवा. कुठलंही कागदपत्र आता देण्याची गरज नाही. तो पहिला विषय आहे. शहरी भागामध्ये मोठा विषय आहे की सोसायटीमध्ये आत येण्यासाठी काही वेळामध्ये लोकांना त्रास होतात. तथा त्रास होऊ नये त्यासाठी आपण सोसायटीला सांगून बीएलओ व्यवस्थित आत येऊ शकतात, त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट होतील असा काळजी घ्या. आणि आपण नोकरीवर असेल, रेग्युलर वीकडे मध्ये आपल्या फॉर्म भरणे शक्य नसेल, आपण कृपया शनिवार रविवार त्यासाठी थांबून हे पूर्ण प्रक्रिया पार पाडावे, जेणेकरून आपल्या नाव मतदार यादीमध्ये राहतील.
1: या एसआयआर मोहिमेबाबत म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत आपण राज्य निवडणूक आयोगातर्फे एवढं छान काम करताय, या मतदारांना आपण काय संदेश द्याल?
0: 20 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे मागच्या पुनरीक्षणच्या नंतर. 2002 मध्ये या राज्यामध्ये आपण पुनरीक्षण राबवलं होतं, 24 वर्षाच्या नंतर राबवत आहेत. काही मतदारांच्या मनामध्ये शंका होते की यादीमध्ये नाव अपात्र लोकांच्या नाव आहेत, डुप्लिकेट नाव आहे, दोन तीन वेळ नाव आहे किंवा मृत्यू झाले लोकांच्या नाव आहे, असा तक्रार होते. हे तक्रारचं निराकरण करण्यासाठीचे पुनरीक्षण मोहीम राबवत आहेत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहेत, आपण स्वतःच आपल्याकडून काय अपेक्षित आहे माहिती पुरवावे, गणनापत्र सही करून द्यावे, आपले काम झाल्यानंतर इतरांना सुद्धा मदत करावे. आपल्या बाजूमध्ये असलेल्या लोकांना माहिती नसतात, त्यांना जुळवणीच्या माहिती शोधून काढणे कठीण असू शकतात. कसा विमानामध्ये सांगतात तुटीवर ऑक्सिजन मास्क फर्स्ट आणि त्यांच्या नंतर इतरांच्या मदत करावे, तसा आपण सर्व आपल्या जुळवणी एन्युमरेशन फॉर्मचा काम पूर्ण करा आणि त्यांच्या नंतर इतरांना सुद्धा मदत करा, जेणेकरून प्रत्येक पात्र नागरिकांचं नाव मतदार यादीमध्ये राहतील, असं आपण स्वतःच्या काळजी घ्या आणि इतरांना मदत करा.
1: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं भारतीय निवडणूक आयोगातर्फे एसआयआर म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते आणि यामध्ये कशा पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते, कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, मतदारांसाठी कशी आवश्यक आहे ही सगळी गोष्ट, आणि यामध्ये सुद्धा एक प्रकारे आपण मतदार म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आपला हक्क बजावताना अधिकार बजावताना याला सहकार्य करणं सुद्धा कशा पद्धतीनं महत्वाचं आहे, या सगळ्याच विषयी अतिशय इत्यंभूत आणि विस्तृत माहिती आज आपण जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला दिली आहे अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनापासून आभार.
0: आभार.
1: तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाश।

0: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
1: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
0: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
1: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा हा कार्यक्रम
0: क्रीडांगण जरूर ऐका
1: प्रत्येक बुधवारी
0: सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण
0: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही
0: पहाटेची मनन वाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यात आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र आणि प्रसारणामध्ये मी आहे आपल्यासोबत धनश्री केरीपळे. 7:40 होत आहेत. ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, शेतात काम करणारे मजूर असतील, शेतकरी असतील, शेतात काम करणाऱ्या महिला असतील, या सगळ्यांना सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारचे विकार होत असतात श्वसनाचे. तर यांना कशा प्रकारचे जंतुसंसर्ग होतात आणि काय त्याच्यावरती उपाय असतात?
4: काय होतं की बऱ्याचदा अनेक रुग्ण जे येतात त्यामध्ये त्यांना वारंवार खोकला येतो, वारंवार ताप येतो, काही लोकांना खोकल्यातून थोडं रक्त पडतं. आमच्या डॉक्टरकडे गेलो, औषधं घेतली, काही लोकांना अँटीबायोटिक्सचे नावं पाठ असतात, ते अँटीबायोटिक्स घेतात पण बरंच वाटत नाही अशी तक्रार असते. आणि मग आम्ही त्यांना विचारतो तुम्ही काय करता. मग ते एखादे गृहस्थ असतात किंवा एखाद्या महिला असतात, त्या म्हणतात की घरातलं काम करते, शेतात पण जावं लागतं आणि मग शेतातली कामं करावी लागतात. काही वेळा मुलं सुद्धा असतात, शाळकरी मुलं, आणि यांच्यामध्ये हा वारंवार त्रास होतो. म्हणजे काही दिवसासाठी राहणारा खोकला, पुन्हा एकदा खोकल्यातून रक्त पडणं, कणकणीनं, बारीक ताप येणं, डॉक्टरांकडे जाऊन औषधं घेतली की तात्पुरतं बरं वाटणं, एक्सरे काढल्यानंतर त्यात निमोनियासारखं काहीतरी दिसणं, काही लोक सीटी स्कॅन करतात. काय असतात ह्या केसेस? या लोकांमध्ये शेतात गेल्यामुळं, पायात काही वाहनं न घातल्यामुळं, चिखलात पाण्यात गेल्यामुळं, या ह्याच्यामध्ये शेतामध्ये चिखलामध्ये असणारे काही हेल्मिन्स आम्ही म्हणू किंवा ज्याला आपण लुम्ब्रिकॉइड्स किंवा हुकवर्म, राऊंड वर्म, अशा प्रकारचे जे परजीवी जंतू असतात त्यांचे

0: जे लार्वी असतात किंवा ज्याला आपण अगदी प्रीमॅच्युअर त्याचे जीव म्हणतो आपण, ते त्वचेतून आत जाऊ शकतात शरीरामध्ये आणि त्वचेतून जाऊन रक्तवाहिन्यातून ते प्रवास करत असतात. फार गमतीशीर प्रकार आहे हा. तर हे रक्तवाहिन्यातून जाऊन प्रवास करत करत करत हृदयामध्ये जातात, हृदयातून उजव्या बाजून फुफ्फुसामध्ये येतात आणि रक्तवाहिन्यात येऊन त्या फुफ्फुसामध्ये शिरकाव करतात.
1: अच्छा. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385 06 3934. डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय शेतात काम करणाऱ्यांना कशा पद्धतीने जंतू.
0: गमतीशीर प्रकार मी सांगत होतो की या लार्वी ज्या असतात त्या रक्तवाहिन्यातून प्रवास करत करत फुफ्फुसामध्ये येतात आणि चक्क त्या रक्तवाहिन्यातून श्वासनलिकांपर्यंत येतात आणि या सगळ्या फुफ्फुसातल्या प्रवासामध्ये म्हणजे वायुकोश आणि श्वासनलिकांच्या प्रवासामध्ये ते दाह निर्माण करतात आणि रुग्णाला खोकलायला लागतो, दम लागायला लागतो, निमोनियासारखा प्रकार दिसतो आणि हे पुन्हा प्रवास करून वर येतात, तोंडामध्ये येतात आणि तोंडातून पुन्हा आतडीमध्ये जातात. आता सगळी ही लाईफ सायकल आहे. काही वेळा मातीतून या ज्या ओवा आहेत या तोंडातून जातात, म्हणजे भाजीपाला असेल, चिखल असेल किंवा काही मुलं खातात आणि अशा लोकांना बघा अॅनिमिया असतो, रक्त कमी झालेलं असतं आणि माती खायची सवय असते, माती किंवा खडू किंवा पेन्सिल, तर यातून सुद्धा हा संसर्ग होतो. महत्वाची गोष्ट अशी आहे की सर्व रुग्णांनी लक्षात ठेवायला पाहिजे की वारंवार खोकला येत असेल, वारंवार निमोनिया होत असेल, वारंवार रक्त पडण्याची प्रक्रिया असेल तर लॉफलर सिंड्रोम नावाचा आजार, याला लॉफलर सिंड्रोम म्हणतो. आणि हे जे जंतू आहेत किंवा ह्या ज्या हेल्मिन्स आहेत, परजीवी जंतू आहेत, यांना मारण्याची औषधं द्यावी लागतात.
1: अच्छा.
0: महत्वाची गोष्ट अशी सर्वांनी लक्षात ठेवावी की याचा परिणाम हृदयावर सुद्धा होतो, आपल्या आतड्यांवर होतो, आपल्या यकृतावर परिणाम होतो आणि वेगवेगळ्या प्रकारे हे रुग्ण प्रेझेंट होऊ शकतात आणि म्हणून रुग्णाचं निदान करणं फार महत्वाचं, अचूक निदान आणि त्यामध्ये रुग्णांना बरं वाटतं.
1: याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली,
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत गाणी मनातली. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत श्रीधर फडके यांच्या स्वरातील कवी नाधो महानोर यांची रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलत. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं सुरेश भट यांचं गीत. या गीताला आवाज दिलाय आशा भोसले यांनी.

सुदेश भोसले, स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील प्रवीण दवणे यांचं हे गीत आपण ऐकत होतो. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताचा आस्वाद घेत गाणी मनातली या कार्यक्रमात मी धनश्री आपली रजा घेत आहे.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतात. समाचार प्रभात या हिंदीतून आणि 8:15 मॉर्निंग न्यूज या इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयांच्या प्रमुखांची बैठक लखनौमध्ये. पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून 2,117 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची दिमाखदार समारंभाने सांगता. 100व्या राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारताकडे. आता सविस्तर बातम्या. देशाची विकसित भारत बनवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त मानसिकदृष्ट्या कणखर आणि आत्मविश्वासपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी युवा पिढीला आवाहन करताना ते म्हणाले,
1: नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है. और जब परिवार में समाज में ऐसा होता है और कहीं ना कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है. और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है.

या उपक्रमामुळे अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्ध 100 आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग मोहिमेची सुरुवात झाली आहे. देशभरात दर रविवारी या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं. देशभरातल्या 28,000 ठिकाणांहून 1 कोटीहून अधिक तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसंच विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपूर आणि गंजाम जिल्ह्यातील तप्तपाणी इथं आयोजित विविध शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. आज कटक इथं जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उद्या त्या दक्षिण ओडिशाच्या दौऱ्या करतील. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक आज आणि उद्या लखनौ इथं होत आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाचा कार्यकाळ सर्वसमावेशकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी धोरणांची आखणी या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. राष्ट्रीय सांख्यिकी प्रणालीमध्ये नाविन्य आणणं तसंच धोरणांबाबतच्या माहितीचा प्रसार करणं हा या बैठकीचा उद्देश आहे. यंदाच्या मोसमी पावसात पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2,117,85,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्राला त्यापैकी 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मान्सून सुरू झाल्यापासून केंद्र सरकार राज्य सरकारांच्या समन्वयानं पूरस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून असल्याची माहिती पत्र सूचना कार्यालयानं दिली आहे. महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गुजरात या राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थांनी उद्योगांसाठी आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथल्या रामदेव बाबा विद्यापीठात AI सेंटर फॉर कॉम्पिटन्सीचं उद्घाटन करताना बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स आणि क्वांटम कम्प्युटिंग यांसारखं उदयोन्मुख तंत्रज्ञान भविष्यात गरजेचं आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अध्यापन पद्धतींमध्ये आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भविष्यातील मनुष्यबळाच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अद्ययावत बदल करण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केली. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी 1 विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली. बिहारमधील बांकीपूर, गुजरातमधील मंजलपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया या मतदारसंघांसाठी गेल्या महिन्याच्या 30 तारखेला मतदान झालं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती देशांमधील अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेनं इराणवर हल्ले न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इराणमधील अण्वस्त्रांची निर्मिती रोखणं यासंदर्भात करार अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यासह आखाती देशांमधील प्रमुख नेत्यांशी संवाद साधल्यानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात काल एका शांतता रॅली दरम्यान पोलीस ठाण्यावर झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 5 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 14 जण ठार झाले आणि काही लोक जखमी झाले आहेत. स्वात जिल्ह्यातील काबल शहरात पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन सुरू असताना हा स्फोट झाला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटानं किंवा व्यक्तीनं अद्याप स्वीकारलेली नाही अशी माहिती स्वातच्या मदत कक्षाच्या प्रवक्त्यानं प्रसारमाध्यमांना दिली. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री मोहम्मद सुहेल अफ्रिदी यांनी या स्फोटाचा तीव्र निषेध केला आहे आणि पोलीस निरीक्षकांना या घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. श्रावणातील आजच्या पहिल्या सोमवारनिमित्त मध्य प्रदेशमधील उज्जैन इथं आज भगवान महाकालेश्वराच्या पहिल्या श्रावण पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. भगवान महाकाल चंद्रमौलेश्वर रुपात पारंपरिक पालखी मिरवणुकीतून बाहेर पडतील आणि भाविकांना दर्शनाचा लाभ मिळेल. दुपारी 4 वाजता मिरवणूक सुरू होण्यापूर्वी महाकालेश्वर मंदिरात विशेष पूजा केली जाईल. मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून

सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 7% राहण्याचा अंदाज एसबीआयच्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. ही वाढ आरबीआयनं वर्तवलेल्या आधीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. पतधोरण आढावा सादर होण्यापूर्वी एसबीआयनं हा अहवाल जाहीर केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील चांगली कामगिरी आणि निर्यातीतील सुधारणा यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे रिझर्व्ह बँकेने आपल्या पूर्वीच्या अंदाजात आर्थिक वृद्धी दरात घट दर्शवली होती असंही या अहवालात म्हटलं आहे. देशभर एमबीबीएस आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होईल आणि या वर्षासाठीचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. वैद्यकीय समुपदेशन समितीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांसाठी समुपदेशनाची पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत पार पडेल. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या दरम्यान असेल. ग्रीसमधील अँटिका प्रदेशातील प्लाथा भागात आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या मोहिमेदरम्यान 2 अग्निशमन हेलिकॉप्टर्सची धडक झाली. अॅथेन्सच्या वायव्येस लागलेल्या आगीमुळे 100 अधिक घरं जळून खाक झाली आहेत. भारताची तन्वी शर्मा तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची विजेती ठरली आहे. तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्यांचा 21-16, 21-16 असा पराभव केला. या स्पर्धेतील सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला आहे. याआधी 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकलं होतं. 11 दिवसांच्या चुरशीच्या स्पर्धेनंतर स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची काल एका दिमाखदार समारंभात सांगता झाली. या समारंभात पुढील स्पर्धेच्या यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताकडे सोपवण्यात आला. 2030 अहमदाबादमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या शताब्दी आवृत्तीचं यजमानपद भारताकडे आहे. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. या स्पर्धेत 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत 4थं स्थान पटकावलं आहे. ओडिशामध्ये महानदीची पाणी पातळी ओसरत असल्यानं पूरस्थितीत सुधारणा होत आहे. तरीही काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अद्यापही आव्हानात्मकच आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच उद्यापर्यंत दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार, ओडिशा, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि झारखंडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक लखनौमध्ये. पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून 2117 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची दिमाखदार समारंभाने सांगता, 100व्या राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारताकडे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, त्यासोबतच आकाशवाणी .gov.in या वेबसाईटवर आणि बरं का श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT यावरही आता आकाशवाणी सांगली केंद्र उपलब्ध आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुळ दूध
1: वनस्पति तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले ॲनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा ग्राहकांना जागरूक व्हा पनीर गोकुळचंच घ्या
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा पनीर गोकुळचंच घ्या
3: चिंतन हाच चिंतामणी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार
4: माणूस जन्माला का आला किंवा का येतो याचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे काला करण्यासाठी तो जन्माला येतो याचाच अर्थ असा की केवळ आनंद लुटण्यासाठी आणि इतरांना आनंद वाटण्यासाठी माणूस जन्माला येत असतो मात्र आनंद प्रथम लुटून मग आनंद वाटायचा असा इथं प्रकार नाही आनंद इतरांना वाटण्याच्या क्रियेतच आनंद लुटण्याची प्रक्रिया माणसाच्या हातात येते असा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे कर्माचं फळ कर्मातच असतं या जीवनविद्येच्या सिद्धांताप्रमाणे आनंद वाटता वाटता तोच आनंद वाटणाऱ्याकडे परत येत असतो म्हणून माणसाला आनंदी जीवन जगायचं असेल तर त्यानं देवाधर्माच्या नावाखाली निरर्थक कर्मकांड करण्यापेक्षा इतरांना आनंदाचा सुगंध देऊन अखिल मानवी जीवन आनंदानं सुगंधित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं आवश्यक आहे परंतु हा काला करण्याची कला जर माणसाला ज्ञात नसेल तर तो आनंदाचा काला करणारा कलावंत न होता दुःख निर्माण करणारा आणि दुःखाचं वाटप करणारा कालिया मात्र ठरेल म्हणून जीवनविद्येनं एक मौल्यवान सिद्धांत सांगितला तो म्हणजे जीवन जगणं ही एक कला असून ती आत्मसात करणारा खरा कलावंत होय जीवन जगणं ही एक कला आहे या सत्याची जाणीव मानवजातीला आत्तापर्यंत कोणीही करून दिलेली नाही इतर सर्व कला आणि विद्या आत्मसात करण्यासाठी अभ्यास करावा लागतो त्याप्रमाणे जीवन जगण्याची कला प्राप्त करून घेण्यासाठी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे या अभ्यासाचं कलेचं किंवा विद्येचं शास्त्र विस्तारपूर्वक सांगणं या ठिकाणी शक्य नाही यासाठी श्रोत्यांनी आमचे इतर ग्रंथही अभ्यासावेत अशी श्रोत्यांना मी विनंती करतो तरी सुद्धा प्रस्तुत विषयाच्या संदर्भात या

चा आपण थोडक्यात विचार करूया. इथे एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करावासा वाटतो. जीवनविद्येने परमेश्वराची व्याख्या याप्रमाणे केलेली आहे. जीवनविद्या सांगते, निसर्ग नियमासहित नैसर्गिक स्वयंचलित नियंत्रण व्यवस्था म्हणजे परमेश्वर. त्याचप्रमाणे जीवनविद्येनं जीवनाची व्याख्यासुद्धा काय केली ते पहा. जीवनविद्या सांगते, स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेनं जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असं म्हणतात. परमेश्वर आणि जीवन यासंबंधी आत्ता सांगितलेल्या व्याख्या नीट लक्षात घेतल्या तर असं दिसून येईल की विश्वात सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे. म्हणजेच विश्वात सर्वत्र अखीव रेखीव आणि सुरेख अशी व्यवस्था आहे. ही व्यवस्था जशी सर्वत्र आहे त्याप्रमाणे मानवी शरीराच्या ठिकाणी सुद्धा तीच व्यवस्था आहे. या व्यवस्थेचा अलिखित किंवा अघोषित हेतू असा की विश्वात सर्वत्र आनंद असावा आणि तोच आनंद मानवी जीवनामध्ये सुद्धा तेवत असावा. परंतु खरा आनंद आणि खोटा आनंद कशाला म्हणतात हे सुद्धा माणसाला समजणं आवश्यक आहे. ज्या आनंदातून आनंदच निर्माण होतो तो आनंद खरा आणि ज्या आनंदातून दुःख निर्माण होतं तो आनंद खोटा. परमेश्वरी व्यवस्थेप्रमाणे माणसाला माणूस होतो, वाघाला वाघ होतो, आंब्याच्या झाडाला आंबाच येतो आणि कडुलिंबाच्या झाडाला कडुलिंबाचंच फळ येतं. त्याप्रमाणे आनंदातून आनंदच निर्माण झाला पाहिजे, दुःख निर्माण होता का माने. या संदर्भात जीवनविद्येचा हा महत्वाचा सिद्धांत बोधप्रद आहे. जीवनविद्या सांगते, आनंदाचा दीप जीवनामध्ये सतत तेवत ठेवणं म्हणजे दिवाळी. याआधी म्हटल्याप्रमाणे परमेश्वराची किंवा निसर्ग देवतेची अशी अलिखित योजना आहे की विश्वात सर्वत्र सदैव आनंद फुलत राहावा. सूक्ष्मदृष्टीनं विश्वात नजर टाकली सर्वत्र तर परमेश्वराची ही योजना प्रत्यक्ष कशी कार्यरत आहे आणि साकार होत असते ते दिसून येईल. परमेश्वरी योजनेप्रमाणे विश्वात सर्वत्र आनंदोत्सव चाललेला आहे. अखिल जीवन आनंदातून उदयाला येतं, आनंदात असतं, आनंदासाठी सर्व जीवन चाललेलं असतं आणि शेवटी आनंदात लय होऊन आनंदातून पुनर्निर्मिती होत असते. हा मुद्दा उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल. अवकाशात स्थिर असलेला सूर्य प्रकाशरूपानं आनंदाचा स्रोत सातत्यानं टाकून अखिल जीवन आनंदानं उजळत असतो. आकाशातील मेघ जलवर्षाव करून आनंदाची बरसात करत असतात. विराट आणि विशाल सागर विविध प्रकारानं आनंदाची उधळण करत असतो. एका बाजूनं हा सागर त्याच्या पोटात असणारा रत्नांचा खजिना विश्वाला उपलब्ध करून द्यायला सिद्ध असतो तर दुसऱ्या बाजूनं तो अनेक नद्यांना आपल्या पोटात जागा देऊन लाटांच्या रूपानं आनंदानं डुलत असतो आणि तिसऱ्या बाजूनं हा सागर सूर्याशी प्रेमसंबंध जोडून बाष्पीभवनाच्या रूपात मेघांना पृथ्वीवर जलवर्षाव करण्यासाठी उद्युक्त करतो. त्याचप्रमाणे डोंगर आणि पर्वत अनेक वृक्षांना आपल्या अंगावर वाढवतात, अनेक प्राण्यांना आपल्या अंगावर खेळवतात, मेघांना आमंत्रण देतात आणि प्राण्यांचं जीवन आनंदानं सुगंधित करण्यासाठी झटत असतात. प्रचंड वेगानं वाहणाऱ्या नदा आणि नद्या खळखळ आवाज करत, डौलानं वाहणारे झरे प्राण्यांना छाया फुलं आणि फळं देणारे वृक्ष अशा विश्वातील विविध गोष्टींच्या रूपानं विश्वनाथ विश्वात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करत असतो. सूर्याभोवती सर्व ग्रहांचं होऊन राहिलेलं परिभ्रमण म्हणजे प्रत्यक्षात कृष्णाच्या रासक्रीडेचं दर्शन घडवणारा निसर्ग देवतेचा आनंदोत्सव असतो. अणूच्या अंतरंगात इलेक्ट्रॉन न्यूट्रॉनचे न्यूक्लियस भोवती जे परिभ्रमण होऊन राहिलेलं आहे ते सुद्धा प्रत्यक्षात निसर्ग देवतेच्या आनंदाचा उत्सर्ग आहे. एका बीजापोटी तरुवर कोटी या स्वरूपात विपुल अन्नधान्य निर्माण करून पृथ्वी देवता सर्वत्र आनंदवन फुल

0: होत असते. त्याचप्रमाणे जीवनाला अत्यंत आवश्यक असणारं पाणी, प्रकाश आणि हवा ही सर्व अमाप प्रमाणात निर्माण करून जीवन आनंदित आणि सुगंधित ठेवण्याची निसर्ग देवतेनं व्यवस्था केलेली आहे. ज्याप्रमाणे निर्मिती रूपानं निसर्ग देवतेच्या आनंदाचा सर्वत्र उत्सर्ग होत असतो, त्याचप्रमाणे जीवन जगत असताना सुद्धा प्राणीमात्रांचा त्यांच्या जगण्याच्या रूपानं आनंदाचा उत्सर्गच चाललेला असतो. उदाहरणार्थ डोळ्यातून पाहणे, कानातून ऐकणे, मुखातून बोलणे आणि खाणे वगैरे सर्व इंद्रियांच्या द्वारे, मग ती कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अंतरेंद्रिय असोत, या सर्व इंद्रियांच्या द्वारे निसर्ग देवतेच्या आनंदाचा आनंदोत्सव चाललेला असतो. डोळ्यातून पाहण्याच्या रूपानं किंवा कानातून ऐकण्याच्या रूपानं स्वानंदच प्रगट होत असतो अशी वास्तविक वस्तुस्थिती आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र डोळ्यातून माणूस जे पाहतो त्या दृश्यातून किंवा कानातून तो जे ऐकतो त्या ऐकण्यातून तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. जो प्रकार पाहण्याचा किंवा ऐकण्याचा तोच प्रकार बाकीच्या सर्व इंद्रियांच्या बाबतीत पण घडतो. हा मुद्दा उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल. जो माणूस जन्मताच आंधळा आहे परंतु त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यामुळं त्याला दृष्टी प्राप्त होते, या आंधळ्या माणसाला दृष्टी येऊन सर्वत्र पाहता येऊ लागतं तेव्हा त्या माणसाला अक्षरशः ब्रह्मानंद होतो. परंतु हा ब्रह्मानंद डोळस माणसांना मात्र होत नाही किंवा अनुभवता येत नाही, याचं मुख्य कारण म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा हे होय. नैसर्गिक रीतीनं जन्मापासून डोळस असणाऱ्या माणसाला जन्मतास दृष्टी प्राप्त झाल्यामुळं त्याला पाहणे या गोष्टीचं काहीच कौतुक वाटत नाही किंवा आनंद होत नाही. परंतु हाच डोळस माणूस काही कारणामुळं अंध होईल आणि काही काळानंतर डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन त्याला परत दृष्टी प्राप्त होईल तेव्हा त्याला पाहणे ही गोष्ट किती आनंददायक आहे याचा साक्षात्कार होईल. हेच विश्लेषण इतर सर्व इंद्रियांना सुद्धा लागू आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: का बंद हाय
2: दाढ लावून तू खालिया मंजन लावून बसलोय
1: बाळे साळी पिरून खाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
2: वय दातासाठी एक नंबर
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
4: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: ते देखील आपने
1: बसला अनोख्या पासून बचाव करा
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा
3: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र यानंतरचा कार्यक्रम लगेचच
4: आकाशवाणी सांगली प्रस्तुत विशेष प्रासंगिक कार्यक्रम रानकवीला अभिवादन लोककवी नाधो महानोर स्मृती दिनानिमित्त त्यांच्या साहित्याची गाण्यांची आणि शेती राजकारणातील योगदानाची मांडणी करणारा कार्यक्रम रानकवीला अभिवादन नमस्कार श्रोते हो आकाशवाणीवरून ऐकत आहात विशेष प्रासंगिक कार्यक्रम रानकवीला अभिवादन या शेतानं लळा लावला असा असा की सुख दुःखाला परस्परांशी हसलो रडलो आता तर हा जीवच अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो काळी माती हिरवी रानं थेंब थेंब पाऊस शेतातल्या हिरव्या पिकांचं डोलणं आणि मातीचा अस्सल गंध आपल्या शब्दांमधून अवघ्या महाराष्ट्राच्या हृदयात उतरवणारे लोककवी रानकवी नामदेव धोंडो महानोर म्हणजेच आपले लाडके नाधो महानोर ऑगस्ट 2023 रोजी या हिरव्या बोलीचा शब्द सांगणारा समृद्ध वृक्ष काळाच्या पडद्याआड गेला आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त निसर्गाशी नातं सांगणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी एकरूप झालेल्या आणि मराठी साहित्याला समृद्ध करणाऱ्या या महान कवीच्या जीवन प्रवासाचा हा एक शब्दवेद श्रोते हो नाधो महानोर यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 रोजी ब्रिटिश भारतातील जळगाव जिल्ह्यातील पळसखेड या चिमुकल्या गावी झाला प्राथमिक शिक्षण पळसखेडला पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते वयाच्या 10व्या वर्षी सुमारे 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेंदुर्णी गावच्या शाळेत गेले मॅट्रिक झाल्यानंतर जळगावच्या प्रसिद्ध मुळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला खरा पण घरच्या बिकट परिस्थितीत अवघ्या एका वर्षातच त्यांना शिक्षण सोडावं लागलं पण म्हणतात ना ज्या माणसाची नाळ मातीशी जोडलेली असते त्याला निसर्गच मोठे पाठबळ देतो महाविद्यालयीन शिक्षण सुटलं तरी महानोर खचले नाहीत ते आपल्या पळसखेड गावी परतले आणि वयाच्या अवघ्या 18व्या वर्षापासून त्यांनी पूर्ण वेळ शेती करायला सुरुवात केली शेती हेच त्यांचं पहिलं प्रेम होतं मातीत राबता राबता निसर्गाचे बदलणारे रंग पाहता पाहता त्यांच्या हातामधून शब्दांचे अंकुर उमटू लागले 1967 मध्ये त्यांच्या रानातल्या कविता हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला मराठी साहित्य विश्वात एका नव्या पर्वाचा उदय झाला त्यानंतर वही 1970 रोजी आणि पावसाळी कविता 1982 मध्ये या काव्यसंग्रहांनी मराठी वाचकांना पार भुरळ घातली या व्यतिरिक्त गांधारी ही त्यांची कादंबरी

गपसप आणि गावातल्या गोष्टी हे लोककथा संग्रह देखील खूप गाजले. कवयित्री अरुणा ढेरे यांनी महानोरांचं वर्णन करताना अतिशय सुंदर शब्द वापरले. त्या म्हणतात, महानोरांनी गद्य लेखन केलं असलं तरी रसरशीत निसर्ग भान जागविणारे कवी म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत. पूर्वकालीन वा समकालीन कवींच्या प्रभावापासून ही कविता पूर्णपणे मुक्त आहे. लोकगीतांमधील छंद, लय, उत्स्फूर्तता आणि आपल्या बोलीभाषेची सहजता हे त्यांच्या कवितेचे प्राण आहेत. श्रोते हो, नाधव महानोर यांची कविता केवळ पुस्तकांच्या पानांवर थांबली नाही तर ती गाण्यांच्या रूपानं महाराष्ट्राच्या घराघरात प्रत्येकाच्या ओठांवर पोहोचली. जैत रे जैत, एक होता विदूषक, दोघी, मुक्ता, सर्जा, अजिंठा अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केलं. लता मंगेशकर, आशा भोसले, पंडित हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके, सुरेश वाडकर, अनुराधा पोडवाल, श्रेया घोषाल यांसारख्या दिग्गज गायक आणि संगीतकारांनी त्यांच्या 150 अधिक कविता गाण्यांना स्वरबद्ध केलं. त्यांची गाणी ऐकताना डोळ्यांसमोर थेट रान शिवाराचं दृश्य उभं राहतं. मी रात टाकली जांभूळ पिकल्या झाडाखाली, चिंब पावसानं रान झालं आबादानी, आम्ही ठाकर ठाकर नभ उतरू आलं घन ओथंबून येती, अशी कितीतरी गाणी वर्षानुवर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. मी गाताना गीत तुला लदिवाळा ही त्यांनी लिहिलेली अंगाई तर आईच्या वात्सल्याचे अतिशय हळवे रूप प्रकट करते. सलग 3 वर्ष त्यांच्या चित्रपट गीतांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले, हाही एक दुर्मिळ विक्रमच आहे. नाधव महानोर हे केवळ कागदांवर निसर्गाचं सौंदर्य गाणारे कवी नव्हते तर ते प्रत्यक्षात मातीत घाम गाळणारे, मातीवर मनापासून प्रेम करणारे प्रयोगशील शेतकरी होते. नामवंत वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते की मी दिखावेगिरी करत नाही, काम करतो, आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. सुमारे 40 वर्षांपूर्वी त्यांनी पळसखेड्यामध्ये स्वतःच्या पुढाकारानं 26 सिमेंट बंधारे, 26 दगडी बंधारे आणि 3 तलाव बांधून घेतले. त्यांनी माती अडवली, पाणी जिरवलं. शेती विकासाचा तो आजही एक अत्यंत महत्वाचा आणि यशस्वी प्रयोग मानला जातो. अवघ्या 25 लाख रुपयात शेतकरी सन्मानानं कसा उभा राहू शकतो याचा वस्तुपाठ त्यांनी शेती, आत्मनाश आणि नवसंजीवन या आपल्या पुस्तकांमधून मांडला. त्यांची ही पुस्तके वाचून मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातील अनेक तरुणांनी गावात येऊन शेती करायला सुरुवात केली होती. शेतकरी दिंडी, शेतीसाठी पाणी, सीताफळ बागेची गोष्ट अशी त्यांची पुस्तकं आजही शेतकऱ्यांना दिशा देण्याचं काम करतायत. महानोरांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी होतं. 1978 ते 1984 आणि 1990 ते 1995 या काळात महाराष्ट्र विधान परिषदेवर साहित्यिक आणि कलावंत प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आदरणीय यशवंतराव चव्हाणांच्या आग्रहाखातर ते या पदावर होते. विधान परिषदेत असताना त्यांनी साहित्यिक, कलावंत आणि मुख्यत्वे करून शेतकऱ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न सभागृहात त्यांनी मांडले आणि ते मंजूरही करून घेतले. राजकीय, सामाजिक व्यासपीठावरही त्यांनी नेहमी रोखठोक भूमिका घेतली. 2020 मधील साहित्य संमेलनात जेव्हा वाद निर्माण झाला तेव्हा साहित्यिकाची जात ही केवळ उच्च साहित्य असते, जाती धर्माचे कप्पे करून लेखकाला कमी लेखू नका असा परखड विचार त्यांनी मांडला होता. त्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रातील अफाट योगदानाबद्दल भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना पद्मश्री या सर्वोच्च नागरिक सन्मानानं गौरवलं. याशिवाय साहित्य अकादमी पुरस्कार, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, जनस्थान पुरस्कार तसंच शेती क्षेत्रातील कामगिरीबद्दल कृषीभूषण आणि कृषीरत्न पुरस्कार मिळाला. सामाजिक वनीकरणासाठीचा वनश्री पुरस्कार आणि अनेक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महानोरांच्या निधनानंतर आठवण सांगताना म्हटलं होतं, नाधव यांची विधान परिषदेतील भाषणं माणसाच्या काळजाचा ठाव घेत असत. नाधव खूपच हळव्या मनाचे होते. पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. अखेर हा समृद्ध वृक्ष उन्मळून पडला. नाधव यांचं निधन पावसाळ्यांच्याच दिवसात व्हावं हा योग मनाला चटका लावून जाणार आहे.

श्रोते हो, 3 ऑगस्ट 2023 रोजी निसर्गानं पांघरलेल्या हिरव्यागार शालूच्या दिवसांमध्येच हा रानकवी काळाच्या पडद्याआड निघून गेला. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये येतील अशी फळाला जोंधळ्याला चांदळे लखडून जावे. नाधू महानोर आज आपल्यात नसले तरी त्यांनी कवितेच्या गाण्यांच्या आणि विचारांच्या रूपानं पेरलेले हे शब्द चैतन्य महाराष्ट्राच्या मातीत आणि रसिकांच्या मनात सदैव जिवंत राहतील. अशा या महान हळव्या आणि संवेदनशील लोककवीच्या पावन स्मृतीस आकाशवाणी सांगली परिवारातर्फे कोटी कोटी विनम्र अभिवादन. रानकवींच्या जीवनातील आणि साहित्यातील निसर्गाबद्दलची आपुलकी आणि संवेदनशीलता आपल्या जीवनात रुजवणं हीच या महान साहित्यिकाला आजच्या दिवशी आपल्याकडून आदरांजली ठरेल.

0: लोककवी नाधो महानोर स्मृती दिनानिमित्त त्यांच्या साहित्याची, गाण्यांची आणि शेती राजकारणातील योगदानाची मांडणी करणारा कार्यक्रम रानकवीला अभिवादन, आकाशवाणी सांगली प्रस्तुत विशेष प्रासंगिक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. नाधो महानोर स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 9:10 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ काही क्षणातच.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, साहित्य सौरभच्या मागच्या भागात आपण महेश कराडकर यांच्या मुलाखतीचा पहिला भाग ऐकला, त्यांच्या काही कविता ऐकल्या, त्यांच्यावर वाचनाचे संस्कार

0: कसे झाले त्याविषयी जाणून घेतलं, एखादी घटना घडते आणि त्यातून कविता कशी स्फुरते हेही जाणलं. आजही कराडकर सर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्या कविता ऐकणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. कराडकर सर, तुमच्या कवितांमधली प्रतीक आणि प्रतिमा या खूप वेगळ्या, म्हणजे तुमची जी कविता आहे म्हैस किंवा सत्कार या दोन्ही कविता त्या आहेत वेगळ्या, पण त्यातली प्रतीक तुम्ही म्हैस म्हणून वापरलीत आणि त्यांना द्यायची जी गोष्ट आहे ती खूप वेगळी आहे. तर आधी आपण त्या कविता ऐकूया आणि मग तुम्ही त्याबद्दल जरा सांगा ना.
1: म्हणजे माझ्या जन्मापासून आतापर्यंत समजा मी म्हैस हा प्राणी वेगवेगळ्या पद्धतीनं बघितला असेल, कधी ते पु ल देशपांडेंची म्हशी नावाची कथा पण ऐकली असेल, अशा अनेक गोष्टी आहेत. कविता करताना तुम्हाला कळत नाही की ते हे तुम्हाला सुचायला लागलं, पण त्यावेळी सुचतं. तर कवितेचं नाव आहे म्हशी. ही थोडीशी आपल्यावरचीच कविता आहे, ह्यात सगळ्यांना आपण आपणच दिसायला लागू असं थोडंसं आहे की सामान्य माणूस आणि म्हशी ह्यात काय फार वेगळं आहे असं नाही आहे, असं ह्या कवितेचा एक सूर आहे. तर तो तुम्ही ओळखायचा आहे. मी यात म्हशीबद्दलच लिहिलेलं आहे सगळं. तर म्हशी किती निवांत असतात, म्हशी किती निवांत असतात, अहो त्यांना कधीच होत नसावा ब्लड प्रेशर किंवा शुगरचा त्रास. म्हशी किती निवांत असतात, त्यांना कधीच होत नसावा ब्लड प्रेशर किंवा शुगरचा त्रास. एखाद्या स्थितप्रज्ञ कातळासारख्या काळ चघळत म्हशी कधी कधी रवंथ करत असतात, कधी टळटळीत उन्हात सूर्याला वाकुल्या दाखवत तळ्यात नाकाडं वर करून डुंबत असतात, कधी बावरलेल्या बटबटीत डोळ्यांनी गोठ्यात चिंताग्रास खात मुकाट बसलेले असतात, तर कधी पायातलं लोढणं चुकवत फेंगाडत उधळताना मोकाट असल्याचा आवाणत असतात. म्हशी किती स्वस्थ असतात पिढ्यांपिढ्यांच्या सवयीनं, कारण कायम त्या कुठंतर गोठ्यातच बांधलेल्या आहेत, त्या मोकळ्या नाहीच आहेत. म्हशी किती स्वस्थ असतात पिढ्यांपिढ्यांच्या सवयीनं, कासेचं रेडकू बाजूला सारून चरवी दूध पिळून घेणाऱ्या धन्याबद्दल करून श्रद्धा डोळ्यात साठवून. म्हणजे त्यांना त्या धनी आपला जो आहे किंवा आपला मालक आहे तो आपल्या रेडकाचं दूध त्याच्या मुखातलं काढून घेऊन तो वेगळं काढतोय तो विकतोय याच्याबद्दल त्यांना काही नाही आहे, त्यांना श्रद्धाच आहे त्याच्याबद्दल, कारण तो खायला घालतोय परत आणून बांधतोय ह्याबद्दल त्यांना ते त्या विसरून गेलेत की आपण कधीतरी स्वतंत्र होतो. म्हशी किती स्वस्थ असतात पिढ्यांपिढ्यांच्या सवयीनं, कासेचं रेडकू बाजूला सारून चरवी दूध पिळून घेणाऱ्या धन्याबद्दल करुण श्रद्धा डोळ्यात साठवून. भरवशाच्या म्हशीला टोणगा झाल्यावरही कधीच होत नाही तिचा अपेक्षा भंग. आपल्याकडे त्यावेळी फार होतं की मुलगाच झाला पाहिजे. भरवशाच्या म्हशीला टोणगा झाल्यावरही कधीच होत नाही तिचा अपेक्षा भंग. द्यायचं तसंच दूध देत ती पुन्हा पुढच्या वर्षीचा वायदा करते मुकपणे आणि टोणग्यालाही चाटते प्रेमभरानं. म्हशी किती निरागस असतात. दुभत्या झाल्यावरही त्यांना कळतच नाहीत व्यवहार. मालक बदलला तरी बदलत नाही त्यांची धार द्यायची सवय. त्या का जन्मतात, कशा मरतात, त्यांचं दूध कोण पितं, कशाचीच नसते त्यांना खबरबात. त्यांच्याच कातडीचे जोडे घालून मालक दूध केंद्रावर आणि नोटा त्यांच्या खिशात. अर्ध्या रात्री दुधाचे टँकर महानगरात. माणसं पैसे कशी खातात याचा विचार करत म्हशी मनातल्या मनात फिदीफिदी हसतात म्हणे गोट्यात बसून. संभोगाकडून समाधीकडे जाण्याचे म्हशींचे मार्ग आता बंद आहेत. म्हशींच्या खुरांवर मोजता येतील एवढेही रेडे मालक शिल्लक ठेवत नाहीत. आणि मालकांना त्यांना मात्र फक्त मुलगेच व्हायला पाहिजेत यामागचं गौड बंगाल म्हशींना अजूनही कळलेलं नाही. कितीही चारा घोटाळे झाले तरी म्हशी म्हणजे चाऱ्याचं दुधात रूपांतर करणारं फक्त एक जिवंत मशीन. म्हशी किती मठ्ठ्या असतात. अहो भाकड झाल्यावरही निमूट जातात कसाईखान्यात. म्हशी किती मठ्ठ्या असतात. अहो भाकड झाल्यावर निमूट जातात कसाईखान्यात. म्हशींना गायीसारखं देवत्व मिळालं नाही कधी. म्हशींना गायींसारखं देवत्व मिळालं नाही कधी. त्यांची तशी तक्रार अथवा मागणी नाही आहे सरकार दरबारी. गायींचा द्वेष करण्या इतका अतिरेकी मत्सरी नाही आहे त्यांच्यात. जन्मापासून मरेपर्यंत अज्ञानाची काळी कभिन्न पखाल त्यांच्या पाठीवर ओझ होऊन परंपरेच्या ट्रॅफिकचे सगळे सिग्नल

0: म्हशी अज्ञानातून आलेल्या प्रचंड आत्मविश्वासाने तोडतात, त्या गुन्ह्याबद्दल सुद्धा त्या अनभिज्ञच असतात. दुष्काळात उपासमारीने प्रमाणाबाहेर हडकलेल्या त्यांच्या बरगड्या दाखवणारे फोटो प्रमाणाबाहेर डाएट केलेल्या मॉडेलसारखे वर्तमानपत्रात छापून येतात तेव्हा सरकारला दुष्काळाची खात्री पडते. परवा सरपंचाच्या म्हशीचा जत्रेत नंबर आला, बहुदुधी आखूडशिंगी कमी चारा खाणारी म्हणून. पण ती मात्र रेड्यांच्या टकरी बघून भेदरून गेलेली. त्यांनी आपल्यासाठी भांडायला पाहिजे हो असं तिला वाटत होतं. ते मात्र मत्त होऊन मालकांच्या ईर्षेसाठी जीवावर उठलेले एकमेकांच्या. आपलं म्हैसपण जन्मापासून गहाण असल्याचं ती जत्रेतल्या म्हशींना हंबरून हंबरून सांगत होती. आपलं म्हैसपण जन्मापासून गहाण असल्याची ती जत्रेतल्या म्हशींना हंबरून हंबरून सांगत होती. पण म्हशी म्हशींची भाषाच विसरल्या असाव्यात. पण म्हशी म्हशींची भाषाच विसरल्या असाव्यात. त्यांना फक्त मालकांचं हल्या हल्याच कळत होतं. नंबरातल्या म्हशीचा म्हैस जागरणाचा प्रयत्न त्यामुळे फोल ठरत होता आणि त्याच फोलपटांची पेंड सरपंच तिला खाऊ घालत होता साळसूदपणे. म्हशी कधी माणसाळल्या याचं संशोधन करण्यासाठी यमाच्या रेड्या आधीचे संदर्भ तपासण्यात येत आहेत. म्हशी कधी माणसाळल्या याचं संशोधन करण्यासाठी यमाच्या रेड्या आधीचे संदर्भ तपासण्यात येत आहेत. इतक्या गरीब जीवापोटी महिषासूर कसा जन्मला याचंही संशोधन व्हायला हवं. ज्ञानोबांच्या काळात संशोधनाचं फॅड नव्हतं, नाहीतरी त्यांनी महिषामुखीच वेदांबरोबर रेड्यांचा इतिहासही वदवून घेतला असता. अनेक सत्ता उलटल्या, राजे रजवाडे लयाला गेले, संस्थानं विलीन झाली, आता लोकशाही आली. पण म्हशींना त्या माणसाळल्या तेव्हापासून एकही आंदोलन करणं आज तागायत जमलेलं नाही. लोभमी काढा, कासरा सोडा अशी साधी घोषणाही त्यांनी कधी दिलेली नाही. कारण आणीबाणीच्या परिस्थितीतही म्हशी कधीच असमाधानी असंतुष्ट नसतात. अशी एक म्हशींवरची ही कविता आहे.
1: हा म्हशींवरची कविता आहे, पण ते प्रतीक म्हणून जे वापरलेलं आहे म्हैस,
0: त्याच एक म्हणजे साधं उदाहरण आहे की आपण सगळे पण असेच आहोत की आपण ही अनेक गोष्टी सवयीनं आपल्याला घालून दिल्या पद्धतीनं आपण करत असतो आणि हे सगळ्या जगभर असंच आहे. आणि नियम हे कधी तुम्हाला तुमच्या मुक्ततेतून तुमच्या स्वच्छंदीपणातून तुम्हाला बाजूलाच नेत असतात. त्यामुळं आपण काही ना काही पद्धतीनं एका आयुष्यात वावरत असतो. जो नोकरी करतो तो नोकरीत अडकलेला असतो, जो व्यापार करत असतो तो व्यापारात अडकलेला असतो, म्हणजे तो त्या चाकोरीतनं जात असतो. आणि जनावरं जी आहे ती पाळलेली ही कायम चाकोरीतनं जात असतात.
1: झापड लावलेल्या
0: झापड लावलेले घोडे असतील किंवा चाकोरीतनं जाणारी मेंढरं असतील किंवा सकाळी संध्याकाळी आपण नदीवर किंवा चरायला नेणाऱ्या म्हसरं असतील, ही सगळी शेवटी आपणही त्यातलेच आहोत. कारण आपणही एक प्राणीही आहोत हे आपण विसरलो आहे. आणि त्यामुळं आपण निसर्गापासून फरकत घेत घेत घेत निसर्ग हा जणू काही आपला शत्रू आहे. जास्त पाऊस पडला तरी वाईट, पडलाच नाही तरी त्यालाच दोष द्यायचा. अशा प्रत्येक गोष्टीत आपण दरवर्षी, यावेळी हिवाळा फार आहे नाही, थंडी फार आहे, तेही आपल्याला सोसत नाही, ऊनही सोसत नाही आणि पाऊसही सोसत नाही, मग त्या निसर्गानं करायचं काय. तर हा माझ्या थॉट प्रोसेसमधला एक कायमचा प्रश्न आहे आणि बऱ्याचशा कविता या अनुषंगानेही आलेल्या आहेत.
1: अशी दीर्घ कविता ज्यावेळी लिहिली जाते तर त्यावेळी ते मानसिकरित्या थकवणारं असतं का, किंवा ती कविता लिहून झाल्यानंतर ज्या भावना काय असतात?
0: तुम्ही एखादी जेव्हा कविता लिहिता, आता मी तर ही दीर्घ कविता आहे, काही लोक खंडकाव्य लिहितात, एक एक पुस्तकच्या पुस्तक एकच विषय असतो पण ते लिहितात. कारण का, तर ते त्याचं सगळं निचरा होईपर्यंत तो हलकाच होत नाही. जसं एखादी माता आपल्या मुलाला जन्म पूर्ण देत नाही, ती नाळ तोडेपर्यंतचा जो भाग आहे, तसा ती कविता होऊन ती नाळ तुटेपर्यंत ती कविता तुमच्याकडून घडतच असते आणि ती तुम्हाला स्वस्थ बसू देत नसते. त्या वेदना ज्या आहेत निर्मितीच्या, त्या तुम्हाला सतत कळा देतच असतात त्या. आणि त्या कळेतनं ते तुमचं पुढं पुढं आणखी सुचत जात असतं, आणखी त्यात चांगलं काय करता येईल, तिथं ते शब्द असे येतच असतात. म्हणजे ते मी आणलेले नाही आहेत, ते ह्या निसर्गानंच आपल्याकडून करून घेतले. हा तुम्ही निसर्गचक्रानं तुम्हाला दिलेली एक जबाबदारी आहे आणि ती तुम्ही पार पाडताय मला असं वाटतं.

0: आपले जे साताऱ्याकडे जाताना जे असे डोंगर असे चिरलेले दिसतात उभे कांदा कापल्यासारखे, ते बघितल्यावर सुद्धा मला एक काही कविता झाल्या. तर अशीच एक कविता मला सुचली की माणसं नदीत जाताना वाटेल ते टाकतात, निर्माल्य टाकतात, पण नदीचं इतकं नुकसान केलेलं आहे किंवा माणसं नाणी टाकतात नदीत. तर अशीच एक कविता आहे द्वंद्व नावाची. पुलाखालून पाणी संथपणे वाहतंय, नदीचं पात्र गावागावातलं मलमूत्र सांडपाणी गोळा करत हळूहळू पुढं सरकतंय. खच्चून भरलेल्या धावत्या एसटीतून भलं दांडगं कुंकू लिहिलेली एक घामेजलेली बाई कनवटीची चिल्लर चाचपत एक नाणं लगबगीनं काढते आणि आयुष्याची पुंजी दान करावी अशा नाठाळ श्रद्धाळूपणानं जीव खाऊन बसच्या खिडकीतून अरुंद पुलावरून ते नाणं नदीच्या पात्रात धिरकावते. नाणं हेलकावत नदीच्या तळाला जिळबट शेवाळात गडप झालं असेल. माझ्या सदैव द्वंद्वात असलेल्या मनासारखं नाणं हेलकावत नदीच्या तळाला जिळबट शेवाळात गडप झालं असेल माझ्या सदैव द्वंद्वात असलेल्या मनासारखं इकॉनॉमीच्या नाकावर टिचून श्रद्धेच्या बाजारू मानसिकतेत झिजत नाणं आपल्या दोन्ही बाजू गाळात हरवून बसलंय. पुलाखालून खूप पाणी वाहून जाईल कदाचित, पुढं पूलही असेल नसेल. या युगानंतरच्या पिढ्यांना आपल्या संस्कृतीची माहिती देण्यासाठी त्या नाण्याचा उपयोग होईलही कदाचित, पण नाणं फेकणाऱ्या बाईची मानसिकता कळणार आहे त्यामुळं. खच्चून भरलेल्या एसटी बरोबरच माझं शरीर प्रवास करते, मनाच्या दोन्ही बाजू नाण्याबरोबर खोल रुतून जातात या शतकाच्या श्रद्धा अश्रद्धेच्या गाळात.
1: छान, म्हणजे वास्तवदर्शी अशी ही कविता आहे.
2: म्हणजे ही जी कविता होती किंवा तुमची अजून एक कविता आहे, तर त्यामध्ये विशेषणाला विशेषण लावणं ही एक तुमची शैली दिसते. म्हणजे श्रद्धाळूपणाला ह्यामध्ये नाठाळ असं विशेषण आहे, तर त्या शैलीबद्दल.
0: आता श्रद्धाळूपणा हा एक आपला चांगुलपणा आहे, पण हा चांगुलपणा पण त्यातला गेलेला आहे ना, मग तो श्रद्धाळूपणा तो श्रद्धाळू राहिलेला नाहीये, तर तो श्रद्धाळूपणा नको तिथं आहे म्हणून तो नाठाळ आहे असं मला वाटतं.
2: किंवा अजून एक काही कविता स्वार्थी चेंगटपणा बाजार या कवितेत तुम्ही वापरलेला आहे, म्हणजे हे हेतूपूर्वक तुम्ही हे
0: स्वार्थानं तो सांगायचा आहे. तो जो बाजार आहे तो घामेजलेला बाजार आहे सगळा, तो सांगायला मला तो स्वार्थीपणा पण कमी वाटतोय. म्हणजे स्वार्थात सुद्धा काय असतं, माणूस थोडासा स्वार्थ परमार्थ करण्याच्या मनस्थितीत असतो, पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी फक्त माझंच बघणार आणि मलाच सगळं मिळालं पाहिजे आणि मीच यातनं सगळं तरुण गेलो पाहिजे. तो जेव्हा सगळ्याच्या पलीकडे जाईल आणि त्याला काहीतरी घाबाडा मिळेल, तेव्हा जर ते एन्जॉय करायला त्याच्यावर कुणी नसेल तर ते करण्याला काय अर्थ. मग मी सगळ्यांचं विहिसकावून घेऊन माझ्या एकट्याच्याच पदरात घेण्यात काय हाशील आहे असं कदाचित ते. म्हणून तो स्वार्थाला पण चेंगटपणा आहे त्यात.
2: हे अधोरेखित करण्यासाठी वापरलेली ती शैली.
0: आणि आता तुम्ही म्हटलात म्हणून मला हे कळलंय, मी ते लिहिताना काय ते माझ्या डोक्यात नसते, ते सहज तेव्हा जे उतरतं. म्हणजे कविता शक्यतो मी एकदा लिहिली की पुन्हा क्वचितच ती दुरुस्त केली जाते, म्हणजे ती लिहितानाच ती जाणीवपूर्वक आलेली असते.
2: छान, अजूनही गप्पा मारूया आपण, पण त्याआधी तुमची आणखीन एखादी कविता आवडीची.
0: आता पावसाच्या संदर्भातली कवितेचं शीर्षक आहे तरंगणारं धरण. आता शीर्षकातच त्याच्या वेगळेपण आहे की धरण कसं तरंगेल असं कुणालाही एक मिनिटात प्रश्न निर्माण होईल. तर तरंगणारं धरण, पाऊस धरून ठेवणारे ढग, पाऊस धरून ठेवणारे ढग जेव्हा उघडतात आपली कापसासारखी मऊशार पिसांची दारं, तेव्हा आभाळच नसतं का एक अंतराळी तरंगणारं धरण. पाऊस धरून ठेवणारे ढग जेव्हा उघडतात आपली कापसासारखी मऊशार पिसांची दारं, तेव्हा आभाळच नसतं का एक अंतराळी तरंगणारं धरण. हे धरण पूर्वी हिरव्यागार वनराजीत मुरून जायचं, हे धरण पूर्वी हिरव्यागार वनराजीत मुरून जायचं. झाडांची मुळच व्हायची धरणं, झाडांची मुळच व्हायची धरणं, आणि फांद्या फांद्यांवर चैतन्य फुलायचं, चैतन्य किलबिलायचं, चैतन्य बागडायचं, चैतन्य सळसळायचं. धरण हसायचं सावली होऊन, अंगाई गायचं, आधार द्यायचं धरण, गोष्टी सांगायचं नीतीच्या, म्हणजे आपण पंचतंत्र अशा ज्या हिसाब नीती अशा ज्या

गोष्टी आहेत की या जंगलांशी निगडीत आहेत. तर धरण गोष्टी सांगायचं नीतीच्या, धरण किती रंगात रंगायचं. तरंगणारं धरण पावसाळ्यात डोंगरावर बसायचं, तरंगणारं धरण पावसाळ्यात डोंगरावर बसायचं, तलावांच्या आरशात आपलं रूप निहाळत. आणि मुळांमधून मुरलेलं धरण आमच्या धमन्यांमधून सळसळायचं, कारण ती फळं भाज्या सगळं आपण खाऊन हळूहळू आपणही ते धरणच झालेलो असतो. आणि मुळांमधून मुरलेलं धरण आमच्या धमन्यांमधून सळसळायचं. पण आम्हाला सगळं आमच्या नियंत्रणात हवं होतं, पण आम्हाला सगळं आमच्या नियंत्रणात हवं होतं. भांड कुदळ भावासारखी सारी इस्टेट आम्हालाच हडप करायची अवदशा सुचली. आम्ही ताब्यात घेतले धरणांचे हक्क. इकडे आभाळात अंतराळी पाऊस धरून ठेवणारी तरंगणारी धरणं अकराळ विकराळ बेभरवशाची झाली, हरवून बसली आपली पिसांची दारं. आता आम्ही साठवू लागलोय जीवन की मरण. आता आम्ही जे साठवू लागलोय ते जीवन आहे की मरण आहे. तेव्हापासून आम्ही नक्की उभं केलंय सगळीकडेच

0: ताब्यात घेतले धरणांचे हक्क. इकडे आभाळात अंतराळी पाऊस धरून ठेवणारी तरंगणारी धरणं अकराळ विकराळ बेभरवशाची झाली. हरवून बसली आपली पिसांची दारं. आता आम्ही साठवू लागलोय जीवन की मरण. आता आम्ही जे साठवू लागलोय ते जीवन आहे की मरण आहे. तेव्हापासून आम्ही नक्की उभं केलंय सगळीकडेच समस्यांचंच एक एक धरण. त्यात धडधडते धास्ती, फडफडते भीती, वळवळते दहशत, हरवली आहे धडगत. आता आम्ही रोज रोज तपासतोय ब्लड प्रेशर स्वतःच. आता आम्ही रोज रोज तपासतोय ब्लड प्रेशर स्वतःचं आणि रोज न चुकता तपासतोय भय महापुराचं, पाणी पातळीच्या लाल रेघेचं. आता ही धरणीच अवघ्या चराचराची ICU. आता ही धरणीच अवघ्या चराचराची ICU. आणि याला जबाबदार फक्त मी आणि तू, अशी एक कविता आहे. ही धरण वेगळ्याच कन्सेप्ट मध्ये आलं.
1: धरण म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर जी एक प्रतिमा येते की पाणी साठवलेलं आहे आणि बॅकवॉटर आहे, ही जी प्रतिमा येते त्याला छेद देणारी
0: एक वेगळं
1: धरण आहे.
0: आणि हे निसर्गाचं धरण
1: आहे. आणि त्याची पण तुम्ही जी परत प्रतीक वापरली मग आजपासून मी ज्याचा उल्लेख करते की माणसामध्ये सुद्धा हे सगळं असतच.
0: हो, आपण काय आहे की आपण सगळा ह्या पंचतत्वांचाच
1: भाग आहोत.
0: म्हणजे ह्या पंचतत्वात जे जे आहे ते सगळं तुमच्या देहामध्ये पण आहे.
1: बरोबर.
0: जसं एक गुणसूत्र आहे तर ह्या सगळ्या सृष्टीचं एक गुणसूत्र आपल्या प्रत्येक पेशीमध्ये पण आहे असं माझं
1: ते वारंवार तुमच्या कवितेत उमटताना दिसते.
0: तर हे जे आपण म्हणतो पण ज्यांनी अध्यात्म अंगीकारलं म्हणजे जसे
1: जगले अध्यात्म,
0: हा म्हणजे जसे आपले नाथपंथीय लोक असतील किंवा आपले ज्ञानेश्वरांपर्यंतचे लोक असतील किंवा तुकाराम महाराज असतील, की त्यांच्या सगळ्या कवितातून त्यांच्या सगळ्या अभंगातून जे येतं हे सगळं पंचतत्वच येते आणि ते कुठेही त्याचा डंबर करत नाही. पण ते सांगतात की मी म्हणजे ही सृष्टी आहे. जसं तुकाराम म्हणतात की अनुरणीया थोकडा तुका आकाश आहे एवढा. म्हणजे अनुरणीपेक्षा लहान पण आपणच आहोत, ब्रह्मांड एवढे पण आपणच आहोत. फक्त ते आपण ठरवायचं आहे आपण काय करायचं आहे. जेवढे जेवढे काही आपल्याला साध्य होतंय त्या पद्धतीने आपण ते निस्तरत असतो करत असतो आणि त्याप्रमाणे त्या माणसाचं व्यक्तिमत्व घडत असतं असं आपण म्हणू शकतो.
2: महेश कराडकर यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आताच आपण ऐकला. याबरोबरच आजचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकणार आहोत संध्याकाळी 6:30 आपल्या आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: बाळे तोंड शिवल्यागत का बंद आहे? बाळे साळी पिरून खाऊ येतात वय. उठ आधी आणि माधव मिशनला जा फास्टात.
4: दातासाठी एक नंबर.
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.

0: श्रोते हो, आता वेळ झाली आहे युवा श्रोत्यांसाठी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची, अर्थात युवा बीट्सची. ऐकूयात हा कार्यक्रम.
1: हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे तुमची म्युझिक जॉके मनोज्ञा आणि आज तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं युवा बीट्स. आजची गाणी ऐकल्यावर तुमचा दिवस नक्कीच स्पेशल होणार आहे याची मी खात्री देऊ शकते. सो लेट्स जस्ट स्टार्ट. कालच आपला फ्रेंडशिप डे होऊन गेला आणि त्या कालच्या आठवणींचा एक वेगळाच हँगओव्हर अजूनही आपल्या मनात आहे. खरं सांगायचं ना तर आयुष्यात कितीही धावपळ होऊ दे, पण जेव्हा ह्या मित्रांचे चेहरे डोळ्यासमोर येतात तेव्हा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. शाळेच्या बाकड्यावरचा डबा किंवा कॉलेजच्या कट्ट्यावरून चहा पिता पिता मारलेल्या गप्पा असोत, खरंच काय कमावलं ना आपण? तर हीच मित्रांची भक्ती

कमसात, कालच्या त्याच सगळ्या सुंदर आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि आजच्या आपल्या या युवा बीटच्या कट्ट्यावर याच दोस्त्यांच्या हलक्या फुलक्या जगाला दाद देण्यासाठी या आपल्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून थोडा वेळ आपल्या मित्रांनाही देऊयात आणि ऐकूयात जिंदगी जिंदगी.

दिव्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायलो. दिव्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिव्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस

हे गाणं ऐकलं ना की खरंच जुने दिवस डोळ्यासमोर उभे राहतात. कट्ट्यावरची ती खलबल, चहाच्या टपरीवर उडणारा हशा आणि मित्रांचे ते सरळ साधे किस्से, म्हणजे अगदी मनाला सुखावून जाणारे क्षण असतात ते. पण थांबा, कालच्या या फ्रेंडशिप डेच्या माहोलमध्ये मित्रांच्या या गर्दीत कधी कधी एक वेगळीच जादू सुरू होते. आपण ज्यांना साधी मैत्री समजतो

त्याच्यासोबत फिरता फिरता कधीतरी कोणीतरी असा एक विशेष चेहरा समोर येतो ज्याच्याशिवाय तो दिवसच पूर्ण वाटत नाही. मैत्रीच्या त्या झोनमध्ये अचानक हृदयाची धडधड काहीतरी वेगळीच भाषा बोलायला लागते आणि प्रेमाची पहिली चाहूल लागते. मैत्रीच्या याच हसत्या खेळत्या विश्वातून आता आपल्याला वळायचंय अशा एका गोड आणि सगळ्यांच्याच लाडक्या ट्रॅकवरती, जो ऐकल्याशिवाय कधी मजाच येत नाही आणि जे गाणं सगळ्यांना प्रचंड आवडतं. ऐकूया जिंदगी ना मिलेगी दोबारा मधलं सनोरिटा गाणं.

काय ती रिदम होती ना, सेनोरिटा म्हणलं की एक वेगळाच उत्साह संचारतो अंगात. पण गाईज, प्रेमाची गाडी नुसती या मजेवर आणि डान्सवर थांबत नाही हो. या पार्टीच्या माहोलमधून आता मला तुम्हाला एका वेगळ्याच हळव्या कोपऱ्यात घेऊन जायचंय. कारण प्रेमात मजा असतेच, पण कधी कधी अनामिक हुरहुर आणि यातनाही असते. कॉलेजच्या दिवसात कधीतरी असा काळ येतो जिथे कोणावर तरी नकळत जीव जडतो. तासन तास कॉलेजच्या गेट बाहेर त्याची वाट बघणार.

जो आनंद असतो पण तो समोर आला तरी मनातल्या गोष्टी ओठांवर आणता येत नाहीत, तेव्हा छातीत एक वेगळीच धडधड वाढते. प्रेम म्हणजे फक्त हसणं नाही आहे, तर त्या प्रेमातली ओढ, ती टोचणी आणि ती गोड यातना सुद्धा तितकीच खरी असते. टाइमपास सिनेमामधले हे गाण्याचे बोल आणि त्यातली भावना काळजाला हात लावून जाते. ज्यांनी खरं प्रेम अनुभवलंय त्यांना तर हे नक्कीच पटेल की वेदना ही एक वेगळंच सुख असतं. बघूया तीच भावना उभी करणारं पुढचं एक गोड गाणं. ऐकूया प्रेम की यातना.

हे गाणं ऐकलं ना की कुठेतरी मनाच्या आतल्या कोपऱ्यात कालवा कलव झाल्याशिवाय राहत नाही. त्या प्रेमाची ओढ आणि ती यातना अनुभवल्यानंतर आता माहोल थोडा बदलूया, कारण त्या सगळ्या वेदना ती हुरहुर मागे सारून जेव्हा शेवटी असा कोणीतरी जवळचा माणूस भेटतो ना ज्याच्यासोबत चालताना वेळेचं भान राहत नाही, तेव्हा सगळं आयुष्य अगदी सार्थकी झाल्यासारखं वाटतं. रस्ते कितीही लांब असोत पण हातामध्ये हात घालून

चल दो ना साथ मेरे पीके सिनेमामध्ये आपण हेच गोड चित्र बघितलंय आणि आता आपल्यालाही तसंच कुठेतरी हरवून जायचंय. सो आता ऐकूयात चार कदम.

डोळे बंद करून जरी विचार केला ना तरी हेच चार कदम आयुष्यभर पुरतात असं वाटतं. पण थांबा गाईस, प्रेमाच्या वाटा कितीही सुंदर असोत, शेवटी आपण सगळं जग फिरून कुठे परत येतो? तर आपल्या त्याच जुन्या हक्कांच्या मित्रांकडे. प्रेमाचे विषय बदलतात पण मागे उरते ती फक्त आणि फक्त घट

घट्ट मैत्री जी प्रत्येक नात्यामध्ये असते. आणि म्हणूनच कालच्या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आपण या आजच्या प्रोग्रामच्या शेवटी असं एक गाणं ऐकणार आहोत जे प्रत्येकाच्या प्लेलिस्टवर असेल. आयुष्य कितीही धावपळचं होऊ दे पण तो मित्रांचा कट्टा मनातून कधीच विसरला जात नाही. चला तर मग आजचं शेवटचं आणि गोड गाणं अनुभवण्याचे ऐकूयात. दिल चाहता है.

0: तर गाईज, कशी वाटली ही गाण्यांची आणि आठवणींची सुंदर म्युझिकल जर्नी? अहो, काल फ्रेंडशिप डे होता, पण मैत्री काही एका दिवसाची नसते, ती आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे. आजच वेळ काढून लगेच फोन लावा तुमच्या त्या खास मित्राला आणि सांगा त्याला, चल भेटायचं आहे पुन्हा एकदा त्याच जुन्या कट्ट्यावर. मी होते तुमची म्युझिक जॉकी मनोज्ञा आणि तुम्ही ऐकत होतात आकाशवाणीचं युवा बिट्स. अशीच म्युझिकल जर्नी अनुभवण्यासाठी स्टे ट्यून्ड विथ म्युझिकल मनोज्ञा ओनली ऑन युवा बिट्स. थँक्यू.
1: युवा बिट्स हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सहभाग होता मनोज्ञा हुद्दार यांचा आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या तेजा दुर्वे. श्रोतेहो, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10 वाजतात. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

जैत रे जैत या चित्रपटातील नाधव महानोर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी. ऐकूयात आयशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हे गीत.

एक होता विदूषक या चित्रपटातील आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताला आवाज दिला होता आशा भोसले यांनी. श्रोते हो, या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 10:10 होत आहेत.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम संस्कृतवाणी.

0: आजच्या संस्कृत वाणी कार्यक्रमात रसिक श्रोते हो आपलं स्वागत आणि वेदवतीचा नमस्कार. श्रोते हो, साहित्य हे अनेक वाङ्मयीन प्रकारांनी सजतं, समृद्ध होतं, बहरतं. साहित्य हे केवळ ज्ञान मनोरंजन एवढ्यापुरतंच मर्यादित नसतं, तर ते समाज मनाचा आरसाही असतं. श्रोते हो, मराठीमध्ये विडंबन काव्य हा तसा आपल्याला माहीत असणारा प्रकार. प्र के अत्रेयांचं झेंडूची फुले किंवा रामदास फुटाणे यांच्या विडंबनात्मक कविता, यातून अनेक सामाजिक राजकीय कौटुंबिक गोष्टींवर मार्मिक भाषेत केलेली टिप्पणी आपण वाचतो. तसंच संस्कृत साहित्यामध्येही विडंबन काव्य हा प्रकार आपल्याला अशाच प्रकारे अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतो. या विडंबन साहित्यातीलच एक कृती म्हणजे कंटकांजली. श्रोते हो, याच साहित्य कृतीबद्दल आज आपण जाणून घेऊया श्रीयुत जयंत अभ्यंकर यांच्याकडून.
1: नमस्कार. सर्वासाम जननी गिराम विबुदगीर नोवा न जानीमहे, तस्याम एव हि संस्कृती श्वसिती वा नोवा न जानीमहे. राष्ट्रस्याभ्युदयस्तया एव भविता नोवा न जानीमहे. वाल्मीकौतु दृढम रतामतिरिति प्रीणाति न संस्कृतम. देववाणी अर्थात संस्कृत भाषा ही सगळ्या भाषांची आई आहे की नाही.

हे आम्हाला माहीत नाही. संस्कृती तिच्यातच जगते की नाही हे आम्हाला माहीत नाही. राष्ट्राचा उत्कर्ष तिनेच होणार की नाही हेही आम्हाला माहीत नाही. पण वाल्मिकींवर आमचं मन फार फार जडलंय. बस तेवढ्यासाठी सुद्धा आम्हाला संस्कृत भाषा प्रिय आहे. हा श्लोक आहे एका आधुनिक काव्यातील मुखबंध म्हणजे मंगलाचरणातील. यामध्ये काव्याची प्रस्तावना करताना कवी म्हणतो की केवळ वाल्मिकींवर आमची श्रद्धा आहे म्हणून आपण संस्कृतवर खरंच प्रेम करतो का? तर करत असू, पण केवळ त्यामुळेच निश्चित नाही असं सांगताना आपोआपच कवी याच श्लोकात त्याची उत्तरे देतो. एकतर ती देववाणी आहे म्हणजे फार प्राचीनही आहे, त्याबरोबर या भाषेत आपली संस्कृती सामावलेली आहे. प्रसंगी राष्ट्राचा उत्कर्ष घडवण्याची क्षमता या भाषेत आहे. ती सृजनशील आहे, शालीन आहे आणि तितकीच नव्या गोष्टींचा स्वीकार करण्याची तयारी असणारी म्हणून अभिजात सुद्धा आहे. म्हणूनच खरं तर आम्ही प्राचीन काळापासून या संस्कृत भाषेवर मनापासून खूप प्रेम करतो असे लोकांच्या मनातले प्रश्न मांडून कवी त्यांना त्यातच उत्तरे शोधण्यासाठी प्रवृत्त करायला भाग पाडतो आणि संस्कृत साहित्यात समाजावर, लोकांच्या मानसिकतेवर, वृत्ती प्रवृत्ती स्वभावांवर मार्मिक भाषेत बोट ठेवतो. आणि ते करत असताना संस्कृत साहित्याला मात्र एक नवीन विचार, नवीन लेखन प्रवाह देतो, तो म्हणजे विडंबन काव्य. या माध्यमातून अनेक विषयावर मार्मिक भाष्य करून आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडणारा हा कवी म्हणजे कृष्ण श्री अर्जुनवाडकर. 1965 साली कृष्ण श्री अर्जुनवाडकर यांनी कंटकांजली हे संस्कृत विडंबन काव्य रचलं आहे. प्राचीन संस्कृत साहित्यात विडंबन ही शैली दुर्मिळ असली तरी कंटकांजली हे संस्कृत काव्य आधुनिक काळातील सामाजिक राजकीय वास्तवाचं चित्रण करून संस्कृतलाही जिवंत ठेवतं. या मुक्तक काव्यात सामाजिक ढोंगीपणा यावर सडेतोड आणि मार्मिक टीका त्यांनी केली आहे. संस्कृत साहित्य हे केवळ ऐतिहासिक वारसा नाही तर समकालीन सामाजिक राजकीय टीकेचे शक्तिशाली माध्यम आहे. आज आपण हे काव्य आणि हा संस्कृत साहित्य प्रकार याविषयी थोडे जाणून घेऊया. संस्कृत साहित्यातील हा एक नवा प्रवाह असल्याने त्यांनी विडंबन काव्य या साहित्य प्रकारात हे काव्य लिहिलं. त्यासाठी त्यांनी कंटकार्जुन असं छद्म किंवा टोपण नाव धारण केलं. सुमारे 197 श्लोकांची पद्यरचना यात आहे. मुखबंध, रामराज्य पद्धती, पंचशील पद्धती, धर्मातीत पद्धती, जगद एक राष्ट्र पद्धती, विपाक पद्धती, लोकाग्रणी पद्धती, जीवनोद्योगी पद्धती, विद्या विद्यार्थी पद्धती, गार्हस्थ्य पद्धती, तत्ववित पद्धती, अंजलीबंध अशा 12 विभागांमध्ये विषयानुसार या पद्यरचना विभागल्या आहेत. सर्व पद्यरचना या विडंबनपर आहेत. काव्यातील प्रत्येक श्लोक शार्दूल विक्रीडित वृत्तात लिहिला आहे. हा ग्रंथ 15 ऑगस्ट 1965 रोजी प्रकाशित झाला. एकूण 256 पृष्ठांचा हा संग्रह आधुनिक संस्कृत साहित्यात विडंबन, उपरोध, खेळकर विनोद आणि खोचक टीका यांच्या नवीन शैलीसाठी प्रसिद्ध आहे. लेखकाने यात कंटक नावाचे नवीन साहित्यिक रूप संस्कृत साहित्यात स्वतंत्रपणे प्रथमच परिचय करून दिले. या काव्यात मुख्यतः हास्य व्यंगरस, काही ठिकाणी करुण बिभत्स रसांचं मिश्रण आहे. आयुष्यातील आलेले आणि येणारे वेगवेगळे अनुभव कवीने यात काटेरी स्वरूपात आपल्यासमोर ठेवत आपल्या सभोवतालच्या वास्तवावर मार्मिक आणि बोचरी टीका अतिशय नेमक्या शब्दात केली आहे आणि आपल्याला विचार करायला भाग पाडले आहे. संस्कृत साहित्य हे प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन आणि आधुनिक कालखंडाद्वारे विकसित झाले आहे. जे प्राचीन म्हणजे वैदिक काळातलं साहित्य आहे अशा ऋग्वेदासारख्या काव्यग्रंथामध्ये धार्मिक आणि दार्शनिक संकल्पना दिसतात. उपनिषद आणि आर्ष महाकाव्य हे प्राचीन काळातले मुख्य संदर्भ ग्रंथ आहेत, जे की आपल्याला धार्मिक आणि नैतिक मूल्य शिकवतात

आणि वेदांत आणि योगसारख्या संकल्पनांचा पाया रचतात. मध्ययुगीन साहित्य जे गुप्त साम्राज्याच्या सुवर्णयुगामध्ये विकसित झालं हा अभिजात काळ म्हणून ओळखला जातो, ज्यात कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतल ऋतुसंहारसारख्या साहित्याद्वारे काव्य नाटकं विकसित झाली. तसेच या काळातील काही दार्शनिक ग्रंथ आणि क्षेमेंद्राचे व्यंगकाव्य विकसित झाले, ज्यामधून व्यंग्य आणि सामाजिक टीकेची शैली विकसित झाली, जी गुप्त साम्राज्याच्या सांस्कृतिक वैभवातसुद्धा बहरली आणि ती पर्यावरणीय आणि नैतिक मुद्द्यांवर प्रकाश टाकते. अर्वाचीन संस्कृत साहित्यात जयदेव यांच्या गीतगोविंदमध्ये धार्मिक विडंबन दिसतं, ज्यात राधाकृष्ण संवादातून मानवी भावनांच्या विसंगतीवर व्यंग्य आहे. हे काव्य सामाजिक आणि धार्मिक एकात्मता सांगणारे दिसून येतं. मात्र आधुनिक संस्कृत साहित्य हा संस्कृत साहित्याचा पुनरुज्जीवनाचा काळ आहे, ज्यात कृष्णश्री अर्जुनवाडकरांच्या कंटकांजलीसारख्या व्यंग्यकाव्याद्वारे समकालीन राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांचे विडंबन केले आहे. प्राचीन काळापासून विडंबन ही शैली संस्कृतमध्ये दुर्मिळ असली तरी समाजातील विसंगती उघड करण्यासाठी ती वापरली गेली आहे. प्राचीन संस्कृत साहित्यातील ऋग्वेद याच्यामधील मंडूक सूक्तासारखी काही सूक्त ही उपहासगर्भ सूक्त म्हणून पाहिली जातात. बृहदारण्यकासारख्या उपनिषदामध्ये काही प्रमाणात दार्शनिक विडंबन दिसतं, ज्यात गुरुशिष्य संवादातून समाजातील अज्ञान आणि ढोंगीपणावर टीका केली आहे. महाकाव्यांमध्ये व्यंग्याचं तत्व आपल्याला असलेलं दिसतं. यामध्ये अनेकदा दुर्योधनाच्या अभिमानावर किंवा रावणाच्या अहंकारावर रूपकात्मक पद्धतीने भाष्य केलेलं दिसतं, परंतु या काळात स्वतंत्र निर्मिती प्रकार म्हणून विडंबन काव्य संस्कृतमध्ये विकसित झालेलं दिसत नाही. प्राचीन काळातील हे संदर्भ संस्कृत विडंबनाचा पाया आहेत असं म्हणायला हरकत नाही. कवी हर्षदेव माधव, कवी केशवचंद्र दास असे मुक्त छंदातही व्यंग्य दाखवणारे कवी या वेगळ्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करीत आधुनिक काळात विडंबनाच्या माध्यमातून संस्कृत भाषेला विकसित करतात आणि आपल्याला आधुनिकतेकडेही घेऊन जातात. एकूणच हे सर्व कालखंड एकत्रितपणे संस्कृत साहित्याला नवीन साहित्य प्रवाह देतात. वेगळा निर्मिती प्रकार म्हणून विडंबन काव्यलेखनाला प्रेरणा देतात आणि संस्कृत भाषा विकासात हातभार लावतात आणि त्यातून आधुनिक संस्कृत लेखनात नवीन विचारधारा प्रवाहित करतात. कृष्णश्री अर्जुनवाडकर यांचं कंटकांजली हे 1965 प्रकाशित झालेलं व्यंग्यकाव्य आहे. यातील काही उदाहरणं आपण पाहू. विडंबन करताना कवी म्हणतो, इंग्रजी राजवटीतील राष्ट्रीय भावना उदयाला आली आणि देशपातळीवर अनेक नेते उदयाला आले. त्यावेळचे नेतृत्व हे त्यागमय, देशनिष्ठ आणि देशबांधवांवर प्रेम करणारे होतं. लोक त्यांना ईश्वरी अवतार मानत असत. पण पुढे देश स्वतंत्र झाला हे कवी मार्मिक पद्धतीने लिहितो. मंत्री तस्कर माह कोपी शठरे लोकै श्रमेणार्जितम वित्तम भित्ति विभेदेननेन हरसे धिक्त्वाम जनद्रोहिणम पूर्व प्राह परह कथम जनधनम त्वं भित्ति भेदात विना गृह्णीषेच न दंडयसेच भगवन शिष्योस्मिते शाघिमाम. कंटकांजलीमध्ये रामराज्य पद्धती नावाच्या विभागामध्ये असलेला हा श्लोक, यामध्ये एक मंत्री चोराला म्हणाला, लबाड माणसा, लोकांनी कष्टाने मिळवलेला पैसा तू घरफोडी करून लुटतोस, तू जनतेचा शत्रू आहेस. सर्व व्यवस्थेवरच कवी यामध्ये मार्मिक भाष्य करताना दिसतो. लाचलुचपत हा अदृश्य आणि अक्षय असा अश्वत्थ वृक्ष आहे. एक वेळ संसार वृक्ष तोडणारे येतील, पण हा भ्रष्टाचाराचा अश्वत्थ वृक्ष कधीच कोणी तोडू शकणार नाही, रामराज्य पद्धतीत दाखवली आहे. शिक्षण व्यवस्थेवरील व्यंग्य दाखवताना सर्व काळातील वास्तव चित्रण कवी करतो. वर्गे कर्गज सायकैहि प्रहरणं कन्याजन त्रासनं तन्निर्वाचन युद्ध

कौशलमपि क्रीडांगणे हिंडनम कैंटीने वसति सिने गृहरतिस्तद्दीपिका चर्वणम क्लासोपासन मंततो विफलता विद्यार्थी रामायणम। कंटकांजलीमध्ये विद्या विद्यार्थी पद्धती यामध्ये असलेला हा श्लोक, वर्गात कागदाचे बाण मारणे, मुलींना उगाचच घाबरवणे, निवडणुकांमध्ये उभे राहणे, खेळाच्या मैदानात फिरणे, कॅन्टीनमध्ये बसणे, सिनेमा बघणे आणि शेवटी नापास होणे, हेच विद्यार्थ्यांचं रामायण। विद्यार्थ्यांच्या कोणत्याही काळी आणि कोणत्याही स्थळी कायम दिसत असलेल्या सवयी या विद्यार्थी रामायण म्हणून वर्णन केलेल्या या श्लोकातून कवी आपल्याला दाखवतो माणूस कसा नीती शीलभ्रष्ट आणि व्यवहारभ्रष्ट झाला आहे हे सांगताना मानवतेवर कवी सहजपणे टोला लगावतो। कर्षेद यः भुवःपती गृहपतिर्योधिष्ठिता केतनम क्रीडेद यः सपथः पतिः तरुपतिशक्तोष्मनाम क्षेपणे खादेद यः सपतिर्धनस्य च हरेत योऽसौ पशूनां पतिः धर्षेद यः सपति स्त्रियो यदिह तत् पूर्णं स्वराज्यं विदुः। कंटकांजली मधील पंचशील पद्धती मधला हा श्लोक, कसेल त्याची जमीन, राहील त्याचे घर, खेळेल त्याचा रस्ता, दगड मारील त्याचे झाड, खाईल त्याचा पैसा, पळवील त्याची गुरे, हे सर्व म्हणजे परिपूर्ण स्वराज्य होय। अशाच पद्धतीने अनेकांची वर्तणूक आजही असल्यामुळे त्रासलेला समाज आपल्या आजूबाजूला अजूनही तसाच आहे। त्याचं कारण स्वराज्य याऐवजी स्वैराचार अधिक विकसित झाला आहे, त्यामुळे समाजाला आता तरी विचार प्रवृत्त व्हायला हवं हे या व्यंग्यातून कवीला सुचवायचं आहे। धार्मिक भ्रष्टाचार दाखवताना देवदर्शन देवाची शुल्कश्रेणी दाखवून म्हणतो अक्षणे केन विलोकने दश तथा द्वाभ्याम कृते विंशतिः षष्टिर्गंध विमर्दने स्रज उरस्याधापने द्वेषते शुल्कं रूप्य सहस्रमर्ध घटिका भोगार्थ मित्यादिभिर् धूर्तैः संप्रति कुट्टनी व्यवसितैर् देवोऽपि वेशी कृतः। कंटकांजली मधील तत्वविद पद्धतीमध्ये वर्णन करताना कवी म्हणतो एक डोळ्याने दर्शन 10 रुपये, दोन डोळ्यांनी 20 रुपये, सुगंध लावण्यासाठी 60 रुपये, हार घालण्यासाठी 200 रुपये, अर्ध्या तासाच्या उपासनेसाठी 1000 रुपये असे दर ठरवून देवदर्शनाच्या असलेल्या व्यावसायिक भ्रष्टाचारावर सुद्धा कवी यामध्ये कटाक्ष टाकतो। या मुक्तकामुळे कंटकांजली हा केवळ हास्यकाव्य ग्रंथ नाही तर सामाजिक जागृतीचं ते खूप चांगलं साधन आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येतं। खरोखरच अशाच पद्धतीने अनेक श्लोकामध्ये कवीने धर्म, राजकारण, दैनंदिन जीवन यासारख्या असंख्य क्षेत्रातून नेमके काटे उचलले आहेत आणि ते नेमक्या शब्दात मांडले आहेत। अगदी चालू काळातील वृत्तीदोष, दृष्टिकोन दोष, कल्पना दोष, समजुती दोष, वैचारिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक न्यूनता इत्यादी गोष्टी कवीने अगदी रोचक, खोचक, वेचक आणि वेधक पण मार्मिक शैलीत वर्णन केले आहेत। कवीचं भाषा प्रभुत्व, सूक्ष्म अवलोकन संस्कृतला नवं वळण देण्याची कळकळ या काव्यरचनेतून व्यक्त होते। हे करत असताना कवीने प्राचीन आणि आधुनिक संस्कृत लेखन परंपरा यांना बेमालूमपणे एकत्र आणलं आहे, त्यामुळेच या काव्यात अनेक जुन्या आणि नव्या शब्दांचा सुंदर मिलाप दिसतो जो की आधुनिक संस्कृतच्या बदलत्या लेखन प्रवाहाला अधोरेखित करतो। हे काव्य केवळ व्यंग्यकाव्य नाही तर ते समाजाला आरसा दाखवतं। आधुनिक पत्रकारितेमधील महत्त्वाच्या असलेल्या संस्कृत नियतकालिकांनी हे व्यंग्य प्रसिद्ध करून संस्कृतला आणि नवीन काव्य प्रकाराला लोकाभिमुख करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। अशा प्रकारे कंटकांजली या काव्याने आधुनिक संस्कृत साहित्यात विडंबनाची नवी परंपरा निर्माण केली। संस्कृतला मृतभाषा न ठेवता आजच्या समस्या बोलण्यास सक्षम केली।

हेच या कवीचं संस्कृतसाठी आणि आधुनिक काळात बदलत्या संस्कृत प्रवाहासाठी तसेच नवीन वैचारिक साहित्यासाठी आवश्यक उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण योगदान आहे. या व्यंग्यकाव्याने या प्रकाराला एक नवीन गती आणि प्रवाह तर दिलाच. कंटकांजली हे शीर्षक आणि कंटक अर्जुन हे कवीचं नाव हे संस्कृत साहित्यातील विशेषत विडंबन काव्याच्या दृष्टीने अत्यंत यथार्थ आहे. यामागे खोल विडंब

0: आणि कंटक अर्जुन हे कवीचं नाव हे संस्कृत साहित्यातील विशेषत विडंबन काव्याच्या दृष्टीने अत्यंत यथार्थ आहे. यामागे खोल विडंबनात्मक अर्थ आहे. जिथे सामान्यत पुष्पांजली दिली जाते तिथे कवी काट्यांची अंजली देतो. म्हणजे समाजातील, राजकारणातील, साहित्यिक वर्तुळातील मानवी दोष, ढोंग, भ्रष्टाचार, मूर्खपणा या सर्व काट्यांना म्हणजे दुर्गुणांना कठोर, तिखट, व्यंग्यात्मक मुक्तकांनी अर्पण करणे हे पूजा नव्हे तर व्यंग्य प्रहार आहे. कवी स्वतःला अर्जुन म्हणवतो तेव्हा मी समाजातील काटे म्हणजेच दुर्गुण, ढोंगीपणा, भ्रष्टाचार हे मारण्यासाठी धनुष्य उचललेला अर्जुन आहे असं कवीला सुचवायचं आहे. कंटकांजली काव्याने आधुनिक संस्कृत कवींना अभ्यासाची एक नवीन दिशा प्राप्त करून दिली. कंटकांजलीमधून केवळ मराठी किंवा इतर भाषातच नाही तर संस्कृतमध्ये सुद्धा विडंबन हा साहित्य प्रकार निर्माण होऊ शकतो हे दाखवून या प्रकारच्या संस्कृत काव्यलेखनातून संस्कृत भाषा अधिक समृद्ध, सशक्त आणि प्रवाही आणि पुनरुज्जीवित झाली हे मात्र नक्की. धन्यवाद.
1: नवीन संस्कृत साहित्य प्रवाहातील विडंबन काव्य कंटकांजली याबद्दल जयंत अभ्यंकर यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकली. बऱ्याच श्रोते हो, याबरोबरच आजचा संस्कृत वाणी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. तेव्हा आम्हाला वेदवतीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना आता निरोप द्या. नमस्कार.

संस्कृत वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. 10:30 आणि 25 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि धनश्रीचा नमस्कार. श्रोतेहो, दिनांक 1 ऑगस्ट रोजी मीना कुमारी या दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री यांचा जन्मदिवस. याच अनुषंगानं आजचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत.

आशा भोसले यांच्या स्वरातील राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं शारदा या चित्रपटातील. श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर काजल या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील साहिर यांची रचना ऐकणार आहोत. संगीत आहे रवी यांचं.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मीना कुमारी यांच्या बॉलिवूड क्षेत्रातील कारकिर्दीविषयी. भारतीय चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या गेलेल्या अभिनेत्री म्हणजेच मीना कुमारी. जरी त्यांना मीना कुमारी या नावानं ओळख मिळाली असली तरी त्यांचं मूळ नाव हे महजबी बानो असं आहे. मीना कुमारी यांनी बहुत करून दुःखद अशीच भूमिका साकारली. मीना कुमारी यांनी बॉलिवूड सिनेमांचा काळ तसा गाजवला. आजची त्यांची वैयक्तिक जीवन आणि त्यांचे अभिनय याविषयी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळतात. मीना कुमारी या लहानपणापासूनच सिनेमात काम

करायच्या. कहाणी, फर्जदे हिंद, लाल हवेली, तमाशा यांसारख्या चित्रपटात बालकलाकार म्हणून त्यांनी भूमिका देखील केली होती. श्रोते हो, 30 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी जवळपास 90 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं. मीना कुमारी यांना नृत्यकलेतही आवड होती आणि त्यात त्या पारंगतही होत्या. कमालीचं सौंदर्य, सुंदर अभिनय यामुळं मीना कुमारी यांचा चाहता वर्ग तसा मोठा होता. तसंच त्यांना फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या होत्या. श्रोते हो, 1953 या फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाली. याच वेळी बैजू बावरा आणि परिणीता या चित्रपटातील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री त्या ठरल्या. मात्र याच दरम्यान वयाच्या केवळ 38व्या वर्षी बॉलिवूड ट्रॅजेडी क्वीन यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं वैयक्तिक आयुष्य हे सिनेमासारखंच होतं असं म्हणायला हरकत नाही.

बैजू बावरा या चित्रपटातील शकील बदायनी यांचं गीत आपण ऐकलं. नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताला आवाज दिला होता लता मंगेशकर यांनी. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत मीना कुमारी यांच्याविषयी. श्रोते हो, मीना कुमारी यांच्या अभिनयाची आणि आयुष्याची तुलना त्या काळातील इतर दोन दिग्गज अभिनेत्री अर्थात नरगिस आणि मधुबाला यांच्याशी वारंवार केली जायची. मीना कुमारी यांच्या अभिनयाची शैली पाहता अत्यंत भावुक, गंभीर आणि दुःखद भूमिकांसाठी प्रसिद्ध होत्या. डोळ्यांमधून, आवाजातील कंपनातून त्या दुःख पडद्यावर जिवंत करायच्या. तर नरगिस या वास्तववादी आधुनिक भूमिकांसाठी, मधुमाला या रोमॅन्टिक, चंचल, विनोदी अशा सर्व प्रकारच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध होत्या. मीना कुमारी यांचं वैयक्तिक जीवन तसं फार ठीक नव्हतं. त्यांचं वैयक्तिक आयुष्य हे एकटेपणा आणि दुःखात होत. लग्नानंतरची मर्यादा, वाद आणि नैराश्य यामुळं त्यांना व्यसन जडलं आणि हेच व्यसन त्यांचे आयुष्य संपवण्यास कारणीभूत ठरले अशी माहिती मिळते. तर श्रोते हो, ट्रॅजेडी क्वीन म्हणून जरी मीना कुमारी यांना ओळखलं जात असलं तरी ट्रॅजेडी किंग म्हणून देखील आपल्या चित्रपटसृष्टीत एक कलाकार होते आणि हे प्रसिद्ध कलाकार होते दिलीप कुमार. श्रोते हो, या दोन्ही कलाकारांची अभिनय शैली आणि अभिनय तसंच आयुष्य यांची तुलना केली तर दिलीप कुमार पात्राच्या मानसिकतेमध्ये खोलवर शिरायचे. संयमित, शांत असा त्यांचा अभिनय होता. त्यांच्या अभिनय शैलीनं आणि नजरेतून आपल्या भावना, वेदना व्यक्त करायचे. तर मीना कुमारी यांचा अभिनय अत्यंत मनाला भिडणारा असायचा. त्यांच्या आवाजात एक नैसर्गिक थरथराट आणि जडपणा होता. त्यामुळं सिनेमा पाहत असताना अनेक वेळा प्रेक्षक देखील भावुक व्हायचे. मीना कुमारी आणि दिलीप कुमार यांनी फुटपाथ, आझाद, यहुदी, कोहिनूर असे वेगवेगळे कथानक असलेले चित्रपटात एकत्रित भूमिका साकारल्या.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातील साहिर यांचं गीत आपण ऐकलं. गझल या चित्रपटातील मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आपलं पुनश्च स्वागत. श्रोते हो, गझल या चित्रपटातील हे गीत ऐकल्यानंतर मीना कुमारी यांच्याबाबत आणखीन एक गोष्ट लक्षात येते, आणि ती म्हणजे मीना कुमारी या अभिनेत्रीसोबतच नाज या टोपण नावानं उर्दू शायरी आणि गझल देखील लिहित होत्या. संगीतकार खय्याम यांच्यासोबत त्यांनी काही गझल स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केल्या असल्याचंही कळून येतं. श्रोते हो, मीना कुमारी यांनी दिल एक मंदिर या चित्रपटात 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात भूमिका साकारली होती. अतिशय भावनिक प्रेम त्रिकोणावर आधारित या चित्रपटाचं कथानक आहे. श्रोते हो, सी व्ही श्रीधर यांनी दिग्दर्शित केलेला असा हा चित्रपट. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये राजेंद्र कुमार, राजकुमार आणि मीना कुमारी होत्या. शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेलं असं कथानक आणि गाणं या चित्रपटामधील अनेकदा प्रसिद्ध होतं आणि आपण ऐकलं देखील आहे. तर ऐकणार आहोत दिल एक मंदिर या चित्रपटातील हे गीत.

0: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असत, बिघडत असत.
1: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
0: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम
0: प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
0: प्रभातीचे रंग फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
3: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपलं पुनश्च स्वागत. श्रोते हो, साहिब बीवी और गुलाम या चित्रपटामध्ये मीना कुमारी यांचा जो अभिनय होता तो खरोखर अगदी वाखाणण्याजोगा होता. 29 जुलै 1962 रोजी प्रदर्शित झालेला हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर आणि अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट होता. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते गुरुदत्त यांची निर्मिती असलेला असा हा चित्रपट. तर श्रोते हो, यामध्ये मुख्य कलाकार आणि पडद्यामागील कलाकार यांचेही कला ही वाखाणण्याजोगी होती. चित्रपटाची पार्श्वभूमी पाहता 19व्या शतकातील ब्रिटिश राजवटी दरम्यान बंगालमधील सरंजामशाही आणि जमीनदारी संस्कृतीवर आधारित असं याचं कथानक. जिथं एक अभिनय साकारलेले गुरुदत्त कामासाठी येतात, भूतकाळात हरवून जातात. भूतकाळात ते गरीब नोकर म्हणून त्या हवेलीत आलेले असतात. तिथंच त्यांची ओळख जमीनदाराची देखणी पण एकाकी पत्नी छोटी बहू अर्थात मीना कुमारी यांच्याशी होते. रात्रंदिवस तिचे पती हे व्यसनात बुडालेले असतात. पती घराबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी, त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी छोटी बहू अत्यंत प्रयत्न करत असते, पण यातही तिला कोणताच यशस्वी असा पुढाकार दिसत नाही. अखेरीस या जमीनदार कुटुंबाचा हवेलीचा भयानक अंत होतो. छोटी बहू आणि भूतनाथ यांच्यातील एक पवित्र, निस्वार्थ आणि भावनिक नातं जोडणारा या चित्रपटाचा मुख्य गाभा. तर साहिब बीवी और गुलाम या चित्रपटातील ऐकणार आहोत आता हे गीत. हे गीत आहे शकील बदायनी यांचं, हेमंत कुमार यांनी संगीतबद्ध केलंय. ऐकत आशा भोसले यांच्या स्वरात.

श्रोतेहो, मीना कुमारी यांनी जे चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या त्या पाहायला गेल्या तर 1952 मध्ये बैजू बावरा, 1962 मध्ये साहिब बीवी और गुलाम, दिल एक मंदिर, पाकिजा, त्यासोबतच कौटुंबिक आणि गाजलेले असे चित्रपट पाहायला गेले तर परिणीता, फुटपाथ, आझाद, एक ही रास्ता, मिस मेरी, शारदा, दिल अपना और प्रीत पराई, आरती, काजल, फूल और पत्थर हे चित्रपट येतात. तर श्रोते हो, बालकलाकार म्हणून साकारलेले चित्रपट पाहिले तर लेदर फेस, पूजा, एक ही भूल, बहन हे येतात. श्रोते हो, यासोबतच मीना कुमारी यांनी अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारून चित्रपटाचे कथानक खरंच खूप सुंदररित्या साकारले होते. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत दिल अपना प्रीत पराई या चित्रपटातील सुंदर गाजलेलं असं गीत. तर श्रोते हो, हे गीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातील शैलेंद्र यांचं. तर श्रोते हो, हे गीत आजही तरुणाईच्या ओठांवर तरळत असतं. तुमच्या सर्वांच्याच लक्षात आलं असेल हे गीत कोणतं आहे. या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं. तर आपण ऐकूयात दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटातील हे गीत.

आयुष्य आणि कारकीर्द हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत संस्मरणीय पण करुण कहाणी आपल्या मीना कुमारी या अभिनेत्रीची होती. वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी यकृताच्या आजारामुळे त्यांचं झालेलं निधन हिंदी सिनेमासृष्टीत सुवर्णयुगाचा दुर्दैवी शेवट ठरला. पडद्यावर दुःखी आणि शोकाकुल भूमिका अत्यंत जिवंतपणे साकारणाऱ्या मीना कुमारी यांना खऱ्या आयुष्यातही प्रचंड एकाकीपणा आणि वेदना सहन कराव्या लागल्या. त्यांच्या कारकिर्दीचा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा चित्रपट ठरलेला तो म्हणजे पाकीजा. तो रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अशा सुंदर अभिनेत्री ज्यांनी आपल्या अभिनयानं हिंदी चित्रपटसृष्टीला एक वेगळी भूमिका दिली अशा मीना कुमारी यांना आपण विनम्र अभिवादन करूयात. आणि जाता जाता त्यांनी साकारलेली भूमिका पाकीजा या चित्रपटातील ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातील कैफी आजमी यांचं गीत.

0: तर श्रोते हो या गीताचा आस्वाद घेत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मला धनुषला रजा द्या. श्रोते हो आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात. पण आता वेळ झाली निरोपाची. नमस्कार.
1: गाता रहे
0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: श्रोते हूं आज की सूक्ति। नमक की तरह कड़वा ज्ञान देने वाला सच्चा मित्र होता है। इतिहास गवाह है कि नमक में आज तक कभी कीड़े नहीं पड़े। सूक्ति है आर्य चाणक्य इनकी। धन्यवाद। आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत। श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत जागतिक स्तनपान सप्ताह अर्थात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या सप्ताह निमित्त विशेष कार्यक्रम निरोगी बालपणाची गुरुकिल्ली।
1: श्रोते हो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतोय। या निमित्ताने समन्वित कार्यक्रम ऐकूया। विषय आहे स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली। सहभाग डॉक्टर गौरी डंक आणि लीना पांडे। नमस्कार श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात मी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आई हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर उभी राहते ती मायेची सावली, प्रेमाचा अथांग सागर आणि निस्वार्थ त्यागाची मूर्ती। जगातल्या प्रत्येक नात्याची सुरुवात जन्मानंतर होते, पण आई आणि बाळाचं नातं जन्माआधीच आकाराला आलेलं असतं। आईच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबतच वाढणारा तो छोटासा जीव तिच्या श्वासाशी, तिच्या भावनांशी आणि तिच्या अस्तित्वाशी जोडला गेलेला असतो। बाळ या जगात येतं तेव्हा त्याला भाषा कळत नसते, शब्द कळत नसतात, ओळखी नसतात, पण त्याला ओळख असते ती फक्त आईच्या स्पर्शाची, तिच्या हृदयाच्या ठोक्यांची आणि तिच्या कुशीत मिळणाऱ्या सुरक्षिततेची। त्या सुरक्षिततेचं पहिलं रूप म्हणजे आईचं दूध। आईच्या दुधाचा प्रत्येक थेंब हा केवळ पोषण नसतो, तो निसर्गाने दिलेला अमूल्य आशीर्वाद असतो। त्यात असते मायेची ऊब, प्रेमाची ताकद, रोगांशी लढण्याची क्षमता आणि निरोगी आयुष्याची भक्कम पायाभरणी। म्हणूनच आईच्या दुधाला अमृतही म्हटलं जातं। आज विज्ञानानं वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे, अनेक औषधं, अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत, पण आजही जगातील कोणतेही संशोधन, कोणतीही प्रयोगशाळा किंवा कोणतेही कृत्रिम अन्न आईच्या दुधाची सर करू शकत नाही। कारण आईच्या दुधात फक्त पोषण नसतं, तर त्यात असते आईच्या हृदयातून आलेली माया, विश्वास आणि जीवाभावाचं नातं। श्रोते हो, स्तनपान

0: हा केवळ आईचा वैयक्तिक निर्णय नसून तो बाळाच्या निरोगी भविष्याचा, कुटुंबाच्या आनंदाचा आणि समाजाच्या आरोग्याचा महत्त्वाचा पाया आहे. त्यामुळेच दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. आणि यासाठीच आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत, स्तनपान का आवश्यक आहे अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी या विषयावर सखोल आणि शास्त्रीय मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आर के दमानी मेडिकल कॉलेज आणि हेडगेवार हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर गौरी डंक. चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया, जाणून घेऊया आजच्या आपल्या या विषयी स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. डॉक्टर गौरी, तुमचं आकाशवाणीतर्फे स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: मॅडम, जागतिक स्तनपान सप्ताह का साजरा केला जातो आणि यामागचा उद्देश काय आहे, काय सांगाल तुम्ही?
1: आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह हा साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्याला सगळ्यांना स्तनपानाचं महत्व माहिती आहे, पण या निमित्ताने ते सगळ्या लोकांपर्यंत पोचतं, ते वाढवलं जातं. या क्षेत्रात काम करणारे जे सगळ्या स्तरांमधली लोकं आहेत, शासनाचे कर्मचारी आहेत, पेशंट्स आहेत, या सगळ्यांचा समन्वय या निमित्ताने साधला जातो. आणि आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या असतात त्या एका प्लॅटफॉर्मवरनं एका क्षेत्रात ऍड्रेस होतात.
0: डॉक्टर, जन्मानंतर बाळाला पहिल्या 1 तासात स्तनपान सुरू करणं हे का महत्वाचं मानलं जातं?
1: अगदी योग्य प्रश्न विचारला तुम्ही. जन्मानंतर पहिल्या 1 तासात स्तनपान सुरू करण्याचे अनेक फायदे आहेत. सुरुवातीला जे दूध येतं ना त्याला कोलोस्ट्रोम असं आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो, त्याला चिकट दूध, पिवळा स्त्राव असंही अनेक लोक म्हणतात. हे जे कोलोस्ट्रोम असतं हे बाळाला मिळणं अतिशय आवश्यक असतं, जे पहिल्या 1 तासात सुरू होऊन जातं. हे कोलोस्ट्रोम जर बाळाला दिलं गेलं तर स्तनपानाच्या द्वारे जेव्हा मिळतं तेव्हा त्याला जंतू संसर्गाचा धोका कमी होऊन जातो. आई आणि बाळामधली जी इमोशनल अटॅचमेंट असते, जी भावनिक बंध असतात, ते एक सुरू होण्यास सुरुवात होते. आईमध्ये दूध निर्मिती जी असते, दूध तयार होण्याची जी पुढची प्रक्रिया असते ती सहज होते, सुलभ होते, दूध लवकर सुरू होतं येणं. आणि आपण जे म्हणतो की पहिल्या 8 दिवसांमध्ये जो नवजात मृत्यू दर जे ज्याचा आढावा घेतला जातो, जर या पहिल्या तासामध्ये जर आपण स्तनपान सुरू केलं तर हा नवजात मृत्यूचा धोका सुद्धा कमी होतो.
0: मग डॉक्टर, आईच्या पहिल्या दुधाला अमृत असं म्हटलं जातं, ते का?
1: अगदी बरोबर. कोलेस्ट्रॉल मध्ये अँटीबॉडीज भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याला जो जंतुसंसर्ग होऊ शकतो तो हे कोलेस्ट्रॉल दिल्यामुळे होत नाही, हा याचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. हे पचायला अगदी सहज असतं, सोपं असतं आणि आतड्यांचं, नवजात बाळाच्या आतड्यांचं सुद्धा हे संरक्षण करतं.
0: वा वा, मग खरोखरच याला अमृतच म्हटलं पाहिजे. डॉक्टर, बाळ जन्मल्यापासून त्याच्या 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचंच दूध दिलं जावं याचा आग्रही धरला जातो आणि सल्लाही दिला जातो, तर ते कशामुळे?
1: अगदी बरोबर आहे. आम्ही याला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग असं म्हणतो. मुळात बाळाला इतर कुठलंही पाणी किंवा कुठल्या वरच्या अन्नाची या 6 महिन्यात गरजच नसते. त्याला जे आवश्यक सगळं पोषण असतं ते आईच्या दुधातनं पूर्णपणे मिळतं. त्यामुळे 6 महिने त्या मातेनी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करणं अतिशय गरजेचं आहे. अतिसार, न्यूमोनिया हे जे नवजात बाळांमध्ये आढळून येणारे कॉमन इन्फेक्शन्स आहेत किंवा इतर काही संसर्ग आहेत हे या दुधामुळे कमी होतात. बाळाची वाढ चांगली होते, त्याच्या मेंदूचा विकास चांगला होतो. या सगळ्या कारणांमुळे 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग दिलं गेलं पाहिजे.
0: अगदी अगदी. मग डॉक्टर, या स्तनपानामुळे बाळाला कोणते आरोग्यदायी फायदे होतात?
1: स्तनपानाचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की बाळाचं योग्य वजन वाढतं. आजकाल आपल्याला माहिती आहे की आज लहान मुलांमध्ये सुद्धा स्थूलतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याची योग्य वाढ होणं, त्याच्या वजनामध्ये योग्य प्रकारे वाढ होणं हा स्तनपानाचा सगळ्यात मोठा फायदा आहे. जसं आपण मगाशी बोललो की त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, संसर्ग कमी होतात, हे फायदे तर निश्चितच अगदी प्रूव्हन आहेत. बाळाची बुद्धिमत्ता वाढणे, बुद्धिमत्तेचा विकास नीट होणे यासाठी सुद्धा हे स्तनपान चांगली मदत करतं. पुढे जाऊन होणारा मधुमेहाचा धोका सुद्धा याने कमी होतो.
0: मॅडम, जसं आता तुम्ही सांगितलं की बाळाला स्तनपानामुळे फायदा होतो, त्याचं आरोग्य चांगलं असू शकतं, तर मग स्तनपान दिल्यामुळे आईच्याही आरोग्याला याचा फायदा होऊ शकतो का?

0: नक्कीच नक्कीच. आपण जसं मगाशी बोललो की डिलिव्हरी झाल्यानंतर तासाभराच्या आत ते स्तनपान सुरू व्हायला पाहिजे. याचा सगळ्यात महत्वाचा फायदा हा आहे की प्रसूतीनंतर जो होणारा रक्तस्त्राव होतो ना तो यामुळे खूप कमी होतो. गर्भाशयाचा आकार जो आपल्या पुढच्या डिलिव्हरी झाल्यानंतर 1.5 महिन्यात हळूहळू कमी होत असतो, ज्याला आम्ही इन्व्होल्युशन म्हणतो, तेही गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्यास मदत होते. महत्वाचा फायदा म्हणजे स्तनाचा कर्करोग आणि अंडाशयाचा कर्करोग ह्या ज्या दोन गोष्टी असतात ह्याचे धोके पुढे जाऊन कमी होतात. आईचं वजन कमी होण्यास मदत होते, हे त्याचे मुख्यत्वाने असलेले फायदे आहेत.
1: अच्छा मॅडम, मग ज्या पहिलेट करण असते जेव्हा पहिल्यांदाच ती बाळंतीण झालेली असते तर तिला दूध कमी येत असतं आणि ती तिची एक चिंता असते की आपल्याला दूध कमी आहे, तर मग यावर तुम्ही काय उपाय सांगाल?
0: ज्या मातांना दूध कमी येतं त्यांची एक नैसर्गिक टेंडन्सी असते की आपण वरचं पावडरचं दूध द्यावं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे फॉर्म्युला दूध आपण स्वतःहून सुरू करू नये. दूध जरी कमी येत असेल तरी आपण जर त्या बाळाला पहिल्यांदा आईचं दूध दिलं, जितकं बाळ ते दूध ओढेल तितकं ते वाढायला मदत होते. त्याच्यामुळे फॉर्म्युला मिल्क स्वतःहून सुरू करू नये हा यातला सगळ्यात पहिलं पाळलं जाणारं आम्ही सांगतो ते पथ्य आहे. वारंवार स्तनपान द्यावं, ते दिवसाही द्यावं आणि रात्रीही द्यावं. आम्ही त्याला डिमांड फीडिंग असं म्हणतो. बाळ कधी 1.5 तासाने दूध मागेल, कधी 2-3 तासाने मागेल, ती त्याची डिमांड असते. त्यावेळेला ते दूध दिलं गेलं पाहिजे, त्याने दूध वाढण्यास मदत होते. योग्य पोझिशन असते ब्रेस्ट फीडिंग करताना, स्तनपान करताना एक पोझिशन असते, त्याला लॅचिंग असं म्हणतो. ती आपली व्यवस्थित आहे की नाही ही तपासून बघावं. कधी कधी ती पोझिशन योग्य नसल्यानंतरही दूध येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा त्या पहिल्या अटकरणीला थोडासा त्रास होऊ शकतो. हे चेक करावं, पोझिशन आणि लॅचिंग या दोन गोष्टी. आईनी सुद्धा या दरम्यान काही पथ्य पाळणं गरजेचं आहे. तिने पुरेसा आहार घ्यावा, आवश्यक ती विश्रांती घ्यावी. आम्ही नेहमी सांगतो की बाळ झोपल्यानंतर आईने सुद्धा त्या काळात आराम करणं गरजेचं आहे आणि मुख्य म्हणजे तो मोबाईल दूर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: आवश्यक असल्यास काही या क्षेत्रातले स्तनपान तज्ज्ञ असतात ज्यांना आम्ही लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणतो, किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही औषधं असतात, काही इंजेक्शन्स असतात, ती सुद्धा दिली जाऊ शकतात हे दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी.
1: अगदी अगदी. मॅडम, आता नोकरदार स्त्रियांचं प्रमाण वाढत चाललंय आणि वाढलेलं आहेच. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया काम करतात असं आहे. आणि मग बाळंतपणानंतर अशा स्तनपान करणाऱ्या मातांनी स्तनपान करणं कसं सुरू ठेवावं आणि मग आणि बाळ घरी आहे तर अशा वेळेस त्यांनी दुधाची साठवणूक म्हणजे घरी जेव्हा बाळ रडेल, जेव्हा त्याला आवश्यकता असेल तेव्हा त्या बाळाला दूध मिळावं, तर मग अशी तिने काय व्यवस्था करून ठेवावी?
0: अगदी चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. आपण पहिल्यांदा तर प्रसूती रजेच्या काळात आपलं स्तनपान व्यवस्थित चालू ठेवावं. जेव्हा जेव्हा कामाचे तास हे 7-8 तास असतील, शासकीय काय किंवा खासगी क्षेत्रात असल्या तरी काय, हे तास सोडून जेव्हा ती घरी असेल तेव्हा तिने थेट स्तनपान द्यावं, ज्याला आम्ही डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंग म्हणतो. समजा ती फार वेळ घराच्या बाहेर राहणार असेल तर ते दूध आपल्याला काढून ठेवता येतं. फक्त त्याची निर्जंतुक ते कंटेनर्स राहण्याची काळजी घेतली गेली पाहिजे. योग्य तापमानात ते सुरक्षित ठेवलं गेलं पाहिजे. जे आपलं एक्सप्रेस्ड ब्रेस्ट मिल्क ज्याला आपण म्हणतो, काढून ठेवलेलं जे आईचं दूध असतं ते साधारण फ्रीजमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये योग्य त्या तापमानामध्ये योग्य ते दिवस ते राहू शकतं. जर कामाच्या ठिकाणी दूध काढून ठेवण्याची व्यवस्था असेल तर तेही काढून ठेवावं. शक्य असल्यास ते घरी बाळाला पाठवण्याची सोय सहज करता येण्या शक्य असेल तर ते करण्याचा विचार करावा.
1: आणि आता जसं तुम्ही सांगितलं की फ्रीजमध्ये आपण ते दूध ठेवू शकतो, तर मग ते जेव्हा बाळाला गरज असेल आणि फ्रीजमधून काढून लगेच बाळाला आपण देऊ शकतो की त्याला गरम वगैरे करण्याची?
0: जर तुम्ही ते फ्रीजरमध्ये ठेवलेलं असेल तर ते थॉ करावं लागतं. जे काढून ठेवलेलं दूध असतं ज्याला आपण एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क म्हणतो ते रूम टेम्परेचरला राहू शकतं, 4 तासापर्यंत साधारण राहतं. ते गरम करून बाळाला पाजण्याची आवश्यकता नाही.
1: अगदी. मॅडम, मग स्तनपानाबाबत समाजात कोणते गैरसमज प्रचलित आहे आणि त्यामागचं सत्य काय आहे?
0: स्तनपानाबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे पहिलं येणारं दूध फेकून द्यावं. हा जो आहे ना, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. ह्याच्यासाठी आम्ही खूप झगडतो. प्रत्येक डॉक्टर सुद्धा डिलिव्हरी झाल्या जे नातेवाईकांना सांगत असतो की बिलकुल बाळाला मध किंवा इतर चाटण अजिबात देऊ नका. हा फार मोठा गैरसमज आहे. उलट ते जे पहिलं येणारं दूध आहे ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो ते अत्यंत पौष्टिक आहे
1: आणि ते बाळाला दिलंच जावं,
0: दिलंच गेलं पाहिजे. दुसरं असं असतं की उन्हाळ्यात समजा एखाद्या आईची डिलिव्हरी झाली तर नातेवाईकांना ही काळजी वाटणं साहजिक आहे की आपण इतकं पाणी पितोय तर त्या बाळालाही वरचं पाणी दिलं गेलं पाहिजे. बिलकुल गरज नाही. आपण जसं मगाशी बोललो तसं पहिले 6 महिने बाळाला एक्सक्लुझिव्ह आईचंच दूध

0: दिलं गेलं पाहिजे, कारण त्याला इतर कुठल्या अन्नाची गरजच
1: गरज
0: नाहीये. तिसरा एक कॉमनली आम्ही जो पाहतो गैरसमज पेशंट्समध्ये जो असतो की स्तनांच्या आकारावर ते ठरवतात. समजा स्तनांचा आकार लहान आहे तर ह्या आईला बाबा दूध कमीच येईल असा एक गैरसमज असतो. पण मी हे सांगेन की स्तनाच्या आकारांचा आणि येणाऱ्या दुधाच्या प्रमाणाचा आपसात काहीही संबंध नसतो.
1: अगदी. मग डॉक्टर, स्तनपान करणाऱ्या आईने आहार आणि जीवनशैलीबाबत कोणती काळजी घ्यावी?
0: आपण जसं मगाशी म्हणालो की बाळ जेव्हा विश्रांती घेत आहे तेव्हा आईने सुद्धा बाकी इतर सगळी कामं बाजूला ठेवून विश्रांती घेणं गरजेचं आहे. तिने व्यवस्थित संतुलित आहार घ्यावा, पुरेसं पाणी प्यावं, बाकी डॉक्टरांचा सल्ला न घेता इतर कुठली औषधं घेतली जाऊ नयेत. जसं आपण प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणात काही औषधं अवॉइड करतो, टाळतो, कारण त्याचे काही दुष्परिणाम बाळावर होऊ शकतात, तसंच ब्रेस्ट फिडिंग करताना, स्तनपान करताना सुद्धा काही औषधे न घेण्याचा सल्ला देतो. अशी डॉक्टरांचा सल्ला न घेता बेसिकली औषधं घेतली जाऊ नयेत. आणि मी म्हटलं तसं मोबाईल बाजूला ठेवून आपली पुरेशी झोप होणं ही त्या आईने घेतली जाणारी काळजी आहे.
1: अगदी अगदी. मग मॅडम, कुटुंबातील सदस्यांची पण यामध्ये खूप मोठी भूमिका असते, म्हणजे विशेषतः बाळाच्या वडिलांनी पण आईला स्तनपान करण्यासाठी कसा आधार द्यावा आणि त्यांनी काय काळजी घ्यावी याबाबत?
0: बरोबर आहे. इथं सर्व कुटुंबियांचं जेव्हा आईला सहकार्य मिळतं तेव्हाच या 6 महिने आई जी असते बाळाला तिचं काम सांभाळून, तिचं जॉब सांभाळून हे सगळं करू शकते. घरकाम आणि बाळाच्या इतर कामांमध्ये ते वडील जे आहेत ते आईला मदत करू शकतात. आईला या काळामध्ये जे शरीरामध्ये हॉर्मोनल बदल होतात त्यामुळे स्त्रियांना एका भावनिक आधाराची सुद्धा गरज असते, तो सुद्धा सर्व कुटुंबियांनी मिळून द्यावा. तिच्यामध्ये काही इमोशनल डिस्टर्बन्सेस होणार आहेत हे सगळ्यांनी जर आधीपासून ऍक्सेप्ट केलेलं असेल तर त्या आईला आणि त्या कुटुंबियांना त्याचा ते ऍक्सेप्ट करायला सोपं पडतं. आईला विश्रांती मिळेल, तिला पौष्टिक आहार मिळेल याची सर्वांनी काळजी घ्यावी.
1: डॉक्टर, तिच्या बाळंतपणानंतर अशी कुठली लक्षणं तिच्यामध्ये अशी दिसून येतात की ती तिने दुर्लक्ष करू नये आणि तातडीने तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे?
0: ब्रेस्ट फिडिंग करताना आईला जर स्तनांमध्ये खूप दुखत असेल किंवा तिथे लालसरपणा झालेला असेल, एखादी गाठ लागत असेल किंवा त्या गाठीच्या तिथून पूसदृश पाणी येत असेल, चिकट किंवा पिवळं पाणी येत असेल, तर आईने काळजी घेण्याची गरज आहे, आईने डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे. कधी कधी हे ब्रेस्ट अप्सेस आम्ही जे म्हणतो की याची लक्षणं असू शकतात, लालसरपणा असणं, पू येणं किंवा आईला ताप येणं, या गोष्टी काळजीपूर्वक बघितल्या गेल्या पाहिजेत.
1: अगदी अगदी. डॉक्टर, आता जुळ्या मुलांचा पण एक प्रश्न आहे की आणि जुळ्या मुलांचं आता प्रमाण पण बहुतेक पहिल्यापासून आता वाढलेलं दिसतंय
0: आजकाल आईच्या तंत्रज्ञानामुळे ते.
1: आणि मग अशी जुळी मुलं किंवा अकाली जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत स्तनपानासाठी आईने कोणत्या विशेष बाबींकडे लक्ष द्यावं?
0: सर्वप्रथम आपण जुळ्या मुलांबद्दल बोलूया. तुम्ही जसं म्हणालात तसं त्याचं प्रमाण अगदी वाढलेलं आहे. पण जुळी जरी मुलं असली तरी आईचं दूध त्यांच्यासाठी सगळ्यात चांगलंच आहे. वारंवार स्तनपान द्यावं, दूध काढूनही ठेवू शकतो आपण. दोन बाळं असताना त्या दुधाची रिक्वायरमेंट गरज सुद्धा जास्त असते. कधी कधी आईला त्या वेळेला ते दूध येणार नाही, दोन बाळांना एकदम पुरण्या इतकं थोड्या वेळाने येईल, तर तिने ते काढून ठेवावं. जसं आपण मगाशी बोललो, योग्य त्या तापमानात सुरक्षित निर्जंतुक सगळ्या काळजी घेऊन ते ठेवावं, ते नंतर दोन्हीपैकी एखादं बाळ जागं होईल तेव्हा देता येईल त्याला. आता अकाली जन्मलेल्या बाळांबद्दल मुख्यतः प्रीटम म्हणजे वेळेआधी जी जन्मलेली बाळं असतात, प्रीटम डिलिव्हरीज असतात, त्यांच्यासाठी कांगारू मदर केअर आम्ही सांगतो. कांगारूचं बाळ जसं आईच्या पोटाच्या पिशवीत असतं तसं ती छोटी बाळं जर आईच्या छातीला लावून ठेवली तर त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंगही चांगलं तयार होतं. आम्ही त्याला कांगारू मदर केअर म्हणतो. तो आम्ही अगदी सल्ला देतो की बाळाला आईच्या जवळ छातीजवळ बांधून ठेवतात कपड्याने.
1: अरे वा,
0: ते कांगारू मदर केअरनी अकाली जन्मलेल्या बाळांना फायदा होतो.
1: डॉक्टर, आपण आपल्या या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि जाता जाता तुम्ही नवमातांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणता महत्वाचा संदेश द्याल?
0: मी असं सांगेन की आईचं दूध हे बाळासाठी असलेली पहिली लस आहे, त्यामुळे ते आपण जसं बोललो तसं ते अगदी पहिल्या तासाभरात दिलं गेलं पाहिजे. ते बाळासाठी सगळ्यात चांगलं अन्न आहे आणि सर्वोत्तम संरक्षण आहे. जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करा. पहिले 6 महिने फक्त आणि फक्त आईचं दूध द्या. 2 वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळ पूरक आहारासह चालू ठेवा, पण स्तनपान 2 वर्षापर्यंत चालू ठेवा. आणि प्रत्येक आईला कुटुंब, तिच्या कुटुंबाचा आणि समाजाचा आधार मिळणं हीच तुम्ही म्हणालात तसं निरोगी पिढीची गुरुकिल्ली आहे.
1: अगदी. डॉक्टर गौरी मॅडम, स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली याविषयी इतकी सुंदर आणि भरभरून माहिती दिली आपल्या मैत्रिणींना.

0: निश्चितच याचा उपयोग होणार आहे. यासाठी मी आकाशवाणीतर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, आजच्या आपल्या या मुलाखतीतून तुम्हाला नक्कीच कळून चुकलं असेल की स्तनपान ही केवळ आईची जबाबदारी नाही तर संपूर्ण कुटुंबाची, समाजाची आणि आरोग्य व्यवस्थेची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नवमातेला विश्वास, आधार, प्रोत्साहन आणि योग्य माहिती मिळाली तर प्रत्येक बालकाला जीवनाची सर्वोत्तम सुरुवात मिळू शकते. जागतिक स्तनपान सप्ताहाचा संदेशही हाच आहे की प्रत्येक बाळाला आईच्या दुधाचा हक्क आणि प्रत्येक आईला स्तनपानासाठी आधार हा मिळालाच पाहिजे. श्रोते हो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतोय. या निमित्तानेच समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. विषय होता स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. सहभाग डॉक्टर गौरी डंक आणि लीना पांडे. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: जागतिक सप्ताह. स्तनपान सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजलेत. वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल आम्ही

0: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शून्यातून उभारी. तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मंडळी. बऱ्याचदा तुमच्या आमच्या सर्वांच्याच बाबतीत असं कधी ना कधी हे घडतं की पुस्तक वाचताना कसलंच भान राहत नाही. ते पुस्तक कधी विचार करायला लावतं, कधी धीर देतं, कधी हसवतं, तर कधी कधी मन सुन्न करून टाकतं. आज आपण वेगळ्या संघर्षांना तोंड देणाऱ्या शेफ तुषार प्रीती देशमुख यांच्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्या शून्य बघितलेला माणूस या पुस्तकाच्या निमित्तानं सेलिब्रिटी शेफ तुषार प्रीती देशमुख आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तुषार, आमच्या कार्यक्रमामध्ये तुझं मनापासून स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: तुषारची थोडक्यात ओळख करून देते. माया ऑटो रेंटल्स ही कंपनी त्याचा मित्र योगेश म्हात्रे याच्यासोबत यशस्वीपणे चालवत आहे. प्रीती फूड फ्लेवर्स हे देखील दणक्यात सुरू आहे. तरुण पिढीतील नवउद्योजक म्हणून उद्योगश्री पुरस्कार, अर्थसंकेत पुरस्कार आणि महाराष्ट्राचा ब्रँड पुरस्कार या आणि यासारख्या अनेक पुरस्कारांनी तुषार प्रीती देशमुख यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच खाद्य संस्कृतीवर आधारित नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ असलेलं प्रीत खाद्य परंपरेची हे पुस्तक अनेकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. खर तर तुषार, तुझ्याशी अनेक विषयांवरती गप्पा झालेल्या आहेत. अनेक रेसिपीजच्या माध्यमातून तू आकाशवाणीमध्ये आलेला आहेस आणि आज तू आलेला आहेस त्याचं औचित्य पूर्णपणे वेगळं आहे. आज तुझ्या प्रवासाबद्दल आपण बोलणार आहोत. तो प्रवास तू उलगडलेला आहे तो एका पुस्तकाच्या माध्यमातून. तर मुळात हे पुस्तक लिहावं असं तुला का वाटलं?
2: 47 वर्षात आपल्यावरती आत्मचरित्र प्रकाशित होणं हेच सर्वात अद्भुत असं गोष्ट होती. पण मला ती माझ्या वयाच्या 35व्या वर्षी करायची होती. याचं कारण असं आहे की माझ्या आयुष्यामध्ये जन्मापासून आजपर्यंत आलेले प्रत्येक अनुभव हे कटु अनुभव होते. त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातनं जर बघायला गेला तर आनंद जास्त नाही पण दुःखच जास्त, आणि मग त्या दुःखातनं आपण आनंद कसा मिळवू शकतो. ह्यासाठी मला जो प्रवास

0: खूप विचारपूर्वक करायला लागला तो मला असं वाटलं की आपण कुठेतरी लोकांसमोर मांडला पाहिजे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतातच. आणि मला असं वाटलं होतं की माझं जर आयुष्य अशा अशा प्रकारे मी उलगडलं तर अनेकांना त्याच्यामधनं प्रेरणा मिळू शकते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा मधुलिका आपण शाळेमध्ये आपल्याला माहितीये इन्स्पिरेशनल टॉक्स असतात
1: हो.
0: जे अनेक लोक ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी कामगिरी केली आहे ते आपल्याला इन्स्पिरेशनल टॉक्स द्यायला येतात
1: हो.
0: पण आपण त्यांच्याशी नक्कीच इन्स्पायर्ड होतो पण वयाचा थोडासा डिफरन्स असतो,
1: कनेक्ट होत नाही आपण.
0: एक्झॅक्टली तो कनेक्टिव्हिटीचा पार्ट मला नेहमी कुठेतरी मिसिंग वाटायचा की आमच्या वयातले किंवा थोडेसे मोठे किंवा असे कोणी नसतातच का यशस्वी, किंवा त्यांना नाही का प्रॉब्लेम्स येत, मग ते कसे काय ओव्हरकम करतात, मग अशांना का नाही बोलवलं जात, हा प्रश्न मला पडायचा. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटायचं की माझी स्टोरी जर इतकी स्ट्रॉंग आहे तर मग मीच जर ह्या बाबतीमध्ये मुलांशी कनेक्ट व्हायला लागलो, मुलांशी संवाद साधला तर मुलं नक्कीच माझ्याशी कनेक्ट होतील. आत्ताच्या काळामध्ये जरा काय झालं ना की वी आर सो डिप्रेस्ड, मग आम्हाला असं होतंय, मग तसं होतंय, मग आत्महत्या करण्यापर्यंतचे प्रकार, मग हे जे काही आहे ते मला असं वाटलं की जर माझ्या एकदा नाही दोनदा नाही 9 वेळा आत्महत्या करण्याचे प्रसंग आले, त्याच्यात ना मी ओव्हरकम कसं केलं, पण ते प्रसंग किती कठीण होते म्हणून मला ते डोक्यामध्ये विचार आले किंवा कशा गोष्टी होत्या, हे सगळं उलगडण्यासाठी हे मला पुस्तक करायचं होतं. पण गंमत अशी होती की वयाच्या 35व्या वर्षी तर ते झालं नाही, पण त्यावेळेला एक लेखक होते त्यांना मात्र पुस्तक माझं करायचं होतं, पण त्यालाही 9 वर्षाचा एक कालावधी लागला. आता ते लेखक नाही पण दुसऱ्या लेखिकेनी हे पुस्तक पूर्ण केलं
1: आणि त्या म्हणजे जयश्री देसाई. आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे ही एका संघर्षाची एका जिद्दीची कहाणी आहे, म्हणजे अगदी पुस्तकाच्या पहिल्या पानापासून पहिल्या अगदी वाक्यापासून ते आपल्याला जाणवतं. तर तुम्ही कसं उलगडत गेलात आणि जयश्री त्यांनी तुला त्यावेळेला कसं सांगितलं की नाही ह्या पुस्तकाकडे बघताना तू कसं बघायला हवंस?
0: मजा अशी झाली की खरं तर 9 वर्षापूर्वी जसं मी आता म्हंटल तसं जे लेखक होते त्यांनी मला इंकिंग इनोव्हेशनचे आनंद लिमय जे खूप नावाजलेले प्रिंटिंग प्रेस मध्ये आहेत त्यांच्याकडे मला अप्रोच करायला नेलं होतं. कारण आनंद लिमयांनी जेव्हा मला वयाच्या 35-40 वर्षात बघितलं तेव्हा त्यांना प्रश्न पडला होता की एवढ्या लहान वयाच्या मुलाबद्दल काय लिहायचं, काय याची स्टोरी असेल, हा कोणालाही पडलेला प्रश्न होता जो त्यांनाही पडला होता. आणि मग त्यांनी मला सांगितलं मला तुझ्या आयुष्याबद्दल थोडंसं सांगशील का. जेव्हा मी माझी स्टोरी थोडीशी त्यांच्याकडे नरेट केली तेव्हा मात्र त्यांनी निश्चय केला होता की तुषारच्या आयुष्यावर जेव्हा कधी पुस्तक बनेल ते माझ्याकडनंच बनेल, की मी शाश्वती घेतो हे त्यांनी जाहीर केलं होतं. काळ निघून गेला, कोरोनाच्या नंतर असं वाटलं की आता हे पुस्तक होणारच नाही, कारण माझ्या आयुष्यावर चित्रपट पण येणार होता त्याचंही पूर्णपणे काम थांबलं होतं. मग असं वाटलं की आता आपल्या आयुष्यात पुन्हा काही घडण्यासारखं नाहीच आहे, आता हे नाही आपल्यासाठी. पण म्हणतात ना की ते घडायचं ते घडतं, तसंच झालं की माझ्या काकींच्या निधनानंतर मी काकींवरती पुस्तक लिहिणार होतो ज्यासाठी मी आनंद लिमयांना अप्रोच केलं होतं. आणि आनंद लिमयांनी एवढं मात्र सांगितलं की माझ्या बकेट लिस्ट मधलं तुझं पुस्तक हे आहे आणि मला ते करायचंय, त्यामुळे मला तू येऊन भेट. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी लेखिका जयश्री देसाई आहेत, त्यांना हे काम दिलेलं आहे, तुझं पुस्तकाचं लिखाण त्या करणार आहेत. आणि मिनल मोहाडीकरांच्या माध्यमातून मी जयश्रीताईंना नॉर्मली ओळखत होतो, पण जयश्रीताईंना माझी पूर्ण कथा माहिती नव्हती, त्यांना फक्त मी सेलिब्रिटी टीव्हीवरचा शेफ म्हणून माहिती होतो. त्यांनाही हा प्रश्न पडला होता जयश्री देसाईंना की ह्या मुलावरती काय पुस्तक होणार. पण मग जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो असं ठरलं होतं, आनंद लिमयांनी सांगितलं होतं की तुम्ही कॉन्व्हर्सेशन फोनवरती करू नका, तर तुम्ही भेटून एकमेकांनी कॉन्व्हर्सेशन करा आणि मग त्याच्यातनं तुम्हाला काय निष्पन्न होतंय, लिखाण काय होतंय, हे त्यांनी पहिल्यापासून हट्ट धरला होता. आणि त्याप्रमाणे आम्ही रोज भेटायचं ठरवलं. पहिल्या दिवशी मात्र जयश्री देसाईंनी मला खूप छान वाक्य सांगितलं की तुषार, तुझ्या आयुष्यातली ही एक थेरपी आहे, जी थेरपी अशी आहे की तुझ्या आयुष्यात बरेच वाईट प्रसंग येऊन गेले, आता ते पूर्ण विसरायचे, सो आता ह्या पुस्तकाच्या माध्यमातून जे तुला उलगडायचंय ते संपूर्णपणे उलगड आणि मग हे वाईप ऑफ करून टाक. म्हणजे सकारात्मकतेने आज तू जगतोच आहेस पण अजून वेगळ्या सकारात्मकतेने तू जगशील.
1: नक्कीच नक्कीच. आणि हे सगळं तू मांडत असताना तुला अनेक जुन्या आठवणींना उजाळा द्यावा लागला, जसं आई आहे किंवा मग इतरही अनेक मंडळी आहेत तुझ्या आयुष्यात जी महत्वाची आहेत, तर हे सगळं तू सांगत असताना त्यांनाही अश्रू अनावर झाले जयश्रीताईंना, तर त्याही बद्दल आम्हाला सांग.

0: मला अजूनही आठवतंय की जयश्री ताईला पहिल्याच दिवशी जेव्हा मी स्टोरी नरेट करायला लागलो तेव्हा माझ्या बालपणापासूनची स्टोरी मी नरेट करायला लागलो, म्हणजे जन्मापासूनची. आई वडील पुण्याला जेव्हा आले तेव्हा माझ्या वडिलांचा व्यवसाय होता, त्यात आलेल्या अडचणी, मग त्याच्यात किती आमची समृद्धी होती खरं म्हणजे. त्या समृद्ध घरामध्ये जेव्हा जन्म झाला, प्री मॅच्युअर्ड बेबी मी होतो, मुलगा जगेल की नाही इथपर्यंत प्रश्न होता, म्हणजे सुरुवातच माझ्या स्टोरीची इकडनं झाली होती. पण आईने गणपती बाप्पाला नवस केला आणि आईच्या नवसामुळे खरं तर मी माझं आयुष्य जगू शकलो हे मला खात्री होती की मी तिच्यामुळे माझे डोळे उघडले आयुष्यामध्ये. पण वडिलांना व्यवसायामध्ये खूप मोठा लॉस झाला आणि तो लॉस सहन करता करता अनेक आईला असे पण टोमणे त्यावेळेला ऐकायला लागले होते की मुलगी जन्माला येते आणि तुमच्या घरात दारिद्र्य येतं हे पूर्वीच्या काळात बोललं जायचं. तर आईला असं बोलायचे लोक, अगं तुझ्या तर घरात मुलगा जन्माला आला आणि तरी तुमच्या घरात दारिद्र्य आलं, तर हे कोणतं मोठं संकट. आणि त्यावेळेला आई इतकं सुंदर सकारात्मक उत्तर लोकांना द्यायची की मुलगीच जन्माला आल्यावरती घरात दारिद्र्य येतं असं नाही, मुलगा आल्यावरती पण दारिद्र्य येतं हे माझ्या मुलाने सिद्ध करून दाखवलंय. पण ज्या मुला मुलींना तुम्ही हे बोलता तीच मुलं मुली उद्या पुढे त्यांच्या आयुष्यात काहीतरी बनवून दाखवतात आणि तेच त्यांचं नाव लौकिक करतात हे पण निश्चित आहे. त्यामुळे माझाही मुलगा त्याचं नाव लौकिक करेल ह्याच्यावर माझा विश्वास आहे.
1: आणि तू करून दाखवलंस, आईची ती इच्छा तू अगदी पूर्ण करून दाखवलीस. आणि जेव्हा तू आईबद्दल सांगतोस किंवा पुस्तकामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आईने सुद्धा किती कष्ट काढले किंवा किती हाल अपेष्टांना तिला सामोरं जावं लागलं हे सगळं त्याच्यामध्ये तू खूप छान पद्धतीनं खरं तर मांडलंयस. वाचतानाही अंगावरती काटा येतो. तर हे सगळे प्रसंग मांडत असताना तुला स्विच ऑन आणि स्विच ऑफ सतत व्हावं लागायचं, तर तू तेव्हा स्वतःला कसं सांभाळलंस कारण त्या जुन्या आठवणी सांगताना.
0: हो, म्हणजे माझ्या बालपणात जे माझ्या आईवरती त्रास झाले, म्हणजे वडील पूर्णपणे नशेच्या आहारी गेले होते त्यामुळे मग ते आईवरती हात उघारायचे, आईला अनेकदा मारायचे, ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणी बघितल्या होत्या. आणि आई तर माझा नवरा, माझ्या नवऱ्याने आजपर्यंत माझ्यावरती केलेलं प्रेम, याही पुढे तो माझ्यावरती जे प्रेम करणार आहे आणि माझ्या मुलासाठी त्यांनी जे विश्व उभं केलंय, आता तो संकटामध्ये आहे म्हणून हे सगळं घडतंय, ह्या सगळ्या गोष्टीला ती सामोरं जायची आणि मलाही समजवण्याचा प्रयत्न करायची. मी आईला नेहमी म्हणायचो की डॅडी तुला मारतायत, ते एवढे तुला छळतायत, मग आपण का त्यांच्या बरोबर राहतोय. हे प्रश्न मी लहान वयात तिला जेव्हा विचारायचो तेव्हा तिचं उत्तर होतं की ह्याला संसार म्हणतात आणि संसार टिकवण्यासाठी एक बाजू जर कमकुवत असेल तर मी तिथे खंबीर राहून माझं कर्तव्य की माझा नवरा आणि माझा मुलगा यांचा समतोल ठेवून मला माझ्या कुटुंबासाठी उभं राहायचंय. आणि ती सगळं सहन करत तिने आमचा संसार उभा केला, ह्यात खरी तिची जिद्द होती. पण ह्याच्यातनं मला एक शिकायला मिळालं, तिचे अश्रू मी बघत होतो कारण ती कधीच लोकांसमोर अश्रू ढाळत नव्हती, तर जेव्हा जेव्हा ती एकटी असायची तेव्हा ती रडायची आणि मग जेव्हा मी पटकन खेळताना यायचो तेव्हा ती लपवायची प्रयत्न करायची, पण मग मी तिला मिठी मारल्यावरती इतकी रडून घ्यायची आणि मग ती म्हणायची की बघ बाळा तुम्हाला मिठी मारलीस ना, आता माझी सगळी दुःख संपली, आता पुन्हा नवीन जोशाने आपण कामाला लागूया. सो तिच्याकडनं ते मी शिकलो की आपण कधी हारायचं नाही, रडायचं, नुसतं रडायचं नाही तर ओक्षाबोक्षी घ्यायचं आणि मग पुन्हा आयुष्याला नवी सुरुवात करायची.
1: किती छान आईने तुला हे सांगितलेलं आहे. असाच तुमचा प्रवास झाला, तो पुण्यावरनं तुम्ही मुंबईला आलात आणि त्यानंतर मग तुझं पूर्ण आयुष्यच बदललं खरं तर त्याबद्दल आम्हाला सांग.
0: म्हणजे पुण्यातनं आम्हाला नवी मुंबईला म्हणजे बेलापूरला यावं लागलं, ह्याचं कारण की वडिलांचं अनेक कर्जांचे डोंगर होते आणि ते घर विकावं लागलं. मग मुंबईमध्ये एक छोटंसं घर घेतलं बेलापूरला आणि तिकडे मग आमच्या आयुष्याची सुरुवात झाली की माझ्या पहिलीपासून ते चौथी पर्यंतच शिक्षण हे नवी मुंबईतल्या फादर अग्नल शाळेमध्ये झालं. तर त्याच्यामध्ये पण फी कशी भरायची, पैसे नव्हते, मग त्यावेळेला खाण्यासाठीच पैसे नाही. मग अशा वेळेला आईनी पुन्हा पुढाकार घेतला की आई पडेल ते काम करायची. मग अक्षरशः तिने घरकाम पण केली, ती कुठेही असं संकोच तिने केला नाही की माझं स्टेटस काय किंवा मी किती श्रीमंतीमधनं आले होते हा कुठेही तिच्या दृष्टिकोनातनं नव्हता. तर तिचा दृष्टिकोन एकच होता की माझं कुटुंब मला सुखरूपपणे पुन्हा उभं करायचंय. त्यातनं तिने मुलांच्या ट्युशन्स घेतल्या, फॉलबिडिंग करायला लागली. फॉलबिडिंग करता करता तिची बोटं झिजलेली मी पाहिलेली आहेत. पैसे कमवले जेव्हा तेव्हा सिंगरची एक मशीन घेतली त्या काळामध्ये, मग त्या मशीनवरती तिने दिवाळीच्या अनेक साड्या असतील किंवा वेगवेगळे पडदे असे काय काय काय काय शिवणकाम केलं, पण खऱ्या अर्थाने तिने आमचं घर सावरलं आणि वडिलांना ह्या सगळ्यातनं

0: हळूहळू बाहेर काढलं. कारण ज्या नशेमध्ये वडील होते तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आता पुन्हा आमचे वडील आमच्या ताब्यात येतील की नाही. पण माझे वडीलही इतके प्रेमळ होते कारण त्यांनी परिस्थिती होती तेव्हा अनेक लोकांना मदत केलेली होती. त्या दृष्टिकोनातनं जो त्यांचा भाव होता की खरोखर त्यांनी पुन्हा एकदा आईच्या विश्वासाला म्हणजे तडा जाऊन दिली नाही तर ते पुन्हा त्या मार्गा चांगल्या मार्गावरती आले. आणि नवी मुंबईतलं पण आम्हाला घर शेवटी विकावं लागलं परिस्थितीप्रमाणे. आणि मग पाचवी मध्ये मी असताना मात्र आम्ही दादरला आजी आजोबांच्या घरी आलो आणि तिकडे आमच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली.
1: हा आणि तिथलं अजून एक वेगळं वळण मिळालं त्या सगळ्या तुमच्या जीवनाला आपण म्हणूया की तुम्ही तिघही जण म्हणजे असे लांब गेलात एकमेकांपासून. आई तर खूपच लांब निघून गेली तुषार तुझ्या आयुष्यातून पण मग तू तिथेही थांबला नाहीस. म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी तू म्हणालास तसं की आईची डायरी तू उघडून बघितलीस की आई नेमकं काय करायची आणि त्या दिवशी तू ठरवलंस आई गेल्यानंतर बॉम्ब्लास्ट मध्ये की आई जसं करायची तसं मी आता उभा राहणार. त्याच्यानंतर मग तुझा कसा सुरू झाला तो प्रवास?
0: दादरला जेव्हा आजी आजोबांकडे आलो तेव्हा आई डबे करायची, त्याच्यानंतर त्या मावशीच्या मिस्टरांचं कॅन्टीन होतं महालक्ष्मीला, तिकडे मॅनेजर म्हणून नोकरीला लागली. संध्याकाळी घरी आल्यावरती परत डबे करायची, अशी अफाट मेहनत करायची. पहाटे 3 वाजता उठून ती 500 पोळ्या करायची. त्यामुळे हे सगळा प्रवास मी तिचा पाहिला होता. त्याच वेळेला सर्वात महत्वाची गोष्ट वडिलांना पण नोकरी मिळाली होती, त्यामुळे आई वडिलांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड हे स्ट्रॉंग होत होतं. कर्जातनं मुक्त हळूहळू ते होत होते. आणि 1993 बरोबर मला आठवतंय की 1 एप्रिल 1993 मावशीचं जे कॅन्टीन आई मॅनेजर म्हणून होती ते कॅन्टीनच तिच्या नावावर होणार होतं. त्यामुळे तो एक तिच्या आयुष्यातला आनंद वेगळा होता. आणि मे किंवा जून मध्ये माझे वडील दुबईला जाणार होते नोकरीच्या निमित्ताने, त्यामुळे तो पण एक मोठा काळ होता की तिकडे बाहेरगावी गेल्यानंतर पैसे कमवून पुन्हा मी सगळी कर्ज संपवून मुंबईला येणार आणि मग आपण आपलं आयुष्य जगायचं. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना माहीत असलेला 12 मार्चला घडलेला दुर्दैवी बॉम्बस्फोट, त्याच्यामध्ये आईचं निधन झालं. आणि आईचं निधन झाल्यानंतर प्रत्येक लहान मुलाला, जेव्हा मी म्हणतो की लहानातला लहान मुलगा असो किंवा वृद्ध वयातला वृद्ध माणूस असो, म्हणजे आई वडिलांचं दुःख हे वेगळं असतं गेल्याचं. तसंच माझं झालं की मला जेव्हा कळलं की आई आता ह्या जगात राहिली नाही आणि त्यावेळेला मात्र असं झालं की मला आईला शेवटची मिठी मारायची होती, मला आईचा चेहरा शेवटचा माझ्या नजरेत कैद करून ठेवायचा होता. या सगळ्या गोष्टी कोणालाही वाटणार त्या मलाही वाटल्या. पण दुर्दैवाने त्या बॉम्ब्लास्टमध्ये ज्या बसमध्ये आईचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यामध्ये त्या सगळ्या लोकांच्या बॉडी जळलेल्या होत्या. आईचा आता एक पाय नव्हता, एक हात नव्हता, शरीर कसं बसं असं म्हणतात की आता ते माहिती नाही की खरंच तिची बॉडी होती की नाही. इथपर्यंत आमची घरामध्ये मग शेवटी चर्चा व्हायला लागली की त्या साडीच्या तुकड्यावरनं आम्हाला ती बॉडी मिळाली किंवा काय. पण हे सगळं होत असताना मी ज्या पद्धतीने वडिलांना तुटलेलं पाहिलं, कारण जो माणूस एक काळ आईवरती हात उघारत होता, एक काळ असं होतं की आईवरती त्यांनी बरेच आरोप करून झाले होते आणि आई जसं मला लहानपणात सांगायची की तुझ्या वडिलांचं माझ्यावरती असलेलं प्रेम हे मी त्यावेळेला पाहिलं की माणूस जेव्हा तुटतो. आज माझी बायको माझ्या बरोबर नाही असताना तो पूर्ण अधिकार तिच्यावरती गाजवून मोकळा होतो. त्यावेळेला त्याला कळत नाही की तो काय चुका करत असतो, पण आज आपली बायको आपल्या बरोबर नाही, आज मी कोणावर ओरडणार, कोणावर हात उघारणार म्हटल्यावरती हक्काचीच व्यक्ती आपली गेलीये. हे तुटलेलं जेव्हा मी वडिलांना पाहिलं तेव्हा मात्र मला सावरणं गरजेचं होतं. माझ्या आजी आजोबा होते, दुसऱ्या दिवशी आता माझं आयुष्य मी कसं जगणार, कारण मी मम्माज बॉय होतो की पदर धरून मी आईचं सगळं केलेलं आहे, त्यामुळे आता काय होणार. पण तू म्हणतेस तसं की मला तसंच झालं की दुसऱ्या दिवशी उठल्या आईचा एक पैशाचा डब्बा होता ज्याच्यात आई महिन्याचा खर्च लिहून ठेवायची की आजोबांचं पेन्शन किती येतं, वडिलांचं इन्कम किती येतं आणि मी किती पैसे कमवतीये, त्याच्यातनं कर्ज घर चालवणं आणि मग त्यातनं आपण काही शिल्लक ठेवू शकतो का. तर या सगळ्या गोष्टींचा तिचा कागद मला मिळाला आणि त्या कागदावरनं मी ठरवलं की ह्या पुढे आता संसाराची जबाबदारी माझ्यावर, आणि ती पेलवली. आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या कलाटण्याच आल्या, कारण जेव्हा जेव्हा मी सकारात्मक ठरवलं तेव्हा दुर्दैवाने नियतीने मला वेगळंच काहीतरी घडवलं.
1: आणि झालं असं की ह्या नंतर संघर्ष थांबला नाही, तो प्रत्येक टप्प्याटप्प्याला वाढत गेला तुझ्या प्रत्येक वयाच्या टप्प्याला. पण आई असताना तुला अशाच एका त्रासाला तोंड द्यावं लागलं होतं, ते म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंटला. तेव्हा आई खंबीरपणे उभी होती आणि आई गेल्यानंतर सुद्धा तू त्या व्यक्तीला तितकं सडेतोड उत्तर दिलं होतं.
0: बरोबर.
1: तर तेव्हा तू डगमगला.

0: नाहीस.
1: हो
0: तर तेव्हा एवढं हे सगळं मुलांना माहिती नव्हतं किंवा ही हॅरॅसमेंट म्हणलं की जनरली आपल्या डोळ्यासमोर मुलीच येतात.
1: परफेक्ट.
0: पण एक मुलगा म्हणून त्याला हे सगळं सामोरं जावं लागलं, तेव्हा आईने तुला कसं समजवलं होतं?
1: मी मुलगा असतानाही माझ्यावरती ज्या पद्धतीने सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली होती ती जवळच्या व्यक्तीकडनं झाली होती. आणि मुळात काय होतं की एकतर ती जवळची व्यक्ती अशी असते की ती पूर्णपणे काबीज करून टाकते की आपण सांगितलं कोणाला तरी ते पटणार नाही की ही व्यक्ती आपल्यावरती असे काही प्रकार करते. तो विश्वासच कोणी ठेवू शकत नाही इतकं डोकं लावून ती व्यक्ती हे सगळं करत असते. मी त्या त्रासाला कंटाळलो होतो कुठेतरी. पहिली गोष्ट तर अशी होती, एवढ्या लहान वयात काय चाललंय हेच कळत नव्हतं. मग नंतर असं झालं की हे जे चाललंय ते चुकीचं आहे, काहीतरी चुकीचं माझ्या आयुष्यात घडतंय हे जेव्हा जाणवायला लागलं तेव्हा मात्र मी माझ्या आईशी हे बोललो की ह्या पद्धतीने मला त्रास होतोय, अशी व्यक्ती माझ्याबरोबर असं करतीये. तेव्हा आईनी पण पहिले विश्वास ठेवला नाही, कोणीही ठेवणार नाही. पण आईनी असं नाही केलं की त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण जेव्हा आईला कळलं की ती व्यक्ती हळूहळू तुषारशी कशी वागतीये, त्याचं बिहेव्हिअर काय आहे, आईने त्या व्यक्तीला समोर येऊन सांगितलं की ह्या पुढे जर त्याच्या नादाला लागलास किंवा फक्त तुषारच्याच नाही तर कोणाच्याही नादाला लागलास किंवा मला कळलं की अशा काही गोष्टी तुझ्याकडनं घडतायत तर मात्र आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ. आणि मग हे कळल्यावरती ती व्यक्ती घाबरली, कारण कसं असतं की आपलीच व्यक्ती म्हटल्यावरती आपण सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करतो, पटकन आपण ऍक्शन घेत नाही. पण दुर्दैवानी असं झालं की हे सांगेपर्यंत आईचं निधन झालं होतं. मी इमोशनली जो काही तुटलो होतो त्या व्यक्तीनी परत माझ्या इमोशनलचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मी खंबीरपणे उभा राहून म्हटलं की ह्या पुढे जर मला हात लावलास तर मात्र मी काय करीन लक्षात ठेव. मग त्या गोष्टीला थोडा घाबरला, पण माझं म्हणणं एवढंच प्रत्येकाला आजही आहे की आपली लहान मुलं पालकांना सांगण्याचा प्रयत्न करतात, पालक कधीतरी ते ऐकतात एका फटक्यात, पण कधीतरी आपण निग्लेक्ट करतो की नाही मुलं काहीतरी असंच सांगतायत किंवा काय. तर मला असं वाटतं की हे संवाद जे आहेत ते घडले पाहिजेत पालकांमध्ये आणि मुलांमध्ये. आणि मुलं प्रत्येक वेळेलाच काही चुकीचं सांगत नसतात, त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे.
0: खरं तर आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आले याच्यामुळे तू डिप्रेस झालास. तू अगदी सुरुवातीला म्हणाल तसं की आत्महत्या करावी असं तुला वाटलं आणि मग ह्या सगळ्यातून तुला डॉक्टरांनी सल्ला दिला की नाही तुझं काउन्सिलिंग होणं खूप गरजेचं आहे, कारण सतत तू कुठल्या ना कुठल्या तरी संघर्षातून त्रासातून अगदी ताऊन सुलाखून निघत होतास. आणि असं झालं की आता बस झालं प्रत्येक वेळेला आहे, त्यावेळेला लोकांचा एक वेगळाच दृष्टिकोन होता त्याकडे पाहण्याचा, म्हणजे आपुलकीने चौकशी करणं राहिलं बाजूलाच पण एक टोमणे.
1: खरं आहे, म्हणजे आई गेल्यानंतर वडिलांनी एक वर्षानंतरच लगेच दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केलं ते फक्त याच हेतूसाठी असं म्हटलं गेलं होतं की तुषारला आईची माया मिळावी, तुषारला सांभाळायला कोणीतरी एक घरात पाहिजे. माझं आणि वडिलांचं आई नसतानाच एक वर्षाचं जे बॉन्डिंग होतं ते आम्ही खूप घट्ट करून ठेवलं होतं, कारण आई गेल्यानंतर वडील पुन्हा दारूच्या नशेत गेले होते. पण त्यात मी त्यांना ज्या पद्धतीने ते घरी आल्यावरती ते पडायचे त्यांना अगदी म्हणजे म्हणतात ना की घास भरवण्यापासनं झोपेपर्यंतची प्रक्रिया मी केली होती. मग याच्यामध्ये आमचं बॉन्डिंग जेवढं स्ट्रॉंग होतं त्यात मला माझ्या वडिलांनी ह्या दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत का घेतलं नाही हा थोडासा मला एक प्रश्न होता. आणि आईचं कोणतंही मला कार्य करता आलं नव्हतं, त्यामुळे मला आईचं वर्ष श्राद्ध करायचं होतं. मग त्याच्यात मुंज झाली, मग वर्ष श्राद्ध केलं ना केलं तर मला कळलं त्याच वेळेला माझ्या कुटुंबियांनी मला सांगितलं की आता तुझ्या वडिलांचं आपण दुसरं लग्न करतोय. सो तो सर्वात आयुष्यातला पुन्हा मोठा आघात होता. आणि आई ही फक्त जन्मदात्री आईच असू शकते. 3 वर्षाच्या स्पॅनमध्ये आमच्या दोघांमध्ये खूप काही पटलं नाही, पण एक मात्र आहे की वडिलांची जी दुसरी बायको आहे ती पण खूप छान सुगरण, तिने पण घर सांभाळण्यासाठी खूप छान मेहनत घेतली. मी खूप प्रयत्न केले बहीण म्हणून तिला स्वीकारण्याचे, तिनेही प्रयत्न केले असतील, पण मला असं वाटतं ते आमच्यातलं बॉन्डिंग नाही होऊ शकलं. आणि तिच्या आईला ते होऊ द्यायचं नव्हतं बेसिकली. आणि मी तसं तुला सांगितलं की मी अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न केले, तर आत्महत्येच्या प्रयत्नानंतर मात्र एक अशी गोष्ट झाली की कुठेतरी मला डिप्रेशन लेवल वाढत होती. मग त्यावेळेला विद्या आचार्य म्हणून डॉक्टर होते आमच्या परिचयातल्या, त्यांना मी सांगायला लागलो विद्या आंटी मला खूप त्रास होतोय, मला माहिती नाही माझं डोकं खूप भणभणतं किंवा अशा बऱ्याच गोष्टी होत होत्या. त्यावेळेला डॉक्टर विद्या आचार्यांनी मला केएमच्या डॉक्टर पारकरांकडे सजेस्ट केलं की डॉक्टर पारकर म्हणून आहेत तू त्यांच्याकडे जा आणि त्या डॉक्टर पारकरांकडे तू ट्रीटमेंट घे. तर मी त्यांना विचारलं काय ट्रीटमेंटची मला गरज आहे, तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं यू नीड अ सायकॅट्रिक ट्रीटमेंट. त्यावेळेला मी 11वीत होतो, 90

0: सिक्स वगैरे असेल त्या काळामध्ये सायकॅट्रिक ट्रीटमेंट म्हणजे कोण घेतं तर फक्त वेड लागलेली माणसं घेतात. हा एक त्यावेळेचा बाज होता. आणि तसंच माझ्या बाबतीत झालं, मी पॉझिटिव्हली ती ट्रीटमेंट घ्यायला गेलो पण जेव्हा काही लोकांना कळलं, माझ्या अगदी जवळच्या लोकांना, की तुषार सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेतोय, तेव्हा लोकांनी मला वेड म्हणून हिणवलं होतं. लोक लिटरली मला की ह्याला आता वेड लागलं, आता ह्याच्या आयुष्यात काही राहिलंच नाही, आता हा वेडा म्हणून फिरणार वगैरे, अशा गोष्टी जेव्हा चर्चेला आल्या तेव्हा माझं मानसिक संतुलन थोडं बिघडलं होतं. पण त्यावेळेला योगेश माझा मित्र, पुन्हा मी सांगतो की तो जर उभा नसता, त्यांनी जर मला साथ दिली नसती, काकींनी मला तो मेंटल आधार दिला नसता, कारण त्या पूर्णपणे माझ्या पाठी राहिल्या उभ्या. आणि त्यांनी सांगितलं होतं, तुला जे जे लागेल ते आम्ही येऊ. आणि त्यावेळेला माझी चुलत बहीण भक्ती, ती माझ्या पाठीशी होती. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये वडिलांनाही काउन्सिलिंगला बोलवलं गेलं, पण वडिलांकडनं इतकं निगेटिव्ह काय काय डॉक्टरांनी ऐकलं की शुभांगी पारकर त्यावेळेला डॉक्टर ज्या होत्या, त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांना स्पष्ट, ह्याच्या पुढे तुम्ही काउन्सिलिंगला तर येऊच नका, पण मला असं वाटतं तुषारच्या आयुष्यातनं पण तुम्ही लवकरात लवकर जर बाहेर पडलात तर त्याचं आयुष्य छान घडेल. इथपर्यंत त्यांनाही कळलं होतं, कारण एक काउन्सिलर मला असं वाटतं छान ओळखू शकते. ते सेशन्स मी केले म्हणून मला असं वाटतं मी आज इथे आहे. त्यामुळे मला अनेकांना, आताच्या पिढीतल्या मुलांना पण हे सांगायचंय किंवा त्यांच्या पालकांना सांगायचंय की सायकॅट्रिक ट्रीटमेंट, कारण आता मुलं लहान वयात पण डिप्रेस झाली आणि छोट्या छोट्या गोष्टींवरनं, कारण पूर्वी आपल्याला काही मिळतच नव्हतं, आता सगळं मिळून पण काहीच मिळत नाहीये, ही जी भावना मुलांमध्ये आली आहे ती सर्वात घाणेरडी आहे आणि मग ती त्यांना डिप्रेस करते. सो लहान वयातही किंवा कोणत्याही वयामध्ये जर आपल्याला वाटलं की मुलं डिप्रेशन लेवलला आहेत तर कृपया करून त्यांना वेळेवरती डॉक्टरांकडे न्या. ट्रीटमेंट पूर्ण करा, कारण मी ट्रीटमेंट पूर्ण केली म्हणून मी बाहेर पडलो. मी जर ट्रीटमेंट अर्धवट ठेवली असती, त्यांचा कोर्स अर्धवट ठेवला असता, तर मी ह्याच्यातनं बाहेर पडू शकलो नसतो.
1: आणि हे आयुष्य अगदी साधं सोपं असं नव्हतं तुझ्यासाठी कुठल्याच क्षणी, आणि तूही कुठे हल्ला नाहीस नंतर नंतर, कितीही डिप्रेशनचे प्रसंग आले तरी सुद्धा. आता हे पुस्तक अनेक जण वाचतात आणि तू सुरुवातीला म्हणालास तसं की हे युथला कनेक्ट व्हावं असं हे पुस्तक तू डोळ्यासमोर ठेवून लिहिलंस, तर पुस्तक वाचल्यानंतर तुला काही मंडळी आता कनेक्ट झाली का?
0: भरपूर झाली, भरपूर. म्हणजे मला आनंद असा होतो, ज्या वेळेला मी माझ्यामध्ये वडिलांचं नाव काढून आईचं नाव यायला पाहिजे यासाठी जो लढा केला तो खूप मोठा लढा होता आणि ते मला होऊन देत नव्हते, कारण आपल्याकडे फक्त भारतामध्ये 5 व्यक्ती होत्या ज्यांच्या नावामध्ये आईचं नाव, वडिलांचं नाही फक्त आईचं नाव होतं. त्यात मी एक पुढाकार घेतला होता की मला वडिलांचं नकोय नाव, ते मला खूप त्रासदायक होतं आणि आईचं नाव हवे होतं. त्यासाठी मला माझ्या काकींनी खूप मदत केली, त्यामुळे त्यांचे उपकार होते की त्यांनी मला ही मदत केली म्हणून मी हे करू शकलो. आणि जेव्हा आईचं नाव लागलं तेव्हा अनेक सिंगल पॅरेंट जी मुलं होती ज्यांना आईचं नाव लिहायचं होतं, ज्यांना त्रास होत होता, इंटरनल त्रास काय असतात ना ते ज्याच्यावरती येतं त्याला कळतं, त्यामुळे त्या मुलांनी जेव्हा त्यांच्या आईचं नाव लावलं तेव्हा त्या आईंनी त्या मुलांच्या प्रतिक्रिया मला कळवल्या होत्या. तसंच पुस्तकाच्या बाबतीत झालं की जेव्हा शून्य बघितलेला माणूस हे अनेक लोकांपर्यंत पोचलं तेव्हा अनेकांनी ती पुस्तक वाचल्यानंतरच्या प्रतिक्रिया अशा होत्या की एक मुलगा जो त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती आणि ती आत्महत्या केलेली म्हणजे ते फासावरती लटकलेले त्या लहान मुलांनी बघितलेले होते आणि त्याला प्रश्न असा होता की माझी आई इतकी फाईट करत होती आयुष्यामध्ये आणि मग माझ्या वडिलांनी गिवअप का केलं. पण जेव्हा त्याची आई त्याला हे पुस्तकातले एक एक चॅप्टर रोज थोडे थोडे वाचून दाखवायची, जेव्हा शेवटचा चॅप्टर काकींचा पूर्णपणे संपला त्यावेळेला त्या मुलांनी त्याच्या आईला सांगितलं की मला ह्या दादाला फोन लावून दे. आणि त्यावेळेला तो मुलगा पहिल्यांदा माझ्याशी बराच वेळ गप्पा मारल्या, त्यांनी तो रडला, तो एवढंही म्हणाला की ह्या पुढे मी माझ्या आयुष्यामध्ये पण माझ्या आईचं नाव खूप मोठ्या उंचीला नेईन हे मी आज विश्वासाने ठरवलंय. हा जो विश्वास होता तो माझ्यासाठी महत्वाचा होता.
1: नक्कीच नक्कीच. आणि असंच अजून एक अनुभव तुझ्याकडे आहे,
0: म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा हे पुस्तक पोचलं तेव्हा दादर वाचनालयामध्ये ते पुस्तक एका मुलांनी घेतलं होतं, तो 10वीला होता आणि तो माझ्या मेडिकल स्टोअर मध्ये आला आणि आला आणि त्याने मला सांगितलं दादा तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. म्हटलं बोल ना. तर त्याने सांगितलं तुम्हाला माहितीये का माझ्याकडे काय आहे. म्हटलं काय आहे. त्यांनी पुस्तक काढून दाखवलं आणि मला इतका आनंद वाटला कारण जिकडे मी राहतो त्याच विभागात तोच मुलगा राहतो आणि तो ते पुस्तक घेऊन मला दाखवतोय की मी वाचनालयामधनं हे पुस्तक घेतलंय, आता मी ते पुस्तक वाचायला घेतलंय आणि अर्धं त्याचं पुस्तक वाचून

0: होतं आणि ज्या पद्धतीने तो मला सांगत होता की आज मी 10वी मध्ये आहे तरी मला ते पुस्तक किती रिलेट झालंय, कितीतरी तुमच्या आयुष्यातले असे प्रसंग आहेत की जे माझ्याही बाबतीत मला रिलेट करावेसे वाटतात, त्यामुळे दादा हे तुमचं पुस्तक माझ्यासाठी ना औषध आहे, त्यामुळे आज मी तुमच्या मेडिकल स्टोअर मध्ये औषध घ्यायला नाही आलोय तर ऑलरेडी मी तुमचं पुस्तक वाचून मी ते औषध घेतलेलं आहे. हे त्यांनी जे वाक्य वापरलं ते माझ्यासाठी खूप महत्वाचं.
1: नक्कीच. आणि तुझ्याशी आता आपण गप्पा मारत आहोत आणि सतत हे नाव कानावर पडतंय की काकींमुळे हे झालं, काकींमुळे ते झालं. काकी तुझ्या आयुष्यात

0: ते माझ्यासाठी खूप महत्वाचं.
1: नक्कीच. आणि तुझ्याशी आता आपण गप्पा मारत आहोत आणि सतत हे नाव कानावर पडतंय की काकींमुळे हे झालं, काकींमुळे ते झालं. काकी तुझ्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहे, जशी तुझी आई आहे. आईला तू म्हणतोस की ती देवकी आहे आणि काकी म्हणजे यशोदा आहे. तू ज्या क्षणी घरातनं बाहेर पडलास आणि काकींच्या घरी गेलास किंवा योगेशच्या घरी गेलास, तेव्हा काकींनी तुला काहीच म्हटलं नाही, डायरेक्ट घरात ये तितक्याच प्रेमाने म्हणाले आणि हा आता माझा मोठा मुलगा. तर तिथपासून तुमचा तो एकत्र राहणं, उठणं, बसणं, एकमेकांबरोबर शेअरिंग करणं, एक वेगळा प्रवास सुरू झाला. तर काकींची तुझ्या आयुष्यातली साथ खूप मोलाची होती हे वाचताना तर जाणवतच, पण काकी कशा तुझ्या खंबीर पाठीमागे उभ्या राहिल्या ते आम्हाला जरा सांगणार.
0: म्हणजे मजा कशी असते की आई गेल्यानंतर सावत्र आईचा म्हणतात ना मी छळ नाही म्हणू शकत बेसिकली. आमच्या मधले जे काही वादावादी होती किंवा काय, पण एका पॉइंटला घर सोडणं ह्या डिसिजन पर्यंत यावं लागलं होतं, त्यामुळे तो मानसिक त्रास झाला होता. तो मानसिक त्रास सहन करता करता माझा मित्र, कीर्ती कॉलेजमध्ये असताना माझा मित्र योगेश म्हात्रे, ज्याच्याशी माझी ओळख झाली, आणि त्याच्या घरी जेव्हा मी जायला लागलो तेव्हा त्याची आई, म्हणजे मला पहिली भेट अजून आठवते की मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी खिम्याचे पॅटिस केले होते की आज योगेशचा मित्र येणार आहे, कारण त्याचा पहिला मित्र घरी येणार होता.
1: अच्छा.
0: कोणीच मित्र घरी आले नव्हते, तो पहिल्यांदा कोणाला तरी मित्राला घरी घेऊन येणार होता. सो तो एक आनंद वेगळा होता. पण मी नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावरती मी त्यांना वासावरनच सांगितलं की काकी हे तर नॉनव्हेज आहे आणि मी खात नाही. तर त्या म्हणाल्या ठीक आहे मी तुला व्हेज पॅटीस आणून देते. त्या आतमध्ये गेल्या, एक दोन मिनिटांनी परत एक प्लेट मध्ये पॅटीस आणलं आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यात खिमा नाहीये, ह्याच्यात वाटाणे आहेत. नाही नाही हे नॉनव्हेज आहे, मला कळतं लगेच. मग तेव्हा त्यांना कळलं की नाही ह्याला आपण फसवून चालू शकत नाही. त्यांनी प्रयत्न केला, पण मी नॉन व्हेजिटेरियन, माझ्या घरात सगळेच खात होते हे त्यांना माहिती होतं. सो प्रयत्न करूया असं त्यांना वाटलं होतं. पण त्यांनी पहिल्यांदा माझ्यासाठी, आई नंतर, आईच्या पश्चात माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं असेल तर काकींनी त्यावेळेला ताबडतोब त्यांच्याकडे कोबीच्या वड्या होत्या त्या तळून त्यांनी मला दिल्या प्रेमाने, आणि तिकडे मला ती प्रेमाची उब मिळाली की माझ्यासाठी आज कोणीतरी प्रेमाने ती वडी तयार करून दिली. त्यानंतर आमचे रिलेशन खूप स्ट्रॉंग होत गेले. काकींनी त्यांचं स्वयंपाकघर माझ्या ताब्यात दिलं जेव्हा मी त्यांच्याकडे राहायला गेलो, कारण माझं आणि वडिलांचा जेव्हा वाद झाला मी ठरवलं की आता यापुढे मी तुमच्या घरात येणार नाही. आणि त्यावेळेला वडिलांनी माझ्या समोर स्वतः बालदी भरून आंघोळ करून घेतली होती की माझ्यासाठी मुलगा मेला. या परिस्थितीमधनं जेव्हा मी त्यांच्या घरात गेलो, कोणताही विचार नाही की मी आता पुढे काय करणार, तेव्हा त्यांनी फक्त माझ्या नजरेवर न ओळखलं होतं की हा मुलगा सगळं त्याचं घर सोडून आलाय. तेव्हा त्यांनी तो विश्वास दिला की यापुढे हे घर म्हणजे तुझं. म्हणजे योगेश खरं मोठा मुलगा, मला माहिती नाही, पण त्याच्यापेक्षा मला नक्कीच जास्त प्रेम दिलं, म्हणजे एवढं मी नक्कीच सांगेन. कारण जरा काही त्यांना बरं नसलं की मुलाला किंवा नवऱ्याला नाही, पण त्या मला हक्कानी सांगायच्या. इतकं बॉन्डिंग आमच्यामध्ये झालं होतं. आणि योगेश किंवा त्याचा भाऊ कुंदन किंवा काका, म्हणजे ते हे सगळेजण तिघही मला नेहमी म्हणायचे, चिडवायचे, आम्ही नाही कोणी पण तुम्ही दोघं जे काय आई आणि लेक आहात ते तुमचं बॉन्डिंग सॉलिड आहे. आणि तसंच झालं की आमच्या व्यवसायाच्या सुरुवातीपासनं ती आमच्या व्यवसायाच्या अगदी शून्य आलेल्या प्रवासात पण जे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला की नाही माझी मुलं पुन्हा उभारतील हा व्यवसाय, तो विश्वास त्यांनी खूप ठेवला. त्यांनी सगळं त्यांचं सर्वस्व आम्हाला दिलं होतं, अर्पण केलं होतं, कारण कोणतंही स्त्रीधन पटकन कोणी देत नाही. तर त्यांनी मुलाला नाही तर माझ्या ताब्यात दिलं आणि शेवटी ते गेलं त्याचं दुःख आम्हाला होतं. पण काकी नेहमी म्हणायच्या ते दुःख नाही, कारण तुम्ही पुन्हा ते मला मिळवून देणार ह्याची मला खात्री आहे. हे त्यांचा विश्वास होता. आणि तसंच झालं की जेव्हा आमचे चांगले दिवस आले त्यावेळेला मात्र त्यांची तब्येत डाऊन होत गेली, कारण 2011 त्यांना मेडिकली त्यांचा वॉल थोडासा वीक आहे कळलं होतं. तर एक दोन वर्षापूर्वी त्यांना खूपच त्रास व्हायला लागला, अनेक मल्टिपल इश्यूज होत गेले. पण त्या मेडिकल कंडिशन मध्ये आमच्या व्यवसायांच्या याच्यामध्ये ते योगेशला सांगायच्या, व्यवसायाकडे लक्ष तू दे, माझ्याकडे लक्ष तुषार दे.
1: एवढा विश्वास
0: त्यांचाही होता. आणि योगेशचा आईवर इतकं अफाट प्रेम की मुलगा वाटेल ते करतो ना आईसाठी, तसं त्याचं प्रेम होतं. पण त्यातही त्यांनी मला सांगितलं की तुषार आत्ता व्यवसायाकडे मी लक्ष देईन, पण आईला तुझी गरज आहे, त्यामुळे आईची पूर्ण जबाबदारी तूच माझ्यापेक्षा चांगली घेशील ह्याच्या मला खात्री आहे.
1: त्यालाही
0: तेवढी खात्री होती. त्यामुळे काकींना एका वर्षामध्ये आम्हाला 15 ते 16 वेळा ऍडमिट करायला लागलं. त्या त्या वेळेला मी त्यांच्या बरोबर जे दिवस काढलेत, जे प्रसंग काढलेत, ते इतके सुवर्ण क्षण होते, कारण कधीही मला वाटत नाही की आम्ही एकमेकांचा

0: हात सोडलाय. रात्री पण त्या हात एक हातात हात धरून आम्ही जे झोपायचो ना, ती मायेची ऊब जी होती की माझ्या बरोबर माझा मुलगा आहे. मग हॉस्पिटल असो किंवा किती मोठा ट्रीटमेंट असो, त्या सगळ्याला हसत मुखाने सामोरं जायच्या आणि डॉक्टरांना एकच सांगायच्या, तुम्हाला वाटेल ते करायच्या त्या ट्रीटमेंट करा, कारण माझी मुलं माझ्या बरोबर कायम आहेत, हा विश्वास त्यांना होता. आणि दुर्दैवाची किंवा काय मला माहिती नाही, पण काकी जेव्हा गेल्या त्यावेळेला लगेच हे जेव्हा पुस्तक मी म्हटलं की त्यांच्यावर करायचं आणि हा शून्य बघितलेला माणूस आलं.
1: तू दरवेळेला हे शून्य काही तुझी पाठ सोडत नव्हतं कुठेही, म्हणजे अगदी व्यवसायात सुद्धा तुझं फ्लेवर आलं, तुझ्या हातची चव हाने खाने चाखली, आता मेडिकल स्टोर सुद्धा आलेला आहे. पण ह्या सगळ्या प्रवासात शून्याने तुझी कुठेच पाठ सोडली नाही किंवा
0: मला असं वाटतं की शून्यानी पाठ सोडली नाही हे मला माहिती नाही, पण मी शून्याला मात्र कवटाळून घेतलं एवढं मात्र नक्की. कारण जेव्हा जेव्हा शून्य आपल्या आयुष्यात येतो ना, तेव्हा आपण त्याला घाबरतो, म्हणून आपल्याला पुन्हा शून्य मधनं उभं राहणं कठीण असतं. पण जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काही आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, त्यामुळे मी त्याला घट्ट मिठी मारलेली आहे आता, आणि आता तोही मला खूप घाबरतो, आणि मग तो शून्य असं म्हणतो की ह्याच्या बरोबर आता मला छानपैकीच आयुष्य घालायचंय, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो. त्यामुळे तो शून्यावरती जरी आला तरी पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे, म्हणून माझ्यासाठी तो शून्य खूप महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं मी त्या शून्याला घाबरत नाही, तर मी त्या शून्यावर प्रेम करतो, कारण तो शून्य पुन्हा मला उभं करतो आणि तो शून्य मला ती ताकद मिळवून देतो.
1: नक्कीच. आणि जेव्हा तुम्ही असं ठरवलं, आनंद लिमय, जयश्री देसाई, तुम्ही तिघांनी की या पुस्तकाला शीर्षक काय द्यायचं, तेव्हा एका क्षणाची तुम्हाला काही विचार करावा लागला नाही, हे अगदी सर्वानुमते ठरलं. काय झालं त्या प्रसंगी?
0: म्हणजे आनंद लिमय काकांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला, कारण कोणताही प्रकाशक पुस्तक एखाद्यावरती करणार तर त्याची काय कॉस्ट असते किंवा काय गोष्टी असतात ह्या प्रत्येकाला माहिती आहेत, पण त्यांनी माझ्या स्टोरीवरती विश्वास ठेवला, माझ्यावर विश्वास ठेवला. लेखिकेला त्यांनी जेव्हा अपॉइंट केलं, म्हणजे जयश्री देसाई जेव्हा आल्या, ती लेखिका मला लाभणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं, त्यामुळे त्या दोघांची टीम मला खूप प्रेमळ तर होतीच पण तेवढीच ताकदवान होती. आणि त्या गोष्टींमध्ये जेव्हा मी माझा प्रवास म्हटलं तसं की सांगत उलगडत जात होतो, तेव्हा असं ठरलं होतं की माझ्यावर पुस्तक होणार आहे. आत्मचरित्र हे रूपांतर वगैरे काही माहिती नव्हतं, पण जसं जसं स्टोरी पुढे होत गेली तसं जयश्रीताईंनी लिमय काकांना सांगितलं की हे आत्मचरित्र फॉर्म मध्येच आपल्याला करावं लागेल, म्हणजे इतकं स्पोर्टिंगली आणि हेल्दी कॉन्व्हर्सेशन होतं. तसंच पुस्तकाच्या नावाच्या बद्दल झालं की जेव्हा जयश्री देसाईंनी हे पुस्तकाचं नाव सुचवलं, तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की तुषार हे नाव तुला कसं वाटतंय, त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्या अनेक गोष्टींमध्ये शून्य हा शब्द येतोच, त्या म्हणाले तोच शब्द घेऊन मी हे म्हटलं की शून्य बघितलेला माणूस, तू बघितलायस आणि हा पुढेही बघत राहणार आहे, कारण त्यांनी त्याला स्वीकारलंय. हा त्यांचा मुद्दा खूप छान होता. लिमय काकांचं तर म्हणणं अगदी सिम्पल होतं की हो किती शून्य येऊ देत, आम्हाला माहिती आहे की तुषार पुढे कसा जाणार, त्यामुळे शून्य बघितलेला माणूस हे अप्रोप्रिएट त्यांना वाटलं, त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे ते पुस्तकाचं शीर्षक ठरलं जे सगळ्यांना आवडलं.
1: अगदी खरं आहे. आणि आम्ही तुला दरवेळेला बघत असतो ते म्हणजे एक सेलिब्रिटी शेफ म्हणून, तुझ्याकडनं बऱ्याच रेसिपीज आम्ही जाणून घेतलेल्या आहेत, त्या कशा करायच्या, नेमकी फोडणी कधी द्यावी. पण आता तर तू स्वतः एक परीक्षक म्हणून अनेक ठिकाणी जातोस, तेव्हा काय काय मजेदार किस्से घडतात बरं, त्याबद्दल आम्हाला सांगणार.
0: म्हणजे काय होतं माहितीये का, की अनेक ठिकाणी म्हणजे मला लकीली एक चांगला पार्ट झाला की जेव्हा मी या कुकिंग क्षेत्रामध्ये आलो, मी म्हटलं तसं की मी आईचा पदर कधी सोडलाच नाही, त्यामुळे माझं IHM इन्स्टिट्यूटच माझी आई होती आणि तिचं स्वयंपाक घर होतं. आईच्या नंतर मी सगळा स्वयंपाक शिकलो होतो आईकडनं, म्हणून आईच्या पश्चात मी माझ्या आजीच्या मदतीने सगळा स्वयंपाक घरी करत होतो. सणवार आले की त्या त्याप्रमाणे ते पदार्थ मला माहिती होते. त्यानंतरचा एक काळ असा होता की वडिलांनी दुसरं लग्न केलं, पण त्याही वडिलांच्या दुसऱ्या बायकोनी घर चालवण्यासाठी डबे वगैरे केले, तेव्हा अनेक पदार्थ मी तिचेही बघत होतो की तिच्या त्या हाताला चव होती, त्यामुळे माझं स्वयंपाक घरे कधी सुटलंच नव्हतं. काकींकडे जेव्हा आलो तेव्हाही तसंच झालं की त्यांनी मला माझी आवड ओळखून त्यांनी मला त्यांचं स्वयंपाकघर हातात दिलं, पण तेवढंच नाही तर त्यांनी जेव्हा मी टीव्हीचा पहिला शो केला आणि त्यावेळेला सह

0: कुटुंब सहपरिवार म्हणून आम्ही सारे खवय्येला आलो, त्यावेळेला मात्र काकींबरोबर मला पहिला एपिसोड करायला मिळाला आणि आज 14 वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये आहे. अनेक वेगवेगळ्या रेसिपीज इनोव्हेट केल्या, वेगवेगळ्या चॅनल्सवर आलो, वेगवेगळ्या ठिकाणी लिखाण केलं आणि पहिला जो परीक्षक म्हणून मला मान लाभला तो मिनल मोहाडीकरांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं गोवन फेस्टिवलमध्ये आणि तिकडे प्रमुख पाहुण्या आशालता वाबगावकर होत्या आणि मी तर खूपच नवखा होतो त्यावेळेला आणि मला आनंद होता की अरे बाप रे, मी स्टेजवर आशालता वाबगावकरांना बघतोय आणि मी त्यांच्या बरोबर जाऊन त्या खुर्चीवर बसणार, हा आनंद खूप वेगळा असतो. आणि तिकडे गेलो त्या आशाताईंनी सांगितलं की अरे बाळा, मी ना तुला बऱ्याच कार्यक्रमांमध्ये टीव्हीवर पाहिलंय, तुझं बोलणं खूप छान आहे, तुझ्या पद्धतीने पदार्थ बनवतोस मला खूप आवडलं, मी ना दरवर्षी इथे येते, तर यावर्षी तू एक काम कर, हे सगळे पदार्थ तू चाक आणि मला येऊन सांग की तुला कोणते आवडलेत, मग त्याच्यातले मी शॉर्टलिस्ट करून तू कोणते केलेस ना फायनल ते योग्य आहेत की नाही ते मी तुला सांगेन. मला अजून आनंद वाटला. पण अशी गोष्ट झाली की मला गोवन फेस्टिवल वगैरे नाव मोठं होतं पण तिकडे पदार्थ काय येणार आहेत माहिती नव्हते, त्यामुळे तिकडे गेलो जजिंगला आणि नंतर बघितलं सगळे नॉनव्हेज पदार्थ होते आणि मी नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावरती मला प्रश्न पडला. पण मी आईमुळे, आई रोज नॉनव्हेज घरी करायची आणि राजहंसाजींमुळे त्यांच्याकडे वाढलो म्हणून मी कधी नॉनव्हेज खाल्लंच नाही, पण आईनी बनवलेले पदार्थ मी उत्तम पद्धतीने बनवायचो. मला रात्री अपरात्री कोणी उठवलं आणि सांगितलं नॉनव्हेज बनव तर मी इझिली बनवू शकतो, इतकी ती सवय लागली होती. हे पदार्थ गेले जजिंग केले आणि त्यांना जेव्हा सांगितले हे असे शॉर्टलिस्ट आहेत, त्या गेल्या, त्यांनी बघितलं आणि त्यांनी स्टेजवरती येऊन सांगितलं काय तुझं परीक्षण अचूक आहे रे, किती छान. मला अभिमान वाटला की ज्या मुलांनी ह्या क्षेत्रामध्ये काहीही प्रशिक्षण न घेता त्याच्या आवडीनी आणि ह्या गोष्टींनी आज तो टीव्हीवर फक्त येत नाही तर त्यांनी पदार्थ चाखून पण छान सांगितले की यांना बक्षिसं मिळाली पाहिजेत. सो तो आनंद जो मला मिळाला ना पहिल्याच वेळेला की येस, ह्या क्षेत्रात मी काहीतरी करू शकतो. त्यानंतर उत्तरामोनेंचा महाराष्ट्र दौरा असेल, श्रावण महोत्सव असेल, अशा अनेक वेगवेगळ्या पाककला स्पर्धांना मी गेलो आणि मला असं वाटतं की मी एवढ्या पाककलांमध्ये गेलोय ना की एका ठिकाणी तर 550 पदार्थ होते, त्या सगळ्यांना आम्हाला बक्षीस मिळेल न मिळेलचा प्रश्न नव्हता, तुषार देशमुखांनी आमचे पदार्थ चाखलेच पाहिजेत
1: असा एक अट्टहास त्यांचा. पण ह्या तुमची कसोटी लागते का एक शेफ म्हणून किंवा एक प्रशिक्षक म्हणून?
0: प्रश्नच नाहीये. तुम्ही विचार करा, तुम्ही ताटामध्ये जे काही वाढलेलं असतं ते प्रॉपरली आपण जेवतो, पण एवढे 500 पदार्थ एक एक घास जरी खाल्ला तरी त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स वेगवेगळे, काही तेलकट, काही तुपकट, काही तिखट, काही गोड, अशा सगळ्याचं समतोल. की एवढं सगळं जजिंग करताना एक धमाल मात्र अशी असते की काही महिला स्पोर्टिंगली घेतात की ठीक आहे आम्हाला बक्षीस नाही मिळालं पण आम्हाला तुम्ही जे आहे ते छान समजवलं. आणि काही ठिकाणी आम्हाला का नाही बक्षीस मिळालं म्हणून ज्या भांडतात ना, मग त्यावेळेला आम्हाला त्यांची उत्तरं द्यावी लागतात आणि मग ती उत्तरं ऐकून जेव्हा ते स्पोर्टिंगली घेतात तेव्हा ती पाककला स्पर्धा हेल्दी होते. म्हणूनच पाककले स्पर्धेप्रमाणे माझं आयुष्य रिलेट करतो की तिकडे आंबट, गोड, तिखट या चवीचं मी चाखतो जेवण, तसंच माझं आयुष्य हे आंबट, गोड, तिखट अशा प्रवासांमधनं उलगडलेलं आहे
1: निश्चितच. तुषार, तुझ्या या जीवन प्रवासाबद्दल आम्ही आज जाणून घेत असताना अनेक व्यक्ती तुझ्या आयुष्यात आल्या, अनेक प्रसंगांना तुला तोंड द्यावं लागलं, तुझी संघर्षाची जिद्दीची कहाणी ऐकताना तू प्रत्येक गोष्टीकडे कशा दृष्टिकोनातून बघत गेलास आणि प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घेतलीस, सकारात्मक घेतलीस आणि तसंच तू टिप कागदाप्रमाणे सगळं ते टिपत गेलास आणि त्यातून तुला एक नवं काहीतरी उभं करण्याची एक उमेद मिळाली प्रत्येक क्षणाला जी तुझ्या आईने तुझ्यामध्ये रुजवली होती आणि तो आईचा विश्वास सार्थ ठरवला की तू काही ना काहीतरी आयुष्यात नक्की करून दाखवशील आणि ते तू करून दाखवलंस आणि आज हे पुस्तक वाचताना खरंच मन भरून येतं. आज तू इथे आलास आणि तुझ्या या कहाणीबद्दल आम्हाला सांगितलंस, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी तुझे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. आणि प्रत्येक वेळेला मला खूप छान वाटतं की आकाशवाणी ही आम्हाला संधी देतेच, कारण अनेकदा मला असं वाटतं श्रोत्यांनी आजपर्यंत माझ्या रेसिपीज ऐकलेल्या आहेत, अनेक वेगवेगळे स्टोरीज ऐकल्यात, पण आज पुस्तकाच्या माध्यमातून एक नवीन शेफ तुषार त्यांना उलगडेल, त्याबद्दल तुम्ही पण मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार.
2: श्रोते हो, शून्यातून उभारी तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. विसरशील खास मला असं न होता शब्द शब्द जपून ठेव आणि ते प्रत्यक्षात करून पहा अशा प्रकारच्या काही युक्त्या आपल्याला सांगताहेत अलकनंदा पाध्ये. अलकनंदा ते नमस्कार.
2: नमस्कार.
1: मागच्या भागामध्ये तुम्ही आम्हाला हातासाठीचे काही व्यायाम जे मेंदूला सुद्धा कार्यरत ठेवतील असे सांगितलेत, तर आज आम्हाला तुम्ही काय सांगणार आहात?
2: आपण मागच्या भागात हातांचे काही काही सोपे सोपे व्यवसाय काय करता येतील त्याच्याबद्दल बोललो. तर आता मुळात काय माहितीये का की मेंदूला आपल्या संवेदना जी आहे ती आपल्या पंचेंद्रियांकडून जात असते, बरोबर. म्हणजे कान, नाक, जीभ, त्वचा आणि
1: डोळे.
2: तर ह्या सगळ्यातनं जे ज्ञान आपल्याला मिळत असतं त्या सगळ्या
1: गोष्टी
2: मेंदूपर्यंत पोहोचत असतात. मला आता इथे शेरलॉक होम्स आठवण झाली.
1: बरं.
2: तर शेरलॉक होम्स हे जे आपलं डिटेक्टिव्ह पात्र आहेत ते आपल्या सहकार्यांना नेहमी म्हणायचे, डोंट जस्ट हिअर, लिसन इट. डोंट जस्ट सी बट ऑब्झर्व इट. डोंट जस्ट स्मेल बट इन्स्पेक्ट. डोंट जस्ट टच बट फील द टच. अँड डोंट जस्ट ईट बट रिलिश द टेस्ट. म्हणजे काय तर आता बघा, ह्याच्यातनच तुम्हाला साधं उदाहरण देते की आपण कानाने ऐकतो पण कानाने ऐकतो किती प्रकारचे आवाज ऐकत असतो त्याच्यावरती लक्ष. हा आवाज बासरीचा आवाज आहे, हा बाहेरच्या गाडीचा हॉर्नचा कर्कश आवाज आहे, किंवा हा लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आहे, कि हा आशाताईंचा स्वर आहे. हे वेगळे वेगळे जे प्रकार आहेत ते त्यामुळे त्याच्यावर लक्ष द्या की काय आहे नक्की. हा जो मेंदूला आपण मेसेज पोहोचवतोय तो खूप महत्वाचा आहे की मी काय ऐकलं. त्याच पद्धतीने डोंट जस्ट सी ऑब्झर्व. तर काही जी वस्तू आहे, वस्तू सुद्धा किती अनेक प्रकारच्या, की साधा आंब्याचं उदाहरण आता जो तुम्ही दिलं तर आधी कैरी मग तयार आंबा, त्याचे बदललेले रंग, हे जे तुम्हाला अनेक गोष्टी प्रत्येक दिसतात, किंवा स्मेल, वास, ह्याचे किती प्रकार आहेत आपल्याकडे, की वेगवेगळ्या प्रकारचे उदबत्तीचा वास असेल, खाण्याचे पदार्थाचा वास वेगळा, दुर्गंधी वेगळी, वेगळे वेगळे असे जे अनेक प्रकार जे आहेत ह्या सगळ्यासाठी तुमचे पंचेंद्रिय तुम्ही सतत सजग ठेवा.
1: म्हणजे कुठचीही गोष्ट करताना जाणीवपूर्वक
2: करा. अगदी बरोबर.

0: बरं, म्हणजे नुसतं तोंडात टाकलंय, काय टाकलंय तर आपण त्याची चव घेतो की नाही हे अमुक आहे, हे खूप छान आहे, चकली कुरकुरीत आहे, चिवट आहे की नुसती कडक आहे, ह्यातला फरक आहे. कुरकुरीत, चुरचुरीत, कडक हा जो फरक आहे तर ते आपण नेहमी सजग ठेवायचं. तर एखादी गोष्ट जेव्हा आपण लक्षपूर्वक ऐकतो, वाचतो, तर ती आपल्या स्मरण क्रियेची पहिली पायरी असते.
1: बरं,
0: आता बघा, आपण लहानपणी म्हटलेली पर्वचा सगळ्यांनी, ते आपल्या बऱ्यापैकी स्मरणात आहे.
1: हो, ती स्तोत्र सहज
0: अगदी सगळी आठवतात. तिथे एकाग्रता होती, सातत्य होतं, त्यामुळे आपली स्मरण क्रिया ती पक्की होत गेली. आता प्राचीन काळी तर आपल्याकडे माहिती आहे की मौखिक परंपराच होती, जोपर्यंत लेखनाचा शोध लागला नव्हता तोपर्यंत मौखिक परंपरा होती. आपल्या ऋषी मुनींनी आत्मसात केलेलं ज्ञान त्यांनी शिष्यांपर्यंत श्रुती परंपरेतूनच पुढे गेलेलं आहे ना.
1: बरोबर.
0: पण दुर्दैवाने आज आता व्हॉट्सअप उघडल्यावर मिनटा गणिक, असंख्य संदेश, फोटो, रील्सचा धबधबा कोसळतो आणि त्यात बरेचदा त्यातली माहिती काही फारशी उपयुक्त असते असंही नाही. वाचन सुद्धा कसं असतं, त्यातले 50 मेसेजेस असतात पण ते सुद्धा वरवरचंच वाचन असतं सगळं, 10 मिनिटांनंतर त्यातलं बरंचसं आपण विसरूनही जात. तर त्यावर उपाय म्हणून मग आपण आपल्या या सत्रामध्ये सहज सोपे, खरं तर काहीसे विस्मरणात गेलेले अनेक प्रकार चे जाणीवपूर्वक पठण करतो.
1: बरं, अच्छा.
0: म्हणजे अगदी चक्क शाळेत म्हटले गेलेले 2 पासून 30 पर्यंतचे पाढे सुद्धा अगदी आणि म्हणजे तुम्ही कधी त्या तिथे सत्रात येऊन बघितलं तर असे मोठी ज्येष्ठ मंडळी तेव्हा तिथे पाढे म्हणत असतात. आणि कारण अजूनही मला खात्री आहे की कुणाला जर आता 27 आणि 29 पाढा म्हणायला सांगितलं तर कठीण आहे की नाही. तर तिथे या प्रकारची म्हणजे जे असतं ना ते रिवाईव्ह करतो. आपली मेमरी आपण तिथे रिवाईव्ह करायचा प्रयत्न करत असतो. बरं, म्हणून नुकसान तर काहीच नाही आहे ना.
1: बरोबर,
0: हरकत नाही. तसंच पावकी नेमकी, मनाचे श्लोक, हे असे छोटं छोटं काहीतरी पाठ करायचं. ते करताना आपला मेंदू ताजातवाना होत राहतो दरवेळेला. तर त्यामुळे हे असे सगळे प्रयत्न चालू असतात जे आपले श्रोते सुद्धा हे करू
1: शकतात,
0: घर बसल्या या सगळ्या गोष्टी करू शकतात. कारण जेव्हा आपण म्हणत असतो आपला आवाज आपलेच कान ऐकतात आणि त्या कानामार्फत आपल्या मेंदू पर्यंत ते सगळं पोहोचत असत.
1: किती छान आहे, म्हणजे पूर्वीच्या ह्या पद्धती
0: अगदी खूपच छान आहेत आणि आपण त्याचा परत नव्याने उजळणी करायचा तो प्रयत्न करतो.
1: म्हणजे आजोबांनी सुद्धा आपल्या नातवाबरोबर विद्यार्थी व्हायला हरकत,
0: काहीच हरकत नाही. आणि माझ्या सत्रात येणारे बरेचसे हे विद्यार्थी अत्यंत हौशी आहेत, अगदी मनापासून सगळं हे प्रयत्न करत असतात. तसंच रोज माझं सजेशन आहे सगळ्यांना की 10 मिनिटं दिवसा माझी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करा. म्हणजे काय, तर काहीतरी शिका किंवा कोडी सोडवा, शब्दकोडी, सुडोकू वगैरे प्रकार तर असतातच, पण त्याच्याशिवाय कधीतरी छोटीशी रांगोळी काढा, एखादं चित्र काढा, ओरिगामीचे सोपे सोपे प्रकार करा, पुष्परचना करा, क्विलिंग करा, अनेक गोष्टी करता येतील ज्याच्यामध्ये मोटर स्किल्स आपल्या हाताची वापरली जातात, बोटांची.
1: म्हणजे अगदी ते आपल्याकडे पूर्वी मणी मोती
0: अगदी अगदी मण्यांची, आजकाल परत आपण बघतोय सगळीकडे मोती आर्ट मध्ये, मग ती मण्यांची तोरण वगैरे जे जे काय असतं तेही करू शकता. काहीतरी रोज दिसा माझी करत राहायचं.
1: बरं,
0: तसं तुम्हाला एक लिहिण्याच्या वरनं सांगायचं एक आणखीन वेगळं, की जसं मी म्हटलं की डाव्या हाताने लिहायचा प्रयत्न करा, तर फक्त डावा हाताने लिहिणं आहेच, त्याच्याबरोबर तुम्हाला आणखीन एक काय करता येईल, मिरर इमेज.
1: हा,
0: म्हणजे आरशात जी तुम्हाला दिसत आहे की आता आपण जसा ओ असा काढतोय तो आरशात कसा दिसेल, हा, तर ती इमेज काढायचा प्रयत्न करा. वेगळे वेगळे प्रकाराने आपल्याच डोक्याला आपण सतत काहीतरी वेगळी चालना द्यायची आहे. किंवा एकाच वेळेला दोन्ही हातामध्ये पेन धरायचं, हा, आणि एका बिंदूपासून, म्हणजे पूर्वी आपण फ्री हँड जे करत होतो ना, त्या पद्धतीने तुम्हाला काही चित्र काढता येतात का, काही जे करता येईल ते करून बघा.
1: मुक्त हस्त चित्र
0: फ्री हँड कसंही करा, अगदी अपसिमेट्री नाही येणार कदाचित, काही हरकत नाही. पण जेव्हा तुम्ही हे दोन हातांनी कामं करताय तेव्हा तुमचा मेंदू अत्यंत सजग राहून अटेंटिव्ह असतो.
1: किती
0: तेच आपल्याला हवं आहे का. त्यामुळे हे मिरर इमेजचे प्रकार म्हणा. उलट्या बाजूनी, म्हणजे हा सुद्धा एक प्रयोग मी आमच्या इथे केलेला आहे, की पेपर उलटा ठेवायचा आणि उलट्या बाजूनी वाचायचं.
1: अच्छा,
0: तोही एक प्रकार. हे सगळं तुम्हाला कितीही तुमची कल्पना जेवढी ताणता येईल तेवढी, पण हेतू फक्त एकच असेल की याद

0: दृष्टीने आपल्या मेंदूला आपल्याला सतत सजग ठेवायचं आहे. तर हे त्या लिहिण्याबद्दल जे सांगितलं तसंच कुणाला समजा यातलं नाही काहीतरी चार ओळी सुचली ते लिहा, दोन ओळी काहीतरी लिहा.
1: सृजनात्मक आहे हे.
0: सृजनात्मक म्हणजे अख्खं जे आहे की तुम्ही पुष्परचना करा, चित्र काढा, काहीतरी. आजकाल तुम्हाला युट्यूबवरती मंडाला आणि वाली आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात, अगदी आरामात घरबसल्या शिकायला मिळतात. तेही करून बघा, एक वही करा त्याच्यासाठी. चारोळी लिहिणार असाल तर त्याची करा. काय अनुभव बघितला तो लिहून काढा. फिरायला जात असाल तर ते आज या रस्त्याने जाईन, उद्या त्या रस्त्याने जाईन, वेगवेगळ्या वाटाने. ते मी रस्त्यातनं जाताना बिल्डिंगच्या पाट्या, दुकानांच्या पाट्या त्या वाचायच्या. मग घरी येऊन आठवायचं की कुठल्या कुठल्या पाट्या होत्या. ते मेंदूला आठवून बघायचं की पहिलं दुकान कुठलं होतं, दुसरं दुकान कुठलं होतं, हे आठवत आठवत अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अनेक गोष्टी. झाडं दिसली तर हे झाड कुठलं आहे त्याची माहिती काढायचा प्रयत्न करा. अशा अनेक गोष्टींचा निरीक्षण तुम्हाला करता येईल की जे मगाशी मी म्हटलं की डोंट जस्ट लुक, ऑब्झर्व. तर हे जे सगळे प्रकार आहेत, थोडक्यात काही ना काही प्रकाराने मेंदूला स्टिम्युलेट आपण करायचं आहे, व्यग्र ठेवायचं आहे,
1: मेंदूला उत्तेजित करायचं आणि मग त्या माध्यमातून आपोआपच तो सुद्धा अधिक कार्यरत होईल.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: आणि हे लोकांसाठी काही उपक्रम शोधता शोधता मला वाटतं अलकनंदाताई स्वतः सुद्धा खूप विचार करतात आणि त्यातून नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांना
0: सांगतात. अगदी अगदी. ती आता मला ही सवय झाली, सकाळी उठल्यापासून मला काहीतरी दिसत असतं आणि मग काहीतरी सुस्त, मग मी ते लगेच कागदात थोडंसं उतरवते की आपल्याला हे घ्यायचंय, आता आपण ह्याच्यावर व्यवसाय तयार केला. तर असं माझ्याही डोक्याला त्यामुळे सतत खाद्य मिळत असतं.
1: खूप छान. श्रोते हो, अलकनंदा पाध्ये पुढच्या भागातही आपल्या सोबत असतील आणि आणखी काही नवीन ऍक्टिव्हिटीज आपल्या मेंदूला चालना देणाऱ्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज इथेच थांबूया. नमस्कार. श्रोते हो, स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा चौथा आणि अखेरचा भाग आपण पुढच्या सोमवारी 10 ऑगस्टला ऐकणार आहोत. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी?

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात 1 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं हे गीत नाधोम महानोर यांचं होतं. चित्रपट मुक्त आणि संगीतकार आनंद मोडक. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.
1: जागू दे तुझ्यातली या

0: K-Box!
1: अरे पण तू आहेस तरी कुठे गंगाराम गंगाराम गंगाराम गंगाराम.

0: अरे खुळ्या, घर बांधायचं असतं आपलं आपण. ज्याचे असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तो दिपवू शकेल जगाला आज ऊन खरा धडाकेबाज. समजलं काय?
1: ते सर्व ठीक आहे गंगाराम,

0: खामोश। अरे जागो दे तो झातली आत्मा शक्ति, तीच खरी जादू बाकी सारा मनाचा खेळ। चल उठ, अरे उठ, दीपवून टाक साऱ्या जगाला आज आणि होऊन दाखव खरा धाकेबाज।
1: अरे पण आम्ही तुझे जादू नगरीत आलोय ना, मग

ತೀರೆ ಹಾ ಬಂಧುನ ದಾಖವ ಬಂಗ್ಲಾ ಉಡವನ ರೇ ತೀರೆ अरे नाही लक्षा नाही नाही नाही आपलं घर आपणच बांधायचं असतं जोपर्यंत तू धडाकेबाज होत नाहीस तोपर्यंत तुला कोठ्यातच राहावं लागेल रे

0: पुन्हा तेच आय अरे कुठे तुझ्यातली आत्मशक्ती गेली आय दाखव अरे दाखव तुझ्यातली शक्ती जोपर्यंत दीपत नाही जगाला तू होऊन धडाकेबाज तोपर्यंत
1: आणि तोपर्यंत काय झिम्मा खेळू

0: भाई गालने वाले कभी घर नहीं बांधा करते लक्षा सेठ। ठीक आहे देऊंटा तो तुला घर फुकटच जे नाही तुझ्या हिमतीच जा। थाम थाम गंगाराम।
1: अरे पण लक्षा
0: थाम करू थाम आई मीन गंगू गंगाराम म्हणतो तेच खरं आहे। ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते ध्येय अचूक तोच टिपवू शकेल जगाला आज होऊन

0: धडाकेबाज या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलं होतं. गीतरचना प्रवीण दवणे, संगीतकार अनिल मोहिले. आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात.

0: यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: 1:30 होते. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी। बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू। कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार। आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 3रा आठवडा आजपासून सुरू झाला। मात्र जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। भारतानं राष्ट्रकुल स्पर्धेत 39 पदकं जिंकून 4थं स्थान पटकावलं तसंच दिव्यांग खेळाडूंनीही 7 पदकं जिंकली। ही कामगिरी देशासाठी अभिमानास्पद असल्याचं राधाकृष्णन यावेळी म्हणाले। त्यानंतर अध्यक्षांनी 0 प्रहराची घोषणा केली। मात्र यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली। गदारोळातच काही सदस्यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले। या दरम्यान गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। याच मुद्द्यावरून आज लोकसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला। मात्र विरोधकांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला त्यावर विरोधकांनी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याची टीका सभापतींनी केली।
1: सदन चर्चा संवाद के लिए अपने विचार अभिव्यक्ति रखने के लिए अपने मत रखने के लिए अगर असहमति है तो भी सदन के अंदर अपने मत विचार से अभिव्यक्त की जाती है। इसलिए मेरा आपसे आग्रह सदन को चलाने में सहयोग प्रदान करें। नियोजित तरीके से सदन बाधित करना लोकतंत्र के लिए उचित नहीं है।
0: सर्व सदस्यांनी आपापल्या जागेवर परत जावं असं आवाहनही त्यांनी केलं। मात्र तरीही घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं अशीही मागणी त्यांनी केली। संसद भवन परिसरात आज इंडिया आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली। नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कठोर पोलीस कारवाई आणि राम मंदिर देणगीच्या कथित अपहाराच्या मुद्द्यावर सरकारला संसदेत घेण्याचा निर्धार इंडिया आघाडीनं व्यक्त केला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान त्या कटक भुवनेश्वर ब्रह्मपूर आणि गंजाम जिल्ह्यातील तप्तपाणी इथं आयोजित विविध शैक्षणिक सांस्कृतिक आणि अधिकृत कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील। आज कटक इथे जगद्गुरु कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे। उद्या त्या दक्षिण ओडिशाचा दौरा करतील। बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे। बिहारमध्ये बाकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर 6,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत। त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे नीरज कुमार पिछाडीवर आहेत। गुजरातमध्ये मंजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्येंद्रभाई पटेल 24,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे भिखाबाई राबरी पिछाडीवर आहेत। मध्य प्रदेशात दतिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग आणि भाजपचे आशुतोष तिवारी यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे। कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार असून 20 नवे मंत्री आज संध्याकाळी लोकभवन इथं शपथ घेणार आहेत। PM नागेंद्रस्वामी शिवराज तंगडगी रुद्रप्पा लमाणी KS बसवंतप्पा BZ जमीर अहमद खान यांच्यासह इतर 15 जणांचा यात समावेश असल्याचं अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या पत्रकात म्हटलं आहे। DK शिवकुमार यांनी 3 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा 13 मंत्र्यांनी शपथ घेतली।

होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरणसिंह यांची दिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. सहा महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार सहा महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. दिल्लीचे माजी आमदार नरेश बालान यांना मकोका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायमूर्ती न्यायाधीश मनोज जैन यांनी बालान यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्व रस्त्यांच्या बाजूला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील हे सुनिश्चित करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. परराष्ट्र मंत्रालयानं राजनैतिक माध्यमांचा वापर करून 25 जुलै रोजी काळ्या समुद्रात ड्रोन हल्ल्यात सापडलेल्या मालवाहू जहाजावरच्या बेपत्ता भारतीय खलाशाचा शोध घेण्यासाठी पावलं उचलावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. बेपत्ता खलाशाच्या भावानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं हे निर्देश दिले. इराणमधले भारताचे राजदूत म्हणून विश्वेश नेगी यांची नियुक्ती झाली आहे. नेगी सध्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. रशियाच्या विविध भागांमध्ये लष्करी ऊर्जा आणि नागरी पायाभूत सुविधांवर युक्रेननं केलेल्या हल्ल्यात किमान 8 जण ठार झाले. रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीने हल्ल्यादरम्यान 635 ड्रोन नष्ट केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिली. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 39 पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. जिंकलेल्या 13 सुवर्णपदकांपैकी 8 पदकं महिला खेळाडूंनी मिळवल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. या पदक विजेत्या खेळाडूंसोबत भारतीय पथकातल्या प्रत्येक सदस्याचंही त्यांनी अभिनंदन केलं आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू देशाचं नाव उंचावतील असा विश्वासही मुर्मू यांनी व्यक्त केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनीही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय भारोत्तोलकांनी केलेल्या दमदार कामगिरीचं कौतुक केलं आहे. भारोत्तोलन प्रकारात भारताने 1 सुवर्ण 6 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकलं आहे. ग्लासगो इथं 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं काल एका दिमाखदार समारंभात झाली. या स्पर्धेत 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत चौथं स्थान पटकावलं आहे. 24व्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताच्या संघाकडे सोपवण्यात आला. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते नीरज चोप्रा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पीटी उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. एकापेक्षा जास्त वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवणारा ऑस्ट्रेलियानंतरचा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. उत्तराखंडमध्ये बहुतांश भागात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. राज्यातल्या नद्यांची पाणी पातळी वाढली असून लहान मोठ्या मिळून 81 रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. डोंगराळ भागात दाट धुकं पसरलं असून 5 दिवस राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशातल्या 7 जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत फ्लॅश फ्लडचा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर फारसा नसला तरी अनेक ठिकाणी धुकं पसरलं आहे. राज्यातले अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. येत्या रविवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहील असा हवामान शास्त्र विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार.

0: आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात हिवरे बाजारच्या आदर्श ग्रामविकास प्रारूपाची राजधानीमध्ये घेतली दखल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये महत्वपूर्ण सामंजस्य करार आणि जिल्ह्यातील उत्तर भागात जोरदार पाऊस, अन्यत्र दमदार पावसाची प्रतीक्षा, यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि हिवरे बाजार ग्रामस्थांच्या एकजुटीच्या बळावर उभ्या राहिलेल्या आदर्श ग्रामविकास मॉडेलची दखल आता देशाच्या राजधानीतही घेण्यात आली आहे. दिल्लीतील ऐतिहासिक कुतुब मिनार इथं सादर करण्यात येणाऱ्या अत्याधुनिक लेझर शो मध्ये भारतातील समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या चेंज मेकर्स तसंच प्रेरणादायी व्यक्ती, संस्था आणि गावांच्या कार्याची माहिती पर्यटकांना दाखवली जाते. या प्रतिष्ठित चित्रफितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावाचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये नुकतेच महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या संयुक्त उपक्रमांतर्गत शेतीमध्ये कृषी रोबोटिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जाईल. याशिवाय पाण्याचा कार्यक्षम वापर आणि जलव्यवस्थापनाच्या आधुनिक मॉडेल्सवर संस्था एकत्र काम करतील. निवडक गावांमध्ये विविध तांत्रिक उपक्रम राबवून त्यांना आदर्श गाव म्हणून विकसित केलं जाईल. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं पुण्यातील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, संगमनेरचं अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोपरगावचं संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या संस्थांशी सामंजस्य करार केला आहे. जिल्ह्यात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या BBF यंत्रानं महेश मुसमाडे यांच्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. कृषी दिन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा होणं हे महत्वाचं पाऊल आहे. या माध्यमातून विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार होत आहे असं कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरण 95% भरलं असून प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आलं आहे. याच भागातील निळवंडे धरणही 95% अधिक भरलं आहे. अहिल्यानगर शहराला पाणी पुरवठा करणारं मुळा धरणही 60% अधिक भरलं आहे. भंडारदरा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पावसामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. हे पाणी जायकवाडी धरणात जात असल्यानं या धरणातील पाणी साठा वाढत आहे. जिल्ह्यातील उर्वरित भागात मात्र अजूनही दमदार पावसाची गरज आहे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या आहेत, मात्र अजूनही पावसाची आवश्यकता आहे. गेल्या महिन्यात आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या विविध संतांच्या पालख्या आणि दिंड्यांनी जिल्ह्यातील रस्ते फुलून गेले होते. हिंदू मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक असलेले संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराज यांच्या दिंडीचंही प्रस्थान झालं. नेवासे इथल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस मंदिरापासून ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या दिंडीला सुरुवात झाली. या पालखी सोहळ्यात नेवासा, शेवगाव तसंच गंगापूर तालुक्यातील 27 अधिक दिंड्यांमधील 15,000 अधिक वारकरी सहभागी झाले होते. पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर इथं संत निळोबाराय महाराज पालखीचं राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. संत निळोबाराय महाराजांच्या अभंगांचा वारसा जतन करणाऱ्या अभंग गाथा ग्रंथाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. संत निळोबाराय महाराजांच्या पालखीसोबत राज्यातील विविध भागातून 71 दिंड्या सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यातील ताहाराबाद इथले संतकवी महिपती महाराज यांच्या दिंडीचंही प्रस्थान झालं. जिल्ह्यातील या दिंडी पालख्यांसह श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि नेवासे इथल्या पैस मंदिरापासून निघालेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर महाराज या दोन भावंडांच्या दिंड्यांची भेट नगरकरांना अनुभवायला मिळाली. श्रीरामपूरमध्ये किरकोळ कारणावरून 35 हॉटेल व्यावसायिकाची गुंडांनी हत्या केली. त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते व्यापार

0: नागरिकांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर एकत्र येत 4 दिवस श्रीरामपूर बंद पाळण्यात आला. प्रशासनानं धडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर 4th दिवशी बंद मागे घेण्यात आला. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं आणि मुंबई केंद्रावरून ते सहक्षेपित केलं गेलं. आता सुगम संगीत भावधारा.

राजा बढे यांचं गीत सुधा मल्होत्रा यांनी गायलं होतं आणि संगीत होतं प्रभाकर जोग यांचं.

0: सुधीर फडके यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विठ्ठल शिंदे. याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. आता पुनःप्रसारित करीत आहो ऐसे अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसे अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत मेघना साने यांच्या ऍडजस्टमेंट या कथा संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला कथात्मक वेध.
2: एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ज्यांनी आपलं नाव अधोरेखित केलं आहे अशा मेघना साने आता हायकू, नाटक, बालविश्व, सदरलेखन, कथालेखन अशा साहित्याच्या वेगवेगळ्या आयामांना हाताळत साहित्य क्षेत्रात घोडदौड करत आहेत. ऍडजस्टमेंट हा मेघना साने यांचा कथासंग्रह याचीच साक्ष देतो. जग बदलत असतं, जगाबरोबर आपणही. कथांचे विषय बदलत असतात असं मनोगतातून लिहिणाऱ्या मेघना साने यांच्या कथांचे विषय खरोखरी वेगळे आहेत आणि मुख्य म्हणजे आजच्या काळातील आहेत. 2021 ते 2024 पर्यंत प्रतिभा, प्रपंच, माहेर, श्री सर्वोत्तम, आरती, वसंत, अनघा अशा विविध मासिकांमधून तसेच दिवाळी अंकांमधून या सर्व कथा पूर्व प्रकाशित आहेत. कोश, बारसे, पर्यवेक्षक, प्रत्येक वळणावर, नाती, किंमत अशा शीर्षकाच्या 30 कथा यात समाविष्ट आहेत. कथा संग्रहाची शीर्षक कथा म्हणजे ऍडजस्टमेंट. नव्यानं लग्न झालेलं जोडपं, खऱ्या अर्थानं फारसं जवळ न आलेलं, सातत्याने दडपणाखाली असणारा तो आणि त्याचं कारण न कळू शकणारी ती, एकदा चुकून तो आणि त्याची पूर्वीची प्रेयसी यांच्यातील संवाद ती ऐकते. कोणताही अक्रस्ताळेपणा करत नाही, त्याची मानसिकता समजून घेते आणि त्यांच्यात जवळकीचं नवीन नातं उमलतं. अमेरिकेत नोकरीसाठी गेलेल्या मुलीला एकटेपणा ग्रासून टाकतो अशा वेळेस ऑफिसचा एक भारतीय सहकारी चांगला मित्र होतो. ती त्याच्याकडं थोडीफार आकर्षितही होऊ लागते. अशा वेळेस तिला त्याच्या स्वभाव आणि चारित्र्याविषयीची अधिकची माहिती मिळते. ती सावध होते आणि तिला भारतातील आपला लग्न ठरलेला नवरा म्हणजे फियांसी प्रकर्षानं आठवतो. अमेरिकेतील हा ऑफिसमधील सहकारी केलेल्या मदतीचे सरळ सरळ पैसे मागतो तेव्हा ती म्हणते की मला तू एकटेपणात साथ दिलीस, त्याची किंमत होऊ शकत नाही. हे ऐकून त्याला आपली बहीण आठवते आणि हिच्याकडे पाहण्याची त्याची मानसिकता बदलते. असं या एकटी कथेचं कथाबीज. या संग्रहात मुख्यत्वे कौटुंबिक कथा आहेत, परंतु कॉपी करणं, लाज घेणं यासारखे काही सामाजिक विषयही हाताळले आहेत. विविध क्षेत्रांमध्ये नोकरी करणारी तरुण पिढी जी कॉर्पोरेट क्षेत्राशी निगडीत आहे अशा आजच्या काळाच्या समाज माध्यमांवरीलही कथा यात समाविष्ट आहेत. क्वचित रहस्य आणि हलके फुलके विनोद सुद्धा या कथांमधून डोकावतात. काही कथांमधून आजच्या काळच्या सांस्कृतिक जगाची ओळख करून दिलेली दिसते. सकारात्मकता हा मूळ पिंड लेखनाचा महत्वाचा गाभा असावा अशा स्वरूपाच्या या कथा आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. एकंदरीत मेघना साने यांच्या कथांमध्ये मुख्यत्वे स्त्री पात्रांमध्ये एक समंजसपणा जाणवतो. त्या समंजसपणाच्या भूमिकेमुळे कुठेतरी ऍडजस्टमेंट घडून येते हेही जाणवतं आणि म्हणूनच या कथासंग्रहाचं शीर्ष

0: शिक्षक यथायोग्य असल्याचं जाणवतं. माननीय नमिता कीर यांची अतिशय अभ्यासपूर्ण दीर्घ प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. या कथासंग्रहातील काही कथांचं बीज इतकं सशक्त आहे की त्यातून दीर्घकथा उभ्या राहू शकतात हा त्यांनी दाखवलेला विश्वास मेघना साने निश्चितपणे सार्थ करू शकतील. ॲडजस्टमेंटमधील हलक्या फुलक्या आणि वाचनानंद देणाऱ्या कथांचं वाचक निश्चितपणे स्वागत करतील.
1: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकला मेघना साने यांच्या ॲडजस्टमेंट या कथासंग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला कथात्मक वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आणि आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
4: श्रोतेहो नमस्कार. आज आपण टायफॉइड किंवा मुदतीचा ताप या महत्वाच्या आजाराबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. टायफॉइड हा साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने दूषित पाणी, दूषित अन्न किंवा अस्वच्छतेमुळे पसरतो. त्यामुळे पावसाळ्यात या आजाराचे प्रमाण वाढलेले दिसून येते. आता आपण टायफॉइडची प्रमुख लक्षणे कोणती असतात हे बघूयात. टायफॉइडमध्ये सुरुवातीला सतत हळूहळू वाढणारा ताप साधारण 102 ते 104 डिग्री पर्यंत वाढतो. डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, भूक न लागणे, पोटदुखी, मळमळ किंवा उलट्या, तसेच काही रुग्णांमध्ये जुलाब किंवा बद्धकोष्ठता ही लक्षणे दिसू शकतात. या तापात ताप चढ उतार होत राहतात. काही रुग्णांमध्ये छातीवर आणि पोटावर गुलाबी रंगाचे चट्टे दिसतात. ताप जर अनेक दिवस येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपाय करू नका. आता बघूया ह्याचा प्रतिबंध कसा करावा. नेहमी उकळलेले स्वच्छ पाणी प्या. जेवण्यापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात स्वच्छ धुवा. ताजे व गरम अन्न खा. उघड्यावर विकले जाणारे अन्न पदार्थ खाणे टाळा. फळे व भाज्या स्वच्छ धुवूनच वापरा. घर व परिसर स्वच्छ ठेवा. माशांपासून अन्नाचे संरक्षण करा. आवश्यक असल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने टायफॉइडची लस घ्या. टायफॉइडची लस 6 महिन्यानंतरच्या बालकांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना देता येते. ही लस सिंगल डोज मध्ये असते. या लसीचे बूस्टर 3 वर्षाने घ्यावे लागते. टायफॉइडची लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधे घेऊ नयेत. त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्यावा. आवश्यक तपासण्या करून योग्य ते अँटीबायोटिक्स डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पूर्ण कालावधीसाठी घ्यावे. औषधे मध्येच बंद केल्यास टायफॉइड पुन्हा होऊ शकतो आणि जंतूंमध्ये औषधांना प्रतिकार शक्ती निर्माण होऊ शकते. आजाराच्या काळात पुरेशी विश्रांती घ्यावी. भरपूर द्रव्य पदार्थ, पाणी घ्यावे. हलका, पौष्टिक व सहज पचणारा आहार घ्यावा. टायफॉइड बरा होण्यासाठी सामान्यतः 7 ते 14 दिवस लागतात. टायफॉइड बरा झाल्यानंतर सुद्धा खूप दिवस वीकनेस जाणवतो. त्यामुळे पुढील काही दिवस सुद्धा विश्रांती घेणे, पौष्टिक आहार घेणे हे खूप गरजेचे आहे. टायफॉइड हा सहज टाळता येण्याजोगा आजार आहे. स्वच्छता, सुरक्षित पाणी, स्वच्छ ताजे अन्न, नियमित हात धुण्याची सवय आणि वेळेवर उपचार या गोष्टींचे पालन केल्यास आपण स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे या आजारापासून संरक्षण करू शकतो. चला तर मग आपण सर्वजण स्वच्छतेची सवय अंगीकारूया आणि टायफॉइड मुक्त निरोगी समाज घडवूया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण मलेरिया, डेंग्यू या पावसाळ्यात होणाऱ्या आजारांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
3: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आतापर्यंत आपण जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळीची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी याबद्दल आपण जाणून घेतलं. आज आपण हिरेन यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की पाणवठ्याजवळ प्राण्यांची जी नेहमी रिलचेल असते, प्राण्यांची ती पाणी पिण्याची जी लगबग आहे, पाण्याचा तो जो काही संतपणा आहे, हे दृश्य कॅमेरामध्ये कैद करताना तुम्हाला किंवा तुमच्या कानांना काय जाणवतं?
1: आपण असंच नाही म्हणत की जल ही जीवन आहे. प्रत्येक प्राण्यासाठी पाणी हे खूप खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येक प्राण्याला पाण्याजवळ यावंच लागतं. आता जस्ट हिवाळा गेला, इथून आपण हिवाळ्यात बघितलं तर हजारो लाखो पक्षी युरोपमधून आपल्या भारतात येतात, आपल्या इथल्या पाणवठ्यांवर. युरोपमध्ये काय होतं, थंडीमध्ये ते पाणवठे जे आहेत बर्फाची चादर त्यांच्यावर येऊन जाते आणि पाणी जे आहे युजफुल राहत नाही त्यांच्यासाठी. आणि त्याच पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात ते पक्षी हजारो मैलाचा प्रवास करून इथे भारतात येतात आणि आपल्याला जसे इथे फ्लेमिंगोज दिसतात, अजून बाकी पक्षी दिसतात, अशा पद्धतीचे पक्षी भारतात येतात. सगळ्यात बेस्ट काय असतं की ज्यावेळेस आपल्याला कुठलाही पक्षी किंवा प्राणी बघायचा असेल तर पाणवठ्यांवर जा. तिथे पाणवठ्यांच्या किनाऱ्यावर जाऊन आपण ज्यावेळेस उभे राहतो तिथे तुम्हाला त्या चिखलामध्ये प्राण्यांच्या पंजांचे ठसे आपल्याला तिथे दिसतात. त्याच्यावरून आपल्याला कळतं, अरे इथे तर स्पॉटेड डियर येऊन गेलं, अरे इथे तर टायगर येऊन गेलाय, टायगरमध्ये पण अरे हा तर मेलचा पंजा दिसतोय. की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला लागतात तुम्ही त्यावेळेस हे सांगू शकतात. म्हणजे पाणी आणि पाण्याच्या आजूबाजूची स्थिती जी असते फक्त पिण्यासाठी नसतं पण एक स्टोरी सांगत असते. प्रत्येक पाणवठा हा एक स्टोरी सांगत असतो. कुठलाही तुम्हाला प्राणी किंवा पक्षी बघायचा असेल तर तुम्हाला पाण्याच्या जवळ जाणं गरजेचंच आहे.
0: छायाचित्रण करण्यासाठी पाणवठ्याजवळचा जो तुमचा काही अनुभव आहे तो आम्हाला थोडा सांगा.
1: पाण्याच्या जवळ छायाचित्रण करणं म्हणजे सगळ्यात असं म्हणू शकतो सोपंही आहे आणि अवघडही आहे. कारण की प्राणी किंवा पक्षी हे खूप अवेअर असतात आणि त्यावेळेस त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं विश्व बघण्यासाठी आपल्याला त्यांच्या लेवलला जाऊन फोटोग्राफी करावी लागते. जसं एखादा बदक आहे, बदकांचा थवा आहे, तो पाण्यावर आहे. मी जर फक्त चालत गेलो पाण्याजवळ, तुम्ही गेला असाल बऱ्याच वेळेस, तर ते पक्षी उडून जातील. पण तुम्हाला फोटोग्राफी जर त्यांची करायची असेल, त्यांच्या दृष्टिकोनातून विश्व बघायचं असेल, म्हणजे त्यांच्या आय लेवलला जावं लागेल. तुम्हाला जमिनीवर झोपावं लागेल चिखलामध्ये, मग तुम्हाला तो तुमचा कॅमेरा घेऊन क्रॉल करत हळूहळू हळूहळू पुढे जावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना ऑब्झर्व करताना तुम्हाला फोटोग्राफी करावी लागेल आणि तुम्हाला मोमेंट्स अँटिसिपेट करावे लागतात. एक उदाहरण देतो मी. जसं एक पक्षी असतो, त्याचं नाव आहे डार्टर किंवा त्याला स्नेक बर्ड पण म्हणतात. जो डार्ट असतो ना, आपण जे बोर्डवर डार्ट मारतो तशा पद्धतीने हा पक्षी पाण्याच्या आत जातो आणि जे पाण्याच्या आत मासे असतात तिथे स्वतःला डार्ट करतो, स्वतःची मान मागे करून आणि जोरात पुढे करून चोच त्या माशा थ्रू टाकतो अगदी भाल्यासारखी आणि पाण्यातून वरती घेऊन येतो. आणि तो एक्झॅक्टली कुठे येणार आहे ते कोणालाच नाही माहिती, पण ते तुम्ही पाण्याची मुवमेंट तरंग कसे जात आहेत हे तुम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा इथे हा पक्षी बाहेर निघू शकतो. आणि जसं मी बोललो की भाल्यासारखी त्याची चोच माशाच्या शरीरात टाकतो तो, तर खाणार कसा? मग काय करतो तो, जसा बाहेर येतो तसा तो चोचीला झटका देऊन वरती फेकतो आणि त्याच वेळेस चोच उघडतो आणि तो मासा त्याच्या चोचीतून पोटात जातो. ज्यावेळेस तुम्ही हे ऑब्झर्व करतात सारखं, त्यावेळेस तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा अरे असं होणार आहे. आणि पुढच्या वेळेस तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला माहिती की कुठल्या सेटिंग सोबत मला याच्यासाठी रेडी राहायचं आहे आणि मला हे छायाचित्र कॅप्चर करता येईल.
0: श्रोतेहो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. श्रोतेहो नमस्कार. प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आतापर्यंत आपण जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळीची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी याबद्दल आपण

0: जाणून घेतलं. आज आपण हिरेन यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की पानवठ्याजवळ प्राण्यांची जी नेहमी रिलचेल असते, प्राण्यांची ती पाणी पिण्याची जी लगबग आहे, पाण्याचा तो जो काही संतपणा आहे, हे दृश्य कॅमेरामध्ये कैद करताना तुम्हाला किंवा तुमच्या कानांना काय जाणवतं?
1: आपण असंच नाही म्हणत की जल ही जीवन आहे. प्रत्येक प्राण्यासाठी पाणी हे खूप खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येक प्राण्याला पाण्याजवळ यावंच लागतं. आता जस्ट हिवाळा गेला इथून, आपण हिवाळ्यात बघितलं तर हजारो लाखो पक्षी युरोपमधून आपल्या भारतात येतात आपल्या इथल्या पानवठ्यांवर. युरोपमध्ये काय होतं, थंडीमध्ये ते पानवठे जे आहेत बर्फाची चादर त्यांच्यावर येऊन जाते आणि पाणी जे आहे युजफुल राहत नाही त्यांच्यासाठी. आणि त्याच पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात ते पक्षी हजारो मैलाचा प्रवास करून इथे भारतात येतात आणि आपल्याला जसे इथे फ्लेमिंगोज दिसतात, अजून बाकी पक्षी दिसतात, अशा पद्धतीचे पक्षी भारतात येतात. सगळ्यात बेस्ट काय असतं की ज्यावेळेस आपल्याला कुठलाही पक्षी किंवा प्राणी बघायचा असेल तर पानवठ्यांवर जा. तिथे पानवठ्यांच्या किनाऱ्यावर जाऊन आपण ज्यावेळेस उभे राहतो तिथे तुम्हाला त्या चिखलामध्ये प्राण्यांच्या पंजांचे ठसे आपल्याला तिथे दिसतात. त्याच्यावरून आपल्याला कळतं, अरे इथे तर स्पॉटेड डियर येऊन गेलं, अरे इथे तर टायगर येऊन गेलाय, टायगरमध्ये पण अरे हा तर मेलचा पंजा दिसतोय. की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला लागतात तुम्ही त्यावेळेस हे सांगू शकतात. म्हणजे पाणी आणि पाण्याच्या आजूबाजूची स्थिती जी असते फक्त पिण्यासाठी नसतं पण एक स्टोरी सांगत असते. प्रत्येक पानवठा हा एक स्टोरी सांगत असतो. कुठलाही तुम्हाला प्राणी किंवा पक्षी बघायचा असेल तर तुम्हाला पाण्याच्या जवळ जाणं गरजेचंच आहे.
0: छायाचित्रण करण्यासाठी पानवठ्याजवळचा जो तुमचा काही अनुभव आहे तो आम्हाला थोडा सांगा.
1: पाण्याच्या जवळ छायाचित्रण करणं म्हणजे सगळ्यात असं म्हणू शकतो सोपंही आहे आणि अवघडही आहे. कारण की प्राणी किंवा पक्षी हे खूप अवेअर असतात आणि त्यावेळेस त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं विश्व बघण्यासाठी आपल्याला त्यांच्या लेवलला जाऊन फोटोग्राफी करावी लागते. जसं एखादा बदक आहे, बदकांचा थवा आहे तो पाण्यावर आहे. मी जर फक्त चालत गेलो पाण्याजवळ, तुम्ही गेला असाल बऱ्याच वेळेस, तर ते पक्षी उडून जातील. पण तुम्हाला फोटोग्राफी जर त्यांची करायची असेल, त्यांच्या दृष्टिकोनातून विश्व बघायचं असेल, म्हणजे त्यांच्या आय लेवलला जावं लागेल. तुम्हाला जमिनीवर झोपावं लागेल चिखलामध्ये, मग तुम्हाला तो तुमचा कॅमेरा घेऊन क्रॉल करत हळूहळू हळूहळू पुढे जावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना ऑब्झर्व करताना तुम्हाला फोटोग्राफी करावी लागेल आणि तुम्हाला मोमेंट्स अँटिसिपेट करावे लागतात. एक उदाहरण देतो मी. जसं एक पक्षी असतो त्याचं नाव आहे डार्टर किंवा त्याला स्नेक बर्ड पण म्हणतात. जो डार्ट असतो ना, आपण जे बोर्डवर डार्ट मारतो तशा पद्धतीने हा पक्षी पाण्याच्या आत जातो आणि जे पाण्याच्या आत मासे असतात तिथे स्वतःला डार्ट करतो, स्वतःची मान मागे करून आणि जोरात पुढे करून चोच त्या माशा थ्रू टाकतो अगदी भाल्यासारखी आणि पाण्यातून वरती घेऊन येतो. आणि तो एक्झॅक्टली कुठे येणार आहे ते कोणालाच नाही माहिती, पण ते तुम्ही पाण्याची मुवमेंट तरंग कसे जात आहेत हे तुम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा इथे हा पक्षी बाहेर निघू शकतो. आणि जसं मी बोललो की भाल्यासारखी त्याची चोच माशाच्या शरीरात टाकतो तो, तर खाणार कसा? मग काय करतो तो, जसा बाहेर येतो तसा तो चोचीला झटका देऊन वरती फेकतो आणि त्याच वेळेस चोच उघडतो आणि तो मासा त्याच्या चोचीतून पोटात जातो. ज्यावेळेस तुम्ही हे ऑब्झर्व करतात सारखं, त्यावेळेस तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा अरे असं होणार आहे आणि पुढच्या वेळेस तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला माहिती की कुठल्या सेटिंग सोबत मला याच्यासाठी रेडी राहायचं आहे आणि मला हे छायाचित्र कॅप्चर करता येईल.
0: श्रोतेहो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नीला भागवत यांचं गायन. राग आहे गौड सारंग. विलंबित खाल्याची बंदिश तिलवाडा तालात. कजरा रे प्यारी तेरे नैना सलोने. द्रुत ख्याल तीन तालात. ओ यार नजर औंदा. तबला साथ मिलिंद जोशी, संवादिनी जयंत फडके. नीला भागवत यांचं गायन. राग गौड सारंग.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नीला भागवत यांचं गायन. राग आहे गौड सारंग. विलंबित खाल्याची बंदिश तिलवाडात आलात. कजरा रे प्यारी तेरे नैना सलोने. द्रुत ख्याल तीन तालात. ओ यार नजर औंदा. तबला साथ मिलिंद जोशी, संवादिनी जयंत फडके. नीला भागवत यांचं गायन राग गौड सारंग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नीला भागवत यांचं गायन आपण ऐकलं. राग गौड सारंग त्यांना तबला साथ मिलिंद जोशी यांनी केली. संवादिनी साथ होती जयंत फडके यांची.

0: मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ केला. लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत नंतर 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. लोकसभेत विरोधकांनी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याची टीका सभापतींनी केली.
1: सदन चर्चा संवाद के लिए अपने विचार अभिव्यक्ति रखने के लिए अपने मत रखने के लिए है. अगर असहमति है तो भी सदन के अंदर अपने मत विचार से अभिव्यक्त की जाती है. इसलिए मेरा आपसे आग्रह है सदन को चलाने में सहयोग प्रदान करें. नियोजित तरीके से सदन बाधित करना लोकतंत्र के लिए उचित नहीं है.
0: विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. तसंच सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. राज्यसभेतही गदारोळ झाल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं अशीही मागणी त्यांनी केली. संसद भवन परिसरात आज इंडिया आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली. काँग्रेस जनता पार्टीनं आंदोलन मागे घेण्यासाठी हे FIR मागे घेण्याचं वचन केंद्र सरकारनं दिलेलं असलं तरी विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायचा निर्णय त्या त्या राज्यांनी घ्यायचा आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो हेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळाचा आवाजही वापर केल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक नेमावं की निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पॅलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. नीट परीक्षेनंतर MBBS आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होईल आणि यावर्षीसाठीचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. वैद्यकीय अभ्यासक्रम समुपदेशन समितीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांकरता समुपदेशनाची पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत होईल. या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचं मिंटो रोड इथलं मुख्यालय, ओखला इथली स्थानिक कार्यालयं तसंच इतर आस्थापनांमध्ये 24 तास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासाठी 7.5 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. निविदा भरण्यासाठी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर

तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. बिहारमध्ये बांकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर 6,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपाचे नीरज कुमार पिछाडीवर आहेत. गुजरातमध्ये मंजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्येंद्रभाई पटेल 24,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे भिकाभाई राबरी पिछाडीवर आहेत. मध्य प्रदेशात दतिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग आणि भाजपाचे आशुतोष तिवारी यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी अश्विनी पवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिलांपैकी महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली आहे. दिल्ली न्यायालयानं या प्रकरणात दिलेल्या निर्णयाविरोधात महिला कुस्तीपटू अपील करणार आहेत अशी माहिती कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी दिली. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ आजपासून भंडारा इथून मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारने तातडीनं ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं या यात्रेचा समारोप होणार आहे. स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी नानासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. भारताच्या UPI अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रणालीमार्फत यंदा जुलै महिन्यात 29,88,000 कोटी रुपयांचे सुमारे 23 अब्जांपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार झाले आहेत. UPIच्या मासिक व्यवहारातली ही सर्वात मोठी संख्या आहे. देशातल्या डिजिटल व्यवहार परिसंस्थेसाठी हा एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 39 पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. जिंकलेल्या 13 सुवर्ण पदकांपैकी 8 पदकं महिला खेळाडूंनी मिळवल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं काल एका दिमाखदार समारंभात झाली. या स्पर्धेत 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत चौथं स्थान पटकावलं आहे. 24व्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताच्या संघाकडे सोपवण्यात आला. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा PT उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. एकापेक्षा जास्त वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवणारा ऑस्ट्रेलियानंतरचा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. पुणे परिसरातील खडकवासला वरसगाव आणि पानशेत ही धरणं 100% भरली असून धरणांमधून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पवना धरण जवळपास पूर्ण भरलं असून मुळशी आणि टेमगर धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातम्या.

मध्यमवरी 219.8 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, त्याचबरोबर प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत आपलं श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुगडे. या सभेची सुरुवात करूया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमानं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत दिवाना या चित्रपटातलं गीत.

श्रोतेहो, आताच आपण दिवाना या चित्रपटासाठी कुमार सानू यांनी गायलेलं, नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत दहक या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. हरिहरन आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलंय आनंद मिलिंद यांनी. ऐकूया दहक या चित्रपटातलं गीत.

0: श्रोत्यांनो, आताच आपण देह घ्या या चित्रपटातलं हरिहरन आणि साधना सरगम यांच्या युगल स्वरातलं गीत ऐकलं.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोत्यांनो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: श्रोत्यांनो, अमृत कलश या कार्यक्रमात उद्या मंगळवारी सकाळी 9:10 आपण ऐकणार आहात ग्रामीण नाट्य लेखक अशोक रास्ते यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा कार्यक्रम आहे का अमृत कलश उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी 9:10 आणि याचं पुनः प्रसारण संध्याकाळी 6:30.

0: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
1: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
0: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

0: आवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझे घर माझे शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्या

0: या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हरिहरन आणि सुखविंदर सिंग यांनी गायलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं, आणि या गीताला संगीत होतं ए आर रहमान यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: फसला अनोख्या पासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर ठीक 5:30 युवाणी हा कार्यक्रम, त्यानंतर ठीक 6 हिंदीमधलं बातमीपत्र, अनुक्रमे मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला युवाणी या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

ठिकाणं जणू आपल्या आयुष्यातील शांत श्रोते असतात. आपण बोललो नाही तरी ती ऐकतात, आपण विसरतो पण ती विसरत नाहीत. प्रत्येक शहराचं एक हृदय असतं, ते धडधडत राहतं हजारो माणसांच्या पावलांनी. सकाळी कामासाठी धावणारे लोक, शाळेच्या गणवेशातली मुलं, हातात पुस्तक घेऊन कॉलेजला जाणारे विद्यार्थी, चहाच्या टपरीवर गप्पा मारणारे मित्र, घाई घाईत धावणारी कर्मचारी मंडळी, संध्याकाळी फेरफटका मारणारी वृद्ध मंडळी, प्रत्येक जण या शहराच्या कथेतला एक छोटासा भाग असतो. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही विचार केलाय का की आपण रोज ज्या रस्त्यावरून जातो तो रस्ता जर बोलू शकला असता तर किती गोष्टी त्याने सांगितल्या असत्या. कोणीतरी पहिल्यांदा सायकल चालवायला शिकलंय, कोणीतरी पहिल्यांदा नोकरीला गेलं असेल, कोणीतरी पहिल्यांदा प्रेम व्यक्त केलं असेल, तर कोणीतरी शेवटचा निरोप दिला असेल. त्या रस्त्यानं आनंदही पाहिलाय आणि दुःखही. आपल्याकडे अनेक रस्ते आहेत ज्यांचा इतिहास 100 ते 200 वर्षांपेक्षाही जुना आहे. जुन्या बाजारपेठा, वाडे, सार्वजनिक चौक, घाट, किल्ले आणि गल्लीबोळ यांनी काळाच्या अनेक घटना पाहिल्यात. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी याच रस्त्यांवरनं मोर्चे काढलेत. अनेक सामाजिक चळवळी इथूनच सुरू झाल्यात. त्यामुळे शहरातील प्रत्येक सार्वजनिक जागा ही इतिहासाचीही साक्षीदार आहे. बरं, आता ना ह्या प्रत्येक ठिकाणाबद्दल थोडं थोडं जाणून घेऊ. सगळ्यात पहिलं बस स्टॉप. बस स्टॉप किती साधं नाव आहे, पण किती असाधारण गोष्टी त्याच्या आसपास घडताना दिसतात. कुणीतरी पहिल्यांदा कॉलेजला जाण्याची भीती मनात घेऊन उभं असतं, कुणी मुलाखतीसाठी जात असतं, तर कुणी घरी परतण्याची घाई करत असतं, तर कुणीतरी एखाद्या व्यक्तीची वाट पाहत असत. बस येते, लोक चढतात, उतरतात आणि कथा पुढे सरकते. कितीतरी मैत्रीची सुरुवात बस स्टॉपवर झालेली असते, अगदी साध्या प्रश्नात. ना बस आली का, किंवा ह्या ह्या नंबरची बस गेली का हो, आणि या प्रश्नातून आयुष्यभराचं नातं तयार झालेलं असतं. काही कथा तिथे संपल्याही असतील, पण त्या जागेला सगळं आठवत असत. आता हे झालं बसच, पण शहरातले कॅफे, या कॅफेचही काही वेगळं नाहीये. कॅफे म्हणजे केवळ चहा किंवा कॉफी पिण्याचं ठिकाण नाही, अनेक कल्पना इथे जन्म घेतात. विद्यार्थी अभ्यास करतात, लेखक वहीत पहिलं वाक्य लिहितात, कलाकार नवीन स्वप्न रंगवतात, तर उद्योजक व्यवसायाच्या योजना आखतात. मित्र अनेक वर्षांनी इथे येऊन भेटतात, वाढदिवस साजरे करतात, कधी शांतपणे एखादा निरोपही दिला जातो. इथे इथल्या एक कप कॉफीच्या सुगंधात कितीतरी भावना विरघळलेल्या असतात, आणि त्या भावना फक्त त्या टेबलला माहीत असतात. आपल्याकडे बरेच जुने कॅफे आहेत ज्यात साहित्यिक, पत्रकार, कलाकार, समाजसुधारक यांच्या चर्चा रंगत असायच्या. विचारांची देवाणघेवाण ही समाजाच्या विकासासाठी किती महत्वाची असते याची साक्ष ही ठिकाणं आजही देतात. काही जागांना आपल्या आयुष्यात इतक्या सहज येतात की त्याचं महत्व आपल्याला खूप उशिरा समजतं. म्हणजे एखादं पुस्तकाचं जुनं दुकान, तिथे कदाचित तुम्ही पहिलं पुस्तक विकत घेतलं असेल, एखाद्या जुन्या पुस्तकाच्या पानातून सापडलेली चिठ्ठी अजूनही आठवत असेल, पुस्तकांच्या सुगंधात कितीतरी स्वप्न लपलेली असतात. किंवा एखादी सार्वजनिक बाग घ्या, लहानपणी झोपाळ्यावर खेळणारी मुलं, सकाळी योग करणारे ज्येष्ठ नागरिक, धावणारे युवक आणि संध्याकाळी निवांत बसलेली कुटुंब, प्रत्येक दिवस नवा असतो पण जागा तीच. आपल्या शहरांमध्ये सार्वजनिक बागा आणि खुल्या जागा या नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सामाजिक संवादासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. शहरी नियोजनात अशा जागांना विशेष स्थान दिलं जातं. आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे रेल्वे स्टेशन. हो, रेल्वे स्टेशन आपल्या सगळ्यांसाठीच खूप जवळच आहे आणि खूप महत्वाचंही. रेल्वे स्टेशन हे जणू भावनांचं मोठं व्यासपीठ आहे. तिथे प्रत्येक मिनिटाला कोणीतरी भेटत असतं, कोणीतरी दूर जात असतं, स्वागताच्या मिठ्या, निरोपाचे अश्रू,

आज आपण एका अशा प्रवासाला निघालोय जिथे नकाशावरची ठिकाणं ही फक्त ठिकाणं नाहीयेत, तर ती आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा साक्षीदार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नेमकं काय म्हणतीये. सांगणार, त्याआधी आजच्या कार्यक्रमाचं नाव काय आहे ते जाणून घेऊ. ते म्हणजे जर शहर बोलू लागलं तर. काय आहे ना, शहरातले रस्ते, एखादा बस स्टॉप, जुनं कॅफे, चौकातलं झाड, रेल्वे स्टेशन, समुद्र किनारा, बाग, ही

मित्रांनो, शहरात काही जागा अशाही असतात ज्या कोणाच्याच मालकीच्या नसतात, पण त्या प्रत्येकाच्या असतात. एखादा चौक, एखादं जुनं वडाचं झाड, एखादा पाणपोईचा कोपरा किंवा एखादी भिंत. रोज वेगवेगळे चेहरे तिथे दिसतात, पण जागा तीच राहते. काही जण वर्तमानपत्र वाचत बसतात, तर काही मोबाईलवर बोलत असतात, तर काही फक्त शांतपणे आजूबाजूचं जग पाहतात. अशा जागा शहराच्या सामाजिक जीवनाचा महत्वाचा भाग असतात. आपल्याकडे चौक, सार्वजनिक मैदानं आणि बाजारपेठा ही केवळ व्यापाराची केंद्र नसून सांस्कृतिक देवाणघेवाणीचीही ठिकाण राहिली आहेत. सण उत्सव, मिरवणुका, लोककला, सामाजिक उपक्रम आणि नागरिकांचा सहभाग यामुळे या जागा जिवंत राहतात. आज सोशल मीडियावर हजारो फोटो अपलोड होतात. या कॅफेत आलो होतो, या रस्त्यावर फिरले होते, या ठिकाणी सूर्यास्त पाहिला होता. अशा अनेक आठवणी आपण जपतो, पण त्या फोटोच्या मागे असलेला क्षण कॅमेऱ्यापेक्षा त्या जागेला जास्त आठवत असतो. फोटोमध्ये हसू दिसत, पण त्या हसण्यामागची गोष्ट त्या जागेने अनुभवलेली असते. समुद्रासमोर बसलं की अनेकदा माणूस स्वतःशी बोलायला लागतो. लाटा काही उत्तर देत नाहीत, पण मन मात्र हलकं होतं. मुंबईचा मरीन ड्राईव्ह असो, चौपाटी असो किंवा कोकणातील शांत समुद्र किनारे, प्रत्येक किनाऱ्यानं लाखो संवाद ऐकलेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चहाच्या टपऱ्यांनाही यात कमी लेखता येणार नाही, कारण एक चहाचा छोटा कप आणि त्याभोवती रंगलेल्या जगभराच्या गप्पा. क्रिकेट, पाऊस, राजकारण, चित्रपट, नोकरी, अभ्यास, घर, भविष्य, प्रत्येक विषय तिथे येतो. अनेक मैत्री तर या टपरीवरच घट्ट झाल्यात. की काही वेळा एखादं ठिकाण हे आपण मुद्दाम निवडतो, कारण तिथे शांतता मिळते. काही ठिकाणी गेल्यावर मन हलकं होतं, तर काही ठिकाणी गेल्यावर जुन्या आठवणी जाग्या होतात. यालाच प्लेस मेमरी किंवा सेन्स ऑफ प्लेस असं म्हणतात. म्हणजेच काही जागा आपल्या भावनांशी कायमच्या जोडल्या जातात. मंडळी, आज शहरं वेगानं बदलतायत. जुन्या इमारतींच्या जागी नवीन इमारती उभ्या राहतायत. काही कॅफे बंद होतायत, तर काही बस मार्ग बदलतायत. काही जुन्या वाड्यांच्या जागी आधुनिक संकुलं उभी राहतात. विकास आवश्यक आहे, पण त्याचबरोबर शहराच्या सांस्कृतिक आठवणी जपणंही तितकंच महत्वाचं आहे. कारण शहर म्हणजे केवळ इमारतींचा समूह नाही, शहर म्हणजे माणसं, त्यांचे अनुभव, त्यांचा संघर्ष, त्यांची स्वप्न आणि त्यांचं स्मितहास्य. मंडळी, इतिहास हा फक्त संग्रहालयात नसतो, तो आपल्या रोजच्या रस्त्यांवर चालत असतो. म्हणूनच वारसा वास्तू, जुन्या बाजारपेठा, सार्वजनिक उद्यानं आणि ऐतिहासिक परिसर यांचं संवर्धन करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आजच्या वेगवान जीवनात आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इतक्या घाईनं जातो की आजूबाजूच्या जागांकडे पाहायलाही वेळ मिळत नाही. पण एकदा जरा थांबून पहा, तुमचा शाळेचा रस्ता अजूनही तिथेच आहे, पहिल्यांदा सायकल चालवलेला चौक अजूनही तसाच आहे, पहिल्या पगारानंतर कुटुंबासोबत जिथे गेला होता ते उपहारगृहही अजूनही तसंच आहे, पहिल्या मुलाखतीपूर्वी जिथे उभं राहून स्वतःला धीर दिला होता तो बस स्टॉपही अजूनही दररोज शेकडो लोकांची वाट पाहतो. काळ बदलतो, माणसं बदलतात, मोबाईल बदलतात, वाहनही बदलतात, पण काही जागा ह्या आपल्या आठवणी जपून ठेवतात. शहराचं खरं सौंदर्य त्यांच्या उंची इमारतीत नसतंच, ते त्यांच्या कथांमध्ये असतं. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या शहरात फिराल, तेव्हा फक्त रस्ता पाहू नका, त्याची गोष्ट ऐकण्याचा प्रयत्न करा. एखाद्या कॅफेत शांतपणे बसा, बसस्टॉपवर 2 मिनिटं आजूबाजूचं निरीक्षण करा, जुन्या झाडाखाली उभं राहा, सार्वजनिक उद्यानात मुलांचं हसणं ऐका. कदाचित त्या क्षणी तुम्हाला जाणवेल हे शहर

आपल्याला ओळखतं. आपण कुठे हसलो, कुठे रडलो, कुठे हरवलो आणि पुन्हा स्वतःला कुठे सापडलो हे सगळं या शहराला माहिती आहे. आणि म्हणूनच प्रत्येक शहर फक्त राहण्याची जागा नसते, ते आपल्या आयुष्यात शांत, विश्वासू आणि कायमचं स्मरण पुस्तक असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावत आहेत आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रम आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. तोपर्यंत नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता माहेरीवरून संध्याकाळी 6 वाजता तथा हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. आज या कार्यक्रमात आपण ऐकत आहात हणमंत गोविंद पाटील आणि सहकारी यांनी गायलेलं एकतारी भजन.

आताच आपण हनुमंत गोविंद पाटील आणि सहकारी यांनी गायलेलं एकतारी भजन ऐकलं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:20 होत आहेत. यानंतर संस्कृतमधल्या बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, साहित्य सौरभच्या मागच्या भागात आपण महेश कराडकर यांच्या मुलाखतीचा पहिला भाग ऐकला, त्यांच्या काही कविता ऐकल्या, त्यांच्यावर वाचनाचे संस्कार कसे झाले त्याविषयी जाणून घेतलं. एखादी घटना घडते आणि त्यातून कविता कशी स्फुरते हेही जाणलं. आजही कराडकर सर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्या कविता ऐकणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. कराडकर सर, तुमच्या कवितांमधली प्रतीक आणि प्रतिमा या खूप वेगळ्या, म्हणजे तुमची जी कविता आहे म्हैस किंवा सत्कार या दोन्ही कविता त्या आहेत वेगळ्या, पण त्यातली प्रतीक तुम्ही म्हैस म्हणून वापरलीत आणि त्यातलं द्यायची जी गोष्ट आहे ती खूप वेगळी आहे. तर आधी आपण त्या कविता ऐकूया आणि मग तुम्ही त्याबद्दल जरा सांगा ना.
1: मी माझ्या जन्मापासून आतापर्यंत समजा मी म्हैस हा प्राणी वेगवेगळ्या पद्धतीने बघितला असेल, कधी ते पु ल देशपांडेंची मशीन नावाची कथा पण ऐकली असेल, अशा अनेक गोष्टी आहेत. कविता करताना तुम्हाला कळत नाही की ते हे तुम्हाला सुचायला लागलं, पण त्यावेळी सुचतं. तर कवितेचं नाव आहे म्हशी. ही थोडीशी आपल्यावरचीच कविता आहे, ह्यात सगळ्यांना आपणच दिसायला लागू असं थोडंसं आहे की सामान्य

आणि म्हशी ह्यात काय फार वेगळं आहे असं नाही आहे, असं ह्या कवितेचा एक सूर आहे. तर तो तुम्ही ओळखायचा आहे. मी यात म्हशीबद्दलच लिहिलेलं आहे सगळं. तर म्हशी किती निवांत असतात, म्हशी किती निवांत असतात. अहो, त्यांना कधीच होत नसावा ब्लड प्रेशर किंवा शुगरचा त्रास. म्हशी किती निवांत असतात, त्यांना कधीच होत नसावा ब्लड प्रेशर किंवा शुगरचा त्रास. एखाद्या स्थितप्रज्ञ कातळासारख्या काळ चघळत म्हशी कधी कधी रवंथ करत असतात. कधी टळटळीत उन्हात सूर्याला वाकुल्या दाखवत तळ्यात नाकाडं वर करून डुंबत असतात. कधी बावरलेल्या बटबटीत डोळ्यांनी गोठ्यात चिंताग्रास खात मुकाट बसलेले असतात. तर कधी पायातलं लोभनं चुकवत फेंगाडत उधळताना मोकाट असल्याचा आवाणत असतात. म्हशी किती स्वस्थ असतात पिढ्यान पिढ्यांच्या सवयीनं, कारण कायम त्या कुठंतर गोठ्यातच बांधलेल्या आहेत, त्या मोकळ्या नाहीच आहेत. म्हशी किती स्वस्थ असतात पिढ्यान पिढ्यांच्या सवयीनं, कासेचं रेडकू बाजूला सारून चरवीत दूध पिळून

खाली पायातले लोढणं चुकवत फेंगाडत उधळताना मोकाट असल्याचा आवाणत असतात. म्हशी किती स्वस्थ असतात पिढ्यांपिढ्यांच्या सवयीनं, कारण कायम त्या कुठंतर गोठ्यातच बांधलेल्या आहेत, त्या मोकळ्या नाहीच आहेत. म्हशी किती स्वस्थ असतात पिढ्यांपिढ्यांच्या सवयीनं, कासेचं रेडकू बाजूला सारून चरवीत दूध पिळून घेणाऱ्या धण्याबद्दल करून श्रद्धा डोळ्यात साठवून. म्हणजे त्यांना त्या धनी आपला जो आहे किंवा आपला मालक आहे तो आपल्या रेडकाचं दूध त्याच्या मुखातलं काढून घेऊन तो वेगळं काढतोय तो विकतोय याच्याबद्दल त्यांना काही नाही आहे, त्यांना श्रद्धाच आहे त्याच्याबद्दल, कारण तो खायला घालतोय परत आणून बांधतोय ह्याबद्दल त्यांना ते त्या विसरून गेलेत की आपण कधीतरी स्वतंत्र होतो. म्हशी किती स्वस्थ असतात पिढ्यांपिढ्यांच्या सवयीनं, कासेचं रेडकू बाजूला सारून चरवीत दूध पिळून घेणाऱ्या धण्याबद्दल करुण श्रद्धा डोळ्यात साठवून. भरवशाच्या म्हशीला तोंडगा झाल्यावरही कधीच होत नाही तिचा अपेक्षा भंग. आपल्याकडे त्यावेळी फार होतं की मुलगाच झाला पाहिजे. भरवशाच्या म्हशीला तोंडगा झाल्यावरही कधीच होत नाही तिचा अपेक्षा भंग. द्यायचं तसंच दूध देत ती पुन्हा पुढच्या वर्षीचा वायदा करते मूकपणे आणि टोणग्यालाही चाटते प्रेमभरानं. म्हशी किती निरागस असतात, दुभत्या झाल्यावरही त्यांना कळतच नाहीत व्यवहार. मालक बदलला तरी बदलत नाही त्यांची धार द्यायची सवय. त्या का जन्मतात, कशा मरतात, त्यांचं दूध कोण पितं, कशाचीच नसते त्यांना खबरबात. त्यांच्याच कातडीचे जोडे घालून मालक दूध केंद्रावर आणि नोटा त्यांच्या खिशात. अर्ध्या रात्री दुधाचे टँकर महानगरात. माणसं पैसे कशी खातात याचा विचार करत म्हशी मनातल्या मनात फिदी फिदी हसतात म्हणे गोट्यात बसून. संभोगाकडून समाधीकडे जाण्याचे म्हशींचे मार्ग आता बंद आहेत. म्हशींच्या खुरांवर मोजता येतील एवढेही रेडे मालक शिल्लक ठेवत नाहीत. आणि मालकांना त्यांना मात्र फक्त मुलगेच व्हायला पाहिजेत यामागचं गौड बंगाल म्हशींना अजूनही कळलेलं नाही. कितीही चारा घोटाळे झाले तरी म्हशी म्हणजे चाऱ्याचं दुधात रूपांतर करणार फक्त एक जिवंत मशीन. म्हशी किती मठ्ठ असतात, अहो भाकड झाल्यावर निमूट जातात कसाईखान्यात. म्हशी किती मठ्ठ असतात, अहो भाकड झाल्यावर निमूट जातात कसाईखान्यात. म्हशींना गायीसारखं देवत्व मिळालं नाही कधी. म्हशींना गायीसारखं देवत्व मिळालं नाही कधी. त्यांची तशी तक्रार अथवा मागणी नाही सरकार दरबारी.

0: पण ती मात्र रेड्यांच्या टकरी बघून भेदरून गेलेली. त्यांनी आपल्यासाठी भांडायला पाहिजे हो असं तिला वाटत होत. ते मात्र मत्त होऊन मालकांच्या ईर्षेसाठी जीवावर उठलेले एकमेकांच्या. आपलं म्हैसपण जन्मापासून गहाण असल्याचं ती जत्रेतल्या म्हशींना हंबरून हंबरून सांगत होती. आपलं म्हैसपण जन्मापासून गहाण असल्याची ती जत्रेतल्या म्हशींना हंबरून हंबरून सांगत होती. पण म्हशी म्हशींची भाषाच विसरल्या असाव्यात. पण म्हशी म्हशींची भाषाच विसरल्या असाव्यात. त्यांना फक्त मालकांचं हल्या हल्याच कळत होत. नंबरातल्या म्हशीचा म्हैस जागरणाचा प्रयत्न त्यामुळे फोल ठरत होता. आणि त्याच फोलपटांची पेंड सरपंच तिला खाऊ घालत होता साळसूदपणे. म्हशी कधी माणसाळल्या याचं संशोधन करण्यासाठी यमाच्या रेड्या आधीचे संदर्भ तपासण्यात येत आहेत. म्हशी कधी माणसाळल्या याचं संशोधन करण्यासाठी यमाच्या रेड्या आधीचे संदर्भ तपासण्यात येत आहेत. इतक्या गरीब जीवापोटी महिषासूर कसा जन्मला याचंही संशोधन व्हायला हवं. ज्ञानोबांच्या काळात संशोधनाचं फॅड नव्हतं, नाहीतरी त्यांनी महिषामुखीच वेदांबरोबर रेड्यांचा इतिहासही वदवून घेतला असता. अनेक सत्ता उलटल्या, राजे रजवाडे लयाला गेले, संस्थानं विलीन झाली, आता लोकशाही आली. पण म्हशींना त्या माणसाळल्या तेव्हापासून एकही आंदोलन करणं आज तागायत जमलेलं नाही. लोढमी काढा, कासरा सोडा अशी साधी घोषणाही त्यांनी कधी दिलेली नाही. कारण आणीबाणीच्या परिस्थितीतही म्हशी कधीच असमाधानी असंतुष्ट नसतात. अशी एक म्हशींवरची कविता आहे.
1: हा म्हशींवरची कविता आहे, पण ते प्रतीक म्हणून जे वापरलेलं आहे म्हैस,
0: त्याच एक म्हणजे साधं उदाहरण आहे की आपण सगळे पण असेच आहोत की आपण अनेक गोष्टी सवयीनं आपल्याला घालून दिल्या पद्धतीनं आपण करत असतो. आणि हे सगळ्या जगभर असंच आहे. आणि नियम हे कधी तुम्हाला तुमच्या मुक्ततेतून तुमच्या स्वच्छंदीपणातून तुम्हाला बाजूलाच नेत असतात. त्यामुळे आपण काही ना काही पद्धतीनं एका आयुष्यात वावरत असतो. जो नोकरी करतो तो नोकरीत अडकलेला असतो, जो व्यापार करत असतो तो व्यापारात अडकलेला असतो. म्हणजे तो त्या चाकोरीतनं जात असतो. आणि जनावर जी आहे ती पाळलेली ही कायम चाकोरीतनं जात असतात.
1: झापड लावलेले
0: झापड लावलेले घोडे असतील किंवा चाकोरीतनं जाणारी मेंढरं असतील किंवा सकाळी संध्याकाळी आपण नदीवर किंवा चरायला नेणाऱ्या म्हसरं असतील, ही सगळी शेवटी आपणही त्यातलेच आहोत. कारण आपणही एक प्राणीही आहोत हे आपण विसरलोय. आणि त्यामुळे आपण निसर्गापासून फरकत घेत घेत घेत निसर्ग हा जणू काही आपला शत्रू आहे. जास्त पाऊस पडला तरी वाईट, पडलाच नाही तरी त्यालाच दोष द्यायचा. अशा प्रत्येक गोष्टीत आपण दरवर्षी, यावेळी हिवाळा फार आहे नाही, थंडी फार आहे, तेही आपल्याला सोसत नाही.

0: भिजत नाणं आपल्या दोन्ही बाजू गाळात हरवून बसले. पुलाखालून खूप पाणी वाहून जाईल कदाचित, पुढे पूलही असेल नसेल. या युगानंतरच्या पिढ्यांना आपल्या संस्कृतीची माहिती देण्यासाठी त्या नाण्याचा उपयोग होईलही कदाचित, पण नाणं फेकणाऱ्या बाईची मानसिकता कळणार आहे. त्यामुळं खचून भरलेल्या एसटी बरोबरच माझे शरीर प्रवास करते. मनाच्या दोन्ही बाजू नाण्याबरोबर खोल रुतून जातात या शतकाच्या श्रद्धा अश्रद्धेच्या गाळात.
1: अच्छा, म्हणजे वास्तवदर्शी अशी ही कविता आहे.
2: म्हणजे ही जी कविता होती किंवा तुमची अजून एक कविता आहे, तर त्यामध्ये विशेषणाला विशेषण लावणं ही एक तुमची शैली दिसते. म्हणजे श्रद्धाळूपणाला ह्यामध्ये नाठाळ असं विशेषण आहे, तर त्या शैलीबद्दल.
0: आता श्रद्धाळूपणा हा एक आपला चांगुलपणा आहे, पण हा चांगुलपणा पण त्यातला गेलेला आहे ना. मग तो श्रद्धाळूपणा, तो श्रद्धाळू राहिलेला नाही, तर तो श्रद्धाळूपणा नको तिथं आहे, म्हणून तो नाठाळ आहे असं मला वाटतं.
2: किंवा अजून काही कविता, स्वार्थी चेंगटपणा बाजार या कवितेत तुम्ही वापरलेला आहे, म्हणजे हे हेतुपूर्वक तुम्ही हे
0: त्या स्वार्थाने तो सांगायचा आहे. तो जो बाजार आहे तो घामेजलेला बाजार आहे सगळा, तो सांगायला मला तो स्वार्थीपणा पण कमी वाटतोय. म्हणजे स्वार्थात सुद्धा काय असतं, माणूस थोडासा स्वार्थ परमार्थ करण्याच्या मनस्थितीत असतो, पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी फक्त माझंच बघणार आणि मलाच सगळं मिळालं पाहिजे आणि मीच यातनं सगळं तरुण गेलो पाहिजे. तो जेव्हा सगळ्याच्या पलीकडे जाईल आणि त्याला काहीतरी घबाडा मिळेल, तेव्हा जर ते एन्जॉय करायला त्याच्यावर कोणी नसेल तर ते करण्याला काय अर्थ. मग मी सगळ्यांचं जे हिसकावून घेऊन माझ्या एकट्याच्याच पदरात घेण्यात काय हाशील आहे असं कदाचित ते. म्हणून तो स्वार्थाला पण चेंगटपणा आहे त्यात.
2: हे अधोरेखित करण्यासाठी वापरलेली ती शैली.
0: आता तुम्ही म्हटलात म्हणून मला हे कळले, मी ते लिहिताना काय ते माझ्या डोक्यात नसते, ते सहज तेव्हा जे उतरतं. म्हणजे कविता शक्यतो मी एकदा लिहिली की पुन्हा क्वचितच ती दुरुस्त केली जाते, म्हणजे ती लिहितानाच ती जाणीवपूर्वक आलेली असते.
2: छान, अजूनही गप्पा मारूया आपण, पण त्याआधी तुमची आणखीन एखादी कविता आवडीची.
0: आता पावसाच्या संदर्भातली कवितेचं शीर्षक आहे तरंगणारं धरण. आता शीर्षकातच त्याच्या वेगळेपण आहे की धरण कसं तरंगेल असं कुणालाही एक मिनिटात प्रश्न निर्माण होईल. तर तरंगणारं धरण, पाऊस धरून ठेवणारे ढग, पाऊस धरून ठेवणारे ढग जेव्हा उघडतात आपली कापसासारखी मऊशार पिसांची दारं, तेव्हा आभळच नसतं का एक अंतराळी तरंगणारं धरण. पाऊस धरून ठेवणारे ढग जेव्हा उघडतात आपली कापसासारखी मऊशार पिसांची दारं, तेव्हा आभाळच नसतं का एक अंतराळी तरंगणारं धरण. हे धरण पूर्वी हिरव्यागार वनराजीत मरून जायचं, हे धरण पूर्वी हिरव्यागार वनराजीत मरून जायचं. झाडांची मुळच व्हायची धरणं, झाडांची मुळच व्हायची धरणं, आणि फांद्या फांद्यांवर चैतन्य फुलायचं, चैतन्य किलबिलायचं, चैतन्य बागडायचं, चैतन्य सळसळायचं. धरण हसायचं सावली होऊन, अंगाई गायचं, आधार द्यायचं, धरण गोष्टी सांगायचं नीतीच्या. म्हणजे आपण पंचतंत्र अशा ज्या इसाप नीती अशा ज्या गोष्टी आहेत की या जंगलांशी निगडीत आहेत, तर धरण गोष्टी सांगायचं नीतीच्या. धरण किती रंगात रंगायचं. तरंगणारं धरण पावसाळ्यात डोंगरावर बसायचं, तरंगणारं धरण पावसाळ्यात डोंगरावर बसायचं, तलावांच्या आरशात आपलं रूप निहाळत. आणि मुळांमधून मुरलेलं धरण आमच्या धमण्यांमधून सळसळायचं, कारण ती फळं भाज्या सगळं आपण खाऊन हळूहळू आपणही ते धरणच झालेलो असतो. आणि मुळांमधून मुरलेलं धरण आमच्या धमण्यांमधून सळसळायचं. पण आम्हाला सगळं आमच्या नियंत्रणात हवं होतं, पण आम्हाला सगळं आमच्या नियंत्रणात हवं होतं. भांड कुदळ भावासारखी सारी इस्टेट आम्हालाच हडप करायची अवदसा सुचली. आम्ही ताब्यात घेतले धरणांचे हक्क. इकडे आभाळात अंतराळी पाऊस धरून ठेवणारी तरंगणारी धरणं अकराळ विकराळ बेभरवशाची झाली. हरवून बसली आपली पिसांची दारं. आता आम्ही साठवू लागलोय जीवन की मरण. आता आम्ही जे साठवू लागलोय ते जीवन आहे की मरण आहे. तेव्हापासून आम्ही नक्की उभं केलंय सगळीकडेच समस्यांचंच एक एक धरण. त्यात धडधडते धास्ती, फडफडते भीती, वळवळते

0: दहशत, हरवले धडगत. आता आम्ही रोज रोज तपासतोय ब्लड प्रेशर स्वतःच. आता आम्ही रोज रोज तपासतोय ब्लड प्रेशर स्वतःच आणि रोज न चुकता तपासतोय भय महापुराचं, पाणी पातळीच्या लाल रेघेचं. आता ही धरणीच अवघ्या चराचराची आयसीयू आणि याला जबाबदार फक्त मी आणि तू, अशी एक कविता आहे. ही धरण वेगळ्याच कन्सेप्ट मध्ये आलं.
1: धरण म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर जी एक प्रतिमा येते की पाणी साठवलेलं आहे आणि बॅकवॉटर आहे, ही जी प्रतिमा येते त्याला छेद देणारही
0: एक वेगळं
1: धरण आहे.
0: आणि हे निसर्गाचं धरण
1: आहे. आणि त्याची पण तुम्ही जी परत प्रतीक वापरली मग आजपासून मी ज्याचा उल्लेख करते की माणसामध्ये सुद्धा हे सगळं असतच.
0: हो, आपण काय आहे की आपण सगळा ह्या पंचतत्वांचाच
1: भाग आहोत.
0: म्हणजे ह्या पंचतत्वात जे जे आहे ते सगळं तुमच्या देहामध्ये पण आहे.
1: बरोबर.
0: जसं एक गुणसूत्र आहे तर ह्या सगळ्या सृष्टीचं एक गुणसूत्र आपल्या प्रत्येक पेशीमध्ये पण आहे असं माझं
1: ते वारंवार तुमच्या कवितेत उमटताना दिसते.
0: तर हे जे आपण म्हणतो पण ज्यांनी अध्यात्म अंगीकारलं म्हणजे जसे
1: जगले अध्यात्म,
0: म्हणजे जसे आपले नाथपंथीय लोक असतील किंवा आपले ज्ञानेश्वरांपर्यंतचे लोक असतील किंवा तुकाराम महाराज असतील, की त्यांच्या सगळ्या कवितातून त्यांच्या सगळ्या अभंगातून जे येते हे सगळं पंचतत्वच येते आणि ते कुठेही त्याचा डंबर करत नाही. पण ते सांगतात की मी म्हणजे हे सृष्टी आहे. जसं तुकाराम म्हणतात की अनुरणी या थोकडा तुका आकाश आहे एवढा, म्हणजे अनुरणीपेक्षा लहान पण आपणच आहोत, ब्रह्मांड एवढे पण आपणच आहोत. फक्त ते आपण ठरवायचं आहे आपण काय करायचंय. जेवढे जेवढे काही आपल्याला साध्य होतंय त्या पद्धतीने आपण ते निस्तरत असतो, करत असतो आणि त्याप्रमाणे त्या माणसाचं व्यक्तिमत्व घडत असतं असं आपण म्हणू शकतो.
2: महेश कराडकर यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आताच आपण ऐकला. याबरोबरच आजचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.
3: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी चे हे सांगली केंद्र आहे. 6:50 आणि 44 सेकंद झाली आहेत. आता कार्यक्रमांची रूपरेषा ऐकवीत आहोत. सुरुवातीला आजच्या उर्वरित कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर 7 प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये सेंद्रिय शेती संधी आणि मर्यादा याविषयी प्राध्यापक अनिल बुलबुले यांनी लिहिलेला संवाद, सहभाग महेश इनामदार यांचा. रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने याचं पुनः प्रसारण. 8:15 पॉप संगीताचा कार्यक्रम, कलाकार आहेत सुनीता राव. 8:30 संसद समीक्षा. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9 ही दोन्ही बातमीपत्र. त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक. हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 आपकी पसंत हा कार्यक्रम.

रात्री 10:30 मिनिटांनी नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये पंडित यशवंत बी जोशी यांच्या गायनात राग गौड मल्हार. श्रोतेहो 11 वाजता हिंदीतून बातम्या, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील.

मध्ये सहक्षेपित करू. ही होती आजच्या उरलेल्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या वार मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2026 आमची पहिली सभा सुरू होईल 5:50. 6:05 गिरवणवाणी या कार्यक्रमात समूह स्वरातलं लिंग महात्म्य. 6:10 प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कृषी वार्ता 6:40 औषधी वनस्पती लागवड या विषयाची संकलित माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा. पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यायची काळजी तज्ज्ञ डॉक्टर अरुणाधा ढवळीकर. 6:50 परिसर, यामध्ये वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांची मुलाखत. रूपरेषा सांगितली जाईल 6:55. 7:00 आज दिनांक, सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:20 एक गाणी ताजे तवाने. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25. 7:40 अनुरूप विवाह संस्था. 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. हे दोन्ही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 7:50 गाणी मनातली. 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज. ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. चिंतन हा जे चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40. 8:55 लखलख चंदरी, यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 9:10 अमृत कलश हा कार्यक्रम, यामध्ये ग्रामीण नाट्य लेखक अशोक रास्ते यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. 9:30 प्रभातीचे रंग हा घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम. मराठी चित्रपट संगीत 10:00. 10:30 NCERT उमंग हा प्रायोजित कार्यक्रम. 11:00 गाता रहे मेरा दिल आणि 11:40 भावधारा प्रसारित होईल. श्रोतेहो, दुपारी 12:00 आमच्या राज्यस्तरीय प्रसारणात वनित मंडळ हा कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, त्यानंतर आरोग्य दर्पण हा लाईव्ह डायल इन कार्यक्रम, विषय केसांची निगा. 1:00 हिंदी मधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून. 1:05 गीतबहार हा कार्यक्रम. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिकी. 2:00 कृषीवाणी हे कार्यक्रम. तर 2:05 आरोग्यम धनसंपदा. 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा प्रसारित होतील. नादरंभ 2:30, यामध्ये रोहित धारप यांचं गायन राग मुलतानी. 3:00 प्रादेशिक बातमीपत्र. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला ठीक 5:00 हिंदी चित्रपट संगीत प्रसारित होईल. 5:30

आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 11 वाजता हिंदीतून बातम्या, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. श्रोत्यांनो, ही होती उद्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आकाशवाणी सांगली केंद्र 6:58 होत आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर.gov.in.

0: सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
1: बुद्धू नवी का जिंकण्याची संधी। वाव बाबांना सरप्राइज देईन, फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत।
2: हा बुद्धू
1: काय,
2: अशा पॉपअप्स पासून सावध रहा, स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात।
1: ओ
2: तुला कळलं ना, रिलॅक्स।
1: पण कार जिंकले असते तर?

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीप पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. पदपथावरचं अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. मुंबई महापालिकेकडून विशेष अभियान. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी भंडाऱ्यातून मंडल यात्रेला सुरुवात. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून दोष मुक्तता. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ घातल्यानं फारसं कामकाज होऊ शकलं नाही. या गोंधळातच सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर झालं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. एमएसएमई क्षेत्रातल्या उद्योजकांच्या बिलांचं जलद पेमेंट व्हावं यासाठीच्या विधेयकाला राज्यसभेनं आज मंजुरी दिली. वाद लवकर निकाली काढणं, तडजोडीनं रकमेची वसुली करणं, अवसायनाच्या संदर्भातल्या समस्या सोडवणं यासारख्या तरतुदी यात आहेत. विद्यार्थी आंदोलकांविरोधात दाखल झालेले FIR बंद करण्यात किंवा मागे घेण्यात केंद्र आणि राज्यांना कोणतीही कायदेशीर अडथळा नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायच्या वचनावर सरकार ठाम आहे, पण FIR मागे घ्यायची तरतूद फौजदारी कायद्यात नाही.

क्लोजर रिपोर्ट दाखल करणं, गुन्हा मागे घेण्यासाठी अर्ज करणं किंवा संबंधित न्यायालयापुढे खटला रद्दबातल ठरवणं हा योग्य कायदेशीर मार्ग आहे असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पीठाला सांगितलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो हेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष पथक नेमावं की एका निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पेलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व रस्त्यांच्या कडेला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील हे सुनिश्चित करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. वाहनांसाठीचे रस्ते आणि पदपथ हे वेगवेगळे ठरवून द्यावेत आणि या पदपथांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधित विभागांना द्याव्यात असं न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. मुंबईकरांचा प्रवास सोपा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका पादचारी प्रथम अभियान राबवण्यात येत असून पहिल्या टप्प्यात 320 किलोमीटर लांबीच्या पदपथांवरचं अतिक्रमण हटवलं जाणार आहे. पदपथांवर बांधकामाचं साहित्य, राडारोडा, बेवारस किंवा अयोग्य पद्धतीनं उभी केलेली वाहनं, कचऱ्याचे ढीग यामुळे नागरिकांना चालायला अडथळे येतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विशेषतः शाळा, रुग्णालयं, रेल्वे, मेट्रो, बसस्थानकं, बाजारपेठा तसंच वर्दळीच्या ठिकाणच्या पदपथांवरची सगळी अतिक्रमणं तातडीनं हटवावीत आणि हे पदपथ पादचाऱ्यांसाठी सुरक्षित करावेत असं महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितलं. नवीन पदपथांचं बांधकाम केवळ निर्धारित मानक डिझाईननुसार आणि M40 दर्जाच्या काँक्रीटनंच करावं. कोणत्याही परिस्थितीत पेवर ब्लॉक किंवा स्टॅम्प काँक्रीटचा वापर करू नये असं भिडे यांनी स्पष्ट केलं. प्रशासकीय विभागांच्या सर्व सहाय्यक आयुक्तांनी विभागस्तरावर या कामाचा दैनंदिन तर उपायुक्तांनी दर आठवड्याला एकदा परिमंडळ निहाय आढावा घेऊन त्याचा अहवाल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांना सादर करावा असंही त्यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत सांगितलं. या आदेशांचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. अनुदानित खतांसोबत इतर उत्पादनं सक्तीनं विकणं हा अन्यायकारक प्रकार असून अशा लिंकिंगला राज्य शासनानं आधीच बंदी घातली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार केवळ आवश्यक असलेली कृषी निविष्ठा खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं ते म्हणाले. शेतकऱ्यांनी खतांच्या खरेदी आणि विक्रीदरम्यान कोणत्याही प्रकारचं टॅगिंग किंवा लिंकिंग होत असेल तर टोल फ्री क्रमांक 1-800-233-4000 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 9822-44-6655 वर तत्काळ तक्रार नोंदवावी असं आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसी समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ आजपासून भंडारा इथून मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारनं तातडीनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडळ आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींकरता स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं यात्रेचा समारोप होणार आहे. E20 अर्थात पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या धोरणाच्या

0: विरोधात प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपुरात आंदोलन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल इथल्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची 3 दिवसांची बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. 5 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा या समितीच्या बैठकीत घेतले निर्णय जाहीर करणार आहेत. यंदा रेपो दर जैसे थे ठेवले जातील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जागतिक अस्थिरता आणि महागाईची भीती कायम असल्यामुळे स्थानिक पातळीवरची भारताची कामगिरी चांगली असली तरीही रिझर्व्ह बँक सावध पवित्रा घेईल अशी शक्यता आहे. राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांच्या अधिक गतिमान आणि सुलभ कार्यपद्धतीच्या दृष्टीनं एअर इंडिया इमारतीचं नूतनीकरण केलं जाणार आहे. नूतनीकरण करताना लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विविध शासकीय विभागांमधल्या कोणत्या विभागांचं स्थलांतर एअर इंडियाच्या नूतनीकृत इमारतीत करणं प्रशासकीय आणि नागरिकांच्या दृष्टीनं सोयीचं ठरेल हे पाहावं असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातल्या मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी चालू आर्थिक वर्षात 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करायला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय ग्रामविकास विभागानं आज जारी केला. या अतिरिक्त राज्य हिस्साचा लाभ 1,61,373 जणांना मिळणार आहे. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पनवर यांनी आज निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. दिल्ली न्यायालयानं या प्रकरणात दिलेल्या निर्णयाविरोधात महिला कुस्तीपटू अपील करणार आहेत अशी माहिती कुस्तीपटू विनेश फोगट यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. 2 विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. पदपथावरचं अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. मुंबई महापालिकेकडून विशेष अभियान. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी भंडाऱ्यातून मंडली यात्रेला सुरुवात. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:11 होत आहेत. प्रसारणात मी संदीप तोरगुडे. एक निवेदन. राधानगरी धरणाविषयी एक निवेदन आहे. आज दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3:25 राधानगरी दरवाजे धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत. यामध्ये स्वयंचलित दरवाजांमध्ये वार क्रमांक 4, 6, 5 आणि 3 उघडलेली आहेत. यामध्ये विसर्ग द्वार क्रमांक 4, 6, 5 व 3 मधून 5712 क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून एकूण 1400 क्युसेक असा 7112 क्युसेक इतका विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. तरी नदीकाठच्या लोकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

व्यवस्थापन यांच्याकडून प्राप्त एक निवेदन. अलमट्टी धरणातून विसर्ग एकूण 1,30,000 क्युसेक वरून 1,50,000 क्युसेक वर नेण्यात आला आहे. निवेदन संपलं.

मत्स्यदेह कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 5 फुटावरून 4 फुटापर्यंत खाली आणून 23,858 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कोयना धरण पायथा विद्युतग्रहाचं 1 युनिट सुरू असून त्याद्वारे 1,050 क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 24,908 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तसंच पावसाच्या प्रमाणानुसार आणि येणाऱ्या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे नदीच्या पातळीत वाढ होणार असल्यानं नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये. नदीकाठावरील ग्राम प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यांनी नोंद व उचित खबरदारी घ्यावी असं कोयना सिंचन विभाग कार्यकारी अभियंता कोयनानगर यांच्याकडून निवेदन देण्यात आलं आहे. निवेदन आपण ऐकलं. आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:15 होतात. यानंतर वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जगाच्या उद्योग, व्यापार, आर्थिक उलाढाल आणि पर्यटन या सर्वच क्षेत्रात युरोपियन महासंघाला मोठं महत्व आहे. या समूहातील एक असलेल्या स्पेनच्या सिउटा शहरात स्थलांतर करण्याच्या उद्देशाने अचानक एक मोठा लोंढा आला. या लोंढ्यामुळे स्पेनमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यावर तातडीने कारवाई करत स्पेनने मोरोक्कोच्या सीमा बंद केल्या. समाज माध्यमावर पसरलेल्या अफवेमुळे हजारो पुरुष, महिला आणि लहान मुलांनी मोरोक्कोच्या सीमेकडून स्पेनमध्ये प्रवेश केला. या अचानक आलेल्या लोंढ्याची कारणं, त्यामुळे स्पेन आणि युरोपियन महासंघासमोर निर्माण झालेली आव्हानं, स्पेन आणि मोरोक्को या देशांमधले संबंध, संपूर्ण युरोपियन

0: देशांसाठी असलेल्या शेंगेन करार यावर झालेला परिणाम याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, स्पेनमधील स्यूटा शहराच्या सीमेवर अचानक आफ्रिकन स्थलांतरितांचा मोठा लोंढा आला. ही परिस्थिती नक्की कशी उद्भवली, स्पेनमधल्या कोणत्या घडामोडींचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि स्पेनच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक सीमेबद्दल अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार आसिफ बागवान.
1: स्पेनमधील स्थलांतर संकट किंवा मायग्रेशन क्रायसिस ज्याला म्हणतात, त्याचे अनेक कंगोरे आपल्याला उलगडून सांगावे लागतील. पण सर्वप्रथम या संघर्षाचे भौगोलिक स्थान जाणून घ्यायला पाहिजे. स्पेन हा युरोपीय देश आहे आणि मोरोक्को हा आफ्रिकन खंडातला देश आहे. पण भौगोलिक दृष्ट्या या दोन्ही देशांच्या सीमांमध्ये फक्त जिब्राल्टरची समृद्ध भूमी. आता जे स्थलांतरित संकट ओढवलं आहे ते शहर म्हणजे सियोटा हे नकाशावर आफ्रिकन खंडाशी जोडलेलं दिसेल. त्याला स्वायत्त प्रशासनाचा दर्जाही आहे, प्रत्यक्षात त्याचं नियंत्रण स्पेन करतं. त्यामुळे आफ्रिकेशी जोडला असला तरी सियोटा हा युरोपीय महासंघाचा महत्वाचा भाग आहे आणि सध्याचं जे स्थलांतर संकट ओढवलं आहे त्याच्या मागचा सर्वात मोठा मुद्दा हाच आहे. आफ्रिकन देशांमध्ये गरिबी, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, अराजक हे प्रश्न नेहमीचेच आहेत. उलट युरोपीय देशांकडे समृद्धी, संधी या दृष्टीने पाहिलं जातं. त्यामुळे मोरोक्कोतून स्यूटा आणि मेलोला जे एक स्पेनच्या ताब्यातलं आणखीन एक शहर आहे जे 200 किलोमीटरवर आहे स्यूटातून, या दोन शहरांमध्ये शिरायचं आणि तिथून युरोपीय देशांमध्ये प्रवेश करायचा असा अनधिकृत स्थलांतरणाचा प्रकार सातत्याने सुरूच असतो. याआधी मोरोक्को मधलं फंदिक नावाचं एक शहर आहे, किनाऱ्यावरचं शहर आहे, त्या शहरातून समुद्र मार्गे पोहून सियोटा गाठण्याचे प्रकार अनेकदा झालेले आहेत आणि अशा वेळी जे येतात पोहून स्थलांतरित त्यांना स्पॅनिश गार्ड लगेच ताब्यात घेतात आणि त्यांची मोरोक्को मध्ये परत पाठवणी करतात. क्वचित कधी कधी संघर्ष उद्भवला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. पण आताचं जे संकट आहे त्याचं उगमस्थान म्हटलं तर स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे म्हणजे जुलै महिन्यात एक निकाल दिला ते आहे. या न्यायालयाने काय निकाल दिला, अशा प्रकारे जे स्थलांतरित स्पेन मध्ये येतात कुठूनही म्हणजे स्पेनच्या सीमेमध्ये प्रवेश करणारे स्थलांतरित यांची पूर्ण चौकशी, तपास आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय त्यांना पाठवू नका असे आदेश स्पेनच्या सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात 8 जुलैच्या दरम्यान दिले. आता झालं काय की या गोष्टीकडे मोरोक्को किंवा जे स्थलांतरित भाग आहेत स्पेनमध्ये आणि युरोपात स्थलांतर करू इच्छणारे भाग आहेत त्या भागांमध्ये अशी एक अफवा पसरली सोशल मीडियाच्या माध्यमातून की सुप्रीम कोर्टाचा हा निकाल म्हणजे स्थलांतरितांना एक प्रकारचा आश्रय आहे. त्यामुळे मोरोक्को मध्ये अगदी सोशल मीडियाचे पोस्ट व्हायरल झाले ज्याच्यात मोरोक्को मधून सियोटा कसं गाठायचं आणि सियोटा मधून स्पेन मध्ये प्रवेश कसा करायचा, तिथून युरोपात कसं जायचं असे सांगणारे चक्क व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांचे जथ्थेच्या जथ्थे मोरोक्कोतून सियोटा मार्गे स्पेन कडे जाण्यासाठी रवाना झाले. गेल्या आठवड्यात जे आपल्याला एकाच वेळी 50-60 हजार लोक धावत स्पेनच्या या सियोटा शहरात घुसण्याचा प्रयत्न करतायत असे जे व्हिडिओ दिसले त्याचं कारण हे आहे. आता खरं म्हटलं तर सियोटा शहराची जर लोकसंख्या बघितली ती साधारणतः 1 लाखभर आहे, म्हणजे त्या दिवशी या शहराच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होती. अर्थातच त्यातले बरेचसे म्हणजे शेकडो लोक हे पोहून म्हणजे साधारणतः एक फंदिक पासून सियोटा हे अंतर 5-1 किलोमीटरचं सागरी अंतर आहे आणि तेवढा प्रवास करून 4-5 तास पोहून हे स्थलांतरित त्या सियोटा मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यावरून आपली त्यांची अगतिकता किंवा त्यांची ओढ आपल्याला लक्षात येईल आणि या प्रयत्नात अनेकांनी प्राण गमावले, काही जणांना सैनिकांच्या गोळीबारात मृत्यू पत्करावा लागला आणि हे क्रायसिस गंभीर स्वरूप धारण करू पाहत आहे.
0: श्रोते हो, या घटनेमागे आणि एकूणच स्थलांतरणाबाबतीत मोरोक्कोची भूमिका, स्पेनच्या प्रधानमंत्र्यांचं धोरण आणि समाज माध्यमांमधली अफवा आणि चित्रफिती याविषयी माहिती देताना आसिफ बागवान म्हणाले,
2: दुसरी महत्वाची गोष्ट यातून आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे 50-60 हजार लोक एकाच वेळी एकाच दिवशी स्वयंप्रेरणेने आपला देश सोडून पलायन करतील असं काही घडत नाही. निश्चितच समाज माध्यमातून प्रसारित जो मजकूर झाला, ज्या चित्रपटी व्हायरल झाल्या, त्या चित्रपटींची यामध्ये मोठी भूमिका आहे. स्पेनच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल जे काही उलटसुलट अर्थ पसरवले गेले किंवा स्पेनच्या भूमिकेबद्दल लोकांमध्ये जे काही सांगितलं गेलं त्या गोष्टीने लोक

0: प्रेरित झाली असतील, परंतु अशा शेकडो लोकांना आफ्रिकेतून युरोपामध्ये घुसवू पाहणाऱ्या किंवा नेणाऱ्या स्थलांतरित माफियांचं मोठं रॅकेट किंवा मोठं जाळं हे तिथे सक्रिय असल्याचं आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतं. दुसरा आणखीन एक यातला भाग म्हणजे स्पेनच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षांपासून स्पेनने स्थलांतरितांबाबत जी मवाळ किंवा उदरमतवादी म्हणून आपण भूमिका घेतली आहे ती पण या क्रायसिसला ट्रिगर करणारी ठरली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेट्रो सांचेस हे स्थलांतरितांबाबत मावाळ आहेत असा आरोप विरोधी पक्षातले तेथील नेते आहेत ते नेहमीच करत असतात. आणि अलीकडेच सांचेस यांनी एक घोषणा केली होती की स्पेनमध्ये कागदपत्र नसलेले स्थलांतरितांना कायदेशीर दर्जा मिळवून देण्यात येईल आणि त्यांनी त्यासाठी मर्यादा ठेवली 5 लाखांची. आता 5 लाख लोकांना ज्यांच्याकडे कागदपत्र नाही त्यांना कायदेशीर स्पेनचं नागरिकत्व मिळणार हे ऐकल्यावर साहजिकच आहे 10 लाख लोकांनी त्यासाठी अर्ज केले. आणि अर्थातच असं काहीतरी स्पेनमध्ये घडू पाहतंय हे कळल्यानंतर बाहेरून येणाऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळाली असेल. त्यामुळे स्पेनचं मवाळ जे धोरण आहे ते पण याला कारणीभूत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
1: श्रोते हो, या अचानक आलेल्या स्थलांतरितांच्या लोंढ्यामुळे स्पेनला काही देशांच्या सीमा बंद कराव्या लागल्या आहेत. हे संकट केवळ एका देशापुढचं नव्हतं. या संदर्भात युरोपियन संघामध्ये निर्माण झालेल्या स्थितीबाबत आसिफ बागवान म्हणाले,
0: हे फक्त स्पेन समोर उभं राहिलेलं संकट नाहीये तर अवघ्या युरोपात आता या सगळ्या स्थलांतरामुळे चिंता व्यक्त होऊ लागलेली आहे. ज्या प्रकारे हजारो लोक स्पेनच्या सीमेत शिरले त्याच्यामुळे युरोपियन महासंघामध्ये जी राष्ट्र आहेत एकूण 27 राष्ट्रांपैकी 22 राष्ट्रांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं आणि अशा प्रकारे अनियंत्रित सीमांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. युरोपियन महासंघाचं अध्यक्षपद सध्या आयर्लंडकडे. आयर्लंडने तातडीने सर्व सदस्य राष्ट्रांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग घेतली आणि या मीटिंगमध्येही स्थलांतराचाच मुद्दा महत्वाचा ऐरणीवर राहिला. तसं बघायला गेलं तर ब्रिटन फ्रान्स ही जी मोठी राष्ट्र आहेत त्यांनी स्पेनला पाठिंबा दर्शवलाय. पोर्तुगालही त्याच्यामध्ये आहे परंतु इटली आणि जर्मनी या महत्वाच्या राष्ट्रांनी या संदर्भात कडक भूमिका घेतली. इटलीने तर स्पेनच्या सर्व सीमा स्पेनला लागून असलेल्या आपल्या सर्व सीमा लोकांसाठी बंद करून टाकलेल्या आहेत. जर्मनीने आपल्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त केलेला आहे आणि इटलीने इथपर्यंतच नाहीये तर इटलीने शेंगेन करारातून बाहेर पडण्याचा इशारा या निमित्ताने दिलाय.
1: श्रोते हो, युरोपियन महासंघामध्ये शेंगेन कराराला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे या देशांमधील आवागमन अधिक सोपं होतं. या देशांमध्ये व्यापार आणि इतर देवाणघेवाण सहज सोपी होते. स्पेनमधील या स्थितीमुळे आता संपूर्ण शेंगेन कराराविषयीच एक नवं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याविषयी आसिफ बागवान म्हणाले,
0: शेंगेन व्यवस्था म्हणजे काय तर युरोपमधल्या अनेक देशांमध्ये अंतर्गत सीमा तपासणी हटून मुक्त प्रवासाची परवानगी देणारी ही व्यवस्था आहे. 1985 मध्ये लक्झेंबर्ग मधल्या शेंगेन गावात हा करार झाला म्हणून त्याला शेंगेन करार म्हणतात. तर या करारानुसार जी काही सदस्य राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमधल्या लोकांना नागरिकांना पासपोर्ट तपासणीशिवाय एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहज जाता येतं. अर्थात बाह्य सीमा म्हणजे या राष्ट्रांच्या बाहेरून येणाऱ्यांसाठी मात्र या सीमा तशा ओपन नसतात. तिकडे एक समान विजा धोरण आहे, गुन्हेगार विरोधी माहितीची देवाणघेवाण होते, सीमा सुरक्षा एकत्रितपणे केली जाते आणि बाह्य सीमांवर पण एकत्रित नियंत्रण ठेवलं जातं. त्यामुळे शेंगेन करार हा युरोपच्या एकूण सुरक्षेसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. जवळपास 29 देश या करारात सहभागी आहेत. त्यातले बहुतेक सगळे युरोपीय महासंघातले आहेत पण स्वित्झर्लंड, नॉर्वे, आयर्लंड आणि लिश्टेनस्टाईन हे देशही या कराराचा भाग आहेत. त्यामुळे एक मोठा करार या स्थलांतर संकटाच्या निमित्ताने स्वतःच संकटात सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो.
1: श्रोते हो, भौतिक दृष्ट्या संपन्न असलेल्या अनेक युरोपियन देशांमधील रोजगाराची आणि अधिक चांगल्या जीवनाची संधी अनेकांना खुणावत असते. इथल्या जीवनमानाच्या आकर्षणापोटी गेल्या अनेक वर्षांपासून या भागात स्थलांतर होत आहे. समाज माध्यमांच्या युगात स्पेनमधील मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतराचा प्रयत्न हे याच जुन्या घटनेचं एक नवं स्वरूप आहे. त्यावर आता युरोपियन महासंघ कसा तोडगा काढतो हे पाहावं लागेल. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

मध्यमेरी 219 अंश आठ मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM म्हणजे 100.6 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, त्याचबरोबर akashvani.gov.in या वेबसाईटवर आणि वेव्ज या प्रसारभारतीच्या OTT प्लॅटफॉर्मवर. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 7:28 आणि 6 सेकंद झाली आहेत.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी सदा सतेज सदा तरुण आकाश

0: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
1: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। 7:30 होत आहेत। यानंतर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझं घर माझं शेत।

0: नमस्कार मंडळी, नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि संदीपचा नमस्कार. मंडळी, आजवार सोमवार, दिनांक 3 ऑगस्ट 2026. आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सेंद्रिय शेती संधी आणि मर्यादा याविषयी प्राध्यापक अनिल बुलबुले यांनी लिहिलेला संवाद. यामध्ये सहभाग आहे महेश इनामदार यांचा.
1: राम राम साहेब.
2: या राम भाऊ, या काय नवीन काय म्हणता
1: साहेब? ही बघा, ही टमाटो घेऊन आलोय बघा तुम्हाला आज दाखवायला.
2: हा बघूया ना.
1: बघा बघा साहेब, हे टमाटो बघा. बरं, मी कुंची बी रासायनिक खत न वापरता तयार केलेले साहेब.
2: अरे वा, चांगले दिसत आहेत, रंग आकार चांगला आहे ना
1: साहेब. आता मी काय म्हणतो का, शेतावर चला की बघायला. म्हणजे काय आहे, झाडं कशी टमाटो नुसती लकडली आहेत ती बघा. आणि काय व्हायचं मार्गदर्शन करायचं असेल तर तत्च करा.
2: हो, येणारच ना, नक्की येणार तुमच्या शेतावर
1: साहेब. एक सांगू का, काय आहे का, ही टमाटे बी चवीला लई चांगली आहेत बरं का. म्हणजे आता ही समजा राहू दे, तुम्ही समजा बघाच नंतर. पण मी काय म्हणतो, आधी तुम्ही आमच्या शेतावर चला. म्हणजे तुम्हाला काय कसं काय वाटलं ते नंतर तुम्ही सांगा मला.
2: आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर हे टमाटे मी ठेवतो.
1: साहेब, आता सेंद्रिय पद्धतीनं शेती मला लई मागणी आहे. आणि अशा मालाला दर बी चांगला मिळतो असं मी ऐकलेलं होतं बघा.
2: हो बरोबर आहे तुमचं म्हणणं. तसं पहा तुम्ही, आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्या सेंद्रिय मालावर सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे.
1: आणि काय आहे का, सेंद्रिय पदार्थ जे काय आहेत की नाही, हे परदेशात चांगलीच मागणी आहे असं सांगितलं मी जाते.
2: मागणी तर आहेच आहे बघा. तुम्ही, तुम्हाला सांगतो, आज 100 पेक्षा जास्त देशांमध्ये सेंद्रिय शेती केली जाते.
1: आमचा सुद्धा या सेंद्रिय शेतीवर विश्वास आहे बरं का.

0: आम्ही फार या सेंद्रिय खताच्याच वापरावर भर देत आलो आहे बघा.
1: हो, तसं पाहिलं ना सांगावं तुम्हाला की गेल्या 60 वर्षापूर्वी रासायनिक खत बाजारात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सेंद्रिय खत टाकणं कमी करून टाकलं आणि फक्त रासायनिक खतावरच त्यांनी भर द्यायला सुरुवात केली.
0: अगदी खरं बोललास बघा साहेब.
1: काय झालंय बघा, शेतीच्या कामासाठी जनावरांची जागा जी आहे ती ट्रॅक्टरने घेतली
0: आहे
1: आणि त्यामुळं आता सेंद्रिय खत मिळेनसच झालेलं आहे.
0: खत मिळेनात आणि मिळालं तर टाकायला ते परवडना अशी अवस्था आली आहे बघा. काय सांगायचं
1: आता, काय शेतकऱ्यांना शेणखत मिळत नाही बघा आणि पिकांच्या अवशेषापासून ते काय गांडूळ खत वगैरे फारसं काही कोण करत नाही. त्याच्यामुळे काय झालंय, रासायनिक खताचा वापर वाढलेला आहे आणि या खतांचा परिणाम चटकन दिसत असल्यामुळे शेतकरी केवळ रासायनिक खत टाकायला लागला आहे.
0: अहो, जरासा युरिया टाकला की 2 दिवसात फरक पडतोय मग.
1: आता बघा, सर्वांनाच झटपट हवंसं झालं आहे.
0: अक्षय खरं आहे बघा तुम्ही म्हणताय साहेब. ती
1: काय झालंय बघा, सेंद्रिय खताच्या अभावामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाल्याचं असं दिसून आलेलं आहे. आता तुम्ही बघा, अन्नद्रव्यांची कमतरता दिसून आलेली आहे. नत्र जे अन्नद्रव्य आहे याची कमतरता तर फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यानंतर मग बघा, स्फुरद, पालाश या अन्नद्रव्य

0: तर त्याचं फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यानंतर मग बघा स्पुरट पालाश या अन्नद्रव्यांची पण कमतरता दिसून येऊ लागलेली आहे. आणि जमिनीत तसं पाहिलं तर ही जी कमतरता आहे अन्नद्रव्यांची त्यांची संख्या आता वाढतच चाललेली आहे.
1: होय की हो, का आहे का सेंद्रिय खत कमी पडलं की जमिनीत जे काही भुसभुशीतपणा राहायला पाहिजे
0: तो
1: काही राहत नाही आणि त्यामुळे समजा प्रॉब्लेम होऊन बसतोय बा.
0: हा आता तुम्हाला माहितच आहे की जमिनीचं भुसभुशीतपणा असणं किती महत्वाचं आहे. आता पिकांना जर जमीन भुसभुशीत असेल तर हवा पाणी व्यवस्थित मिळते बघा आणि त्यामुळे मुळांची वाढही चांगली होते आणि उत्पादनातही वाढ होते.
1: पण मी काय म्हणतो साहेब का आजकालच्या शेतकऱ्यांना काय ते सेंद्रिय खतापेक्षा रासायनिक खत सहज उपलब्ध होते ते बघा.
0: हो, हो.
1: त्यामुळे समजी शेतकरी काय त्या कमतरता दिसून आली की दुकानात जायचं की रासायनिक खत आणून लगेच टाकून द्यायचं बघा जमिनी.
0: बरोबर आहे अगदी. रासायनिक खत कि सेंद्रिय खताच्या जोडीस टाकल्याने खतांचा कार्यक्षमता जी असते ती खूप चांगली दिसून येते. परंतु शेतकरी काय करतात पुरेशा प्रमाणामध्ये सेंद्रिय खत टाकत नाही आणि त्यामुळे पिकं काही एवढी चांगली येत नाही बघा. जे आता सगळीकडेच रसायनं वापरायला लागलेत शेतकरी, खतातूनही रसायनं, कीटकनाशकाच्या तुनही रसायनं चाललेत आणि तेवढ्यावरच थांबलं नाही. मजूर मिळत नाही आणि त्याच्या कमतरतेमुळे आता ते तणनाशक पण वापरू लागले आहेत शेतकरी.
1: होय की. आणि काय आहे का रासायनिक खत तसेच रोग आणि कीटकांच्या नियंत्रणासाठी हे जे काय रासायनिक खत वापरलेले आहेत की नाही त्यामुळे समजच गणितच बिघडलेलं आहे. शेतीचं उत्पादन वाढवण्याच्या उद्देशामुळे रसायनाचा एवढा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे त्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या कडनं काय शिफारसी ज्या असतात त्याचं काय पालनच केलं जात नाही हो आणि त्यामुळे कळत न कळत नाही त्या समस्या निर्माण झाल्या ती बघा साहेब.
0: आता खूप अति वापर होऊ लागलेला आहे आणि शेतकरी भाजीपाल्यांवर म्हणा इतर पिकांवर म्हणा खूप रासायनाची फवारणी घेऊ लागलेले आहेत.
1: भाजीपाल्यानंतर शेतकरी एक दोन दिवसाच्या अंतराने फवारणी घेतोय
0: आणि फवारणी करत असताना शेतकरी काय करतात शिफारशीचं पालन करत नाही आणि कितीतरी अधिक मात्रेमध्ये फवारणी केली जाते शेतावर.
1: आक्षेप खरं आहे बघा साहेब.
0: हा मग ते काय झालेलं आहे आता पाश्चिमात्य देशामध्ये आणि इतर देशामध्ये लोक आरोग्याच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये माल जर निर्यात करायचा असेल आपल्याला तर त्याचे जे गुणवत्ताच्या चाचण्या ज्या असतात ह्या अतिशय कडक असतात आणि त्यातून समोर जावं लागतं आणि जर का मर्यादापेक्षा जर रासायनिक त्याच्यामध्ये आढळून आले तर ते माल नाकारतात.
1: होय की. अहो काय आता गेल्या वक्ताला मी बघितलं नाही का समजी द्राक्ष माघारी आली काय त्यात उपयोग झाला का तेव्हा हे नाकारण्यात आलेला माल परत आणायला बी परवडत नाही.
0: ते आता आरोग्याला जे लोक जपतात तर हे असे लोक आजकाल सेंद्रिय माल घेण्यास पसंती दाखवतात आणि जरी महाग असलं तरी ते मोकळ्या हाताने पैसे देऊ करतात सेंद्रिय मालासाठी.
1: समजलं बघा साहेब. म्हणजे काय आहे का सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांना मागणी का आहे याबद्दल आता तुम्ही समजा सांगता साचा. पण काय हो साहेब का आमच्यासारख्या शेतकऱ्यांना अशी सेंद्रिय शेती करणं काय शक्य आहे का.
0: सेंद्रिय शेती करण्याबद्दल काही ठिकाणी संधी पण आहे शेतकऱ्यांना आणि मर्यादा आहे काही अडचणी पण आहे काही ठिकाणी.
1: मग आता आम्ही आमच्या शेतात पिकवलेला यो माल सेंद्रिय म्हणून बाजारात आणता येईल का.
0: नुसतं शेतकऱ्याने त्याचा माल सेंद्रिय आहे असं म्हणून चालत नाही हो. तर त्या शेतकऱ्यांना त्या मालाबद्दल काही प्रमाणपत्र असावे लागते आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारे तो बाजारामध्ये सेंद्रिय म्हणून तो माल विकला जाऊ शकतो.
1: म्हणजे साहेब आता हे तुम्ही प्रमाणपत्राचं म्हणताय असं खरं पण हे प्रमाणपत्र कोणत्या संस्थेमार्फत उपलब्ध होणार म्हणायचं.
0: हे प्रमाणपत्र जे आहे हे अनेक संस्थांमार्फत उपलब्ध होतात. काही संस्था हे राष्ट्रीय पातळीपुरतीच यांची मान्यता असते आणि काही संस्थांची राष्ट्रीय पातळीलाही मर्यादा असते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांची व्याप्ती असते.
1: आता या संस्थांची माहिती मी घ्यायची ठरवली तर कुठं मिळायची मला मग ती.
0: आपल्याला काय फार कुठं लांब जायची गरज नाही. तुम्ही घरी थोडस संगणकावर शोध घेतला तर ही माहिती सहज मिळते आणि त्या माहितीच्या आधारे आपण संस्थेशी संपर्क साधायचा.
1: आता आमच्याकडे इंटरनेट आहेच आहे, पोरगं आमचं बसलेलंच असतं तासन तास, त्याला

0: आता इथं पत्त्यावर जाऊन तिथं काय माहिती मिळते का? पण मी काय म्हणतो का, या संस्थांची काय फी बी काय असते का?
1: हे जे संस्था जे असतात हे काय करतात की हे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर ते शेतीचे जे घोषणापत्र असतात त्यानुसार ते सेंद्रिय शेती तुमच्याकडून करून घेतात ते, आणि त्या बाबतीत ते तुम्हाला माहिती देतात, आणि तसंच तुमच्या शेतावरही ते तपासणीसाठी भेट वगैरे देत असतात.
0: तर मी काय म्हणतो साहेब, का हे आता आमच्या शेतावर येणार संबंधी साहेब लोक, त्यांना काय फी बी काय द्यावी लागणार का त्यांची?
1: आता फी असते ना त्यांची, परंतु फी काही अशी निश्चित नसते त्यांची फी. तर ते परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असते त्यांची फी. महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची संख्या आणि ते संस्थेचं जे कार्यक्षेत्र आहे, पुन्हा एकूण शेती आणि तसेच कुठली कुठली पिकं घेतली जातात, अशा अनेक पैलू विचारात घेऊन ते फी ठरवतात.
0: म्हणजे समजा एखादा शेतकरीच त्या भागात असला त्यांच्या त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात, तर फी जास्त लागणार का?
1: कसं असतं की आता एखाद्या शेतकऱ्यासाठी ते सगळं त्यांना करणं म्हणजे त्याला त्यांचा वेळ बराच जातो त्याच्यामध्ये, आणि ते एखाद्याला खर्चही जास्त येईल, आणि ते नियंत्रणासाठी पण फारसं त्यांना सोयीचं होत नाही. तर जर एखादा गट झाला शेतकऱ्याचा तर त्यांना ते बऱ्यापैकी नियंत्रणासाठी बरं जातं ते.
0: आता तुम्ही सांगतासही समजा समजतं या, पण काय आहे साहेब का सेंद्रिय शेती सुरुवातीच्या काळात शेतकऱ्याला उत्पादनात घट येते असं म्हटलं जाते, हे खरं आहे का?
1: आता सध्या तरी रासायनिक खताची हे सवय आहे, आणि आपण ते न देता फक्त सेंद्रिय खत दिले तर निश्चितच थोडासा उत्पादनामध्ये फरक पडतो, आणि उत्पन्न हे थोडस काही वर्ष फरक पडतो याच्यामध्ये, आणि हे जे उत्पादन जे निघतंय याला आपण सेंद्रिय म्हणता येत नसल्यामुळे ह्या मालाला अधिक भाव सुद्धा मिळत नाही.
0: पण साहेब हे सेंद्रिय खत द्यायची म्हटलं तरी बी बऱ्याच मोठ्या प्रमाणात ती खत द्यावी लागणार ना का?
1: हो, मग द्यावंच लागतात ना. आता सेंद्रिय शेतीसाठी आपल्याला कुठले रासायनिक खत देता येत नाही, किंवा कीटकनाशक देता येत नाही, तणनाशक देता येत नाही, रोगनाशक, संजीविके, हे असे अनेक रासायनिक घटक प्रतिबंधित आहे. तर आपण देऊ काय शकतो? मग जीवामृत देऊ शकतो, गांडूळ खत देऊ शकतो, जनावरांचं जे काही खत निघतं ते देऊ शकतो, हिरवळीचे खत देऊ शकतो. त्याशिवाय आपण पिकांमध्ये फेरफार करून पीक पद्धती थोडस बदलून त्याच्यामध्ये द्विदल पिकांचा समावेश करून अशा अनेक घटकाच्या मार्फत आपल्याला जमिनीशी पोषण करावं लागते.
0: म्हणजे पिकांचं पोषण करण्यासाठी अगोदर जमिनीचं पोषण करायला पाहिजे म्हणा की?
1: हो, अगदी बरोबर आहे. सेंद्रिय शेतीमध्ये आपण जमिनीचं पोषण करतो, आणि सेंद्रिय घटक जमिनीमध्ये वाढल्यानंतर ते हळूहळू पिकांना उपलब्ध होत राहतात,
0: आणि ते हळूहळू उपलब्ध होत असल्यामुळं जोमान वाढणाऱ्या पिकावर त्याचा परिणाम दिसत बी असणार आहे की नाही?
1: जोमाने वाढणार पिकावर त्याचा परिणाम दिसतोच ना. आता रासायनिक खतासारखे अन्नद्रव्य झटपट सेंद्रिय मध्ये उपलब्ध होत नाही, आणि सेंद्रिय खत जर आपण एकसारखं टाकत राहिलो तर हळूहळू सेंद्रिय कर्व जमिनीमध्ये वाढतो.
0: म्हणजे कर्ब वाढला की जमिनी सुधारणं होत जाणार आहे की नाही?
1: हा, आता जमीन सुधारणारच. सेंद्रिय अवशेष हे जमिनीमध्ये टाकणे हे कधीही पिकांसाठी चांगलेच आहे, आणि एक तर त्यातून अन्नद्रव्य तर मिळतातच, त्याशिवाय जमिनीची घडणही सुधारते.
0: म्हणजे मी काय म्हणतो, मग ही सेंद्रिय शेतीचा फायदा अशा कोणत्या पिकांना चांगला होणार म्हणायचं?
1: आता तुम्हाला माहित आहे की सगळी पिकं काही एकसारखी वाढत नाही, बघा काही पिकं भराभरा वाढतात, काही पिकं हळूहळू वाढतात. तर आता जी जलद गतीने वाढणारी पिकं आहेत ते सेंद्रिय खताने फारसे असे चांगले वाढत नाही.
0: म्हणजे असं म्हणता येईल की काही पिकांना अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणातच लागते, ते त्याची गरज ते रासायनिक खताने भागवायला पाहिजे.
1: रासायनिक खत अशा पिकांना जर थोडस कमी पडलं तर लगेच परिणाम दिसून येतो.
0: आता बघा साहेब, काय का मका किंवा भात यासारखीची काही पिकं आहेत का नाही, त्यांना रासायनिक खत कमी पडली तर लगेच ती फरक दाखवते ती?
1: हो, वाढीमध्ये फरक दिसून येतो आपल्याला. परंतु हे द्विदल सारखी

0: जे पीक आहेत यांना खत थोडे कमी लागतात आणि त्या पिकांची वाढ काही अशी फारशी काही खुंटत नाही. तसंच आपण पाहतो की फळझाड जे आहेत ती वाढ सुद्धा हळूहळू होत असते.
1: होय की पण मी काय म्हणतो साहेब, का काय भागातली जी काही शेतकरी बांधव आहे ती सेंद्रिय खतच वापरतात, दुसरं कोणचं बी खत ते टाकत नाही ती.
0: हो अगदी बरोबर आहे म्हणणं तुमचं. मी सुद्धा पाहिलंय की काही भागामध्ये रासायनिक खतांचा अजिबातच वापर होत नाही. आता त्याच्यासाठी अनेक कारण असू शकतात, परंतु ह्या परिस्थितीचा शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती म्हणून असं प्रमाणपत्र मिळवून त्याचा फायदा घ्यायला काही हरकत नाही बघा.
1: काही शेतकऱ्यांच्या जमिनी बी लई चांगली असते, फारसे काही खत टाकायची गरजच नाही लागत त्यांना.
0: हो बरोबर आहे, मी सुद्धा अनुभवलं आहे की काही शेतकऱ्यांच्या जमिनीची उत्पादन क्षमता ही अतिशय चांगली असते आणि अशा जमिनीमध्ये फारशी खत पण टाकावं लागत नाही. तर अशा शेतीचा सेंद्रिय शेतीसाठी आपल्याला उपयोग करायला वाव आहे.
1: होय की साहेब, अगदी पटलं बघा मला तुम्ही म्हणताय.
0: आजकाल आपण पाहतो ना तर शेतकरी पूर्वीसारखे कष्ट घेत नाही आणि सेंद्रिय जे अवशेष असतात पिकांचे वगैरे ते बऱ्याचदा आपण पाहतो शेतकरी पेटवून देतात त्याला. ह्या याच्यामुळे अन्नद्रव्य ही जी काही आहे ही काही जमिनीमध्ये काही जात नाही आणि त्यामुळे काय होतं की सेंद्रिय जे आहे पदार्थ ते जमिनीला न मिळाल्यामुळे त्या जीवाणूंची संख्या पण काही अशी फारशी वाढत नाही. आता यात बघा, जे जीवाणू जे असतात ना यांची संख्या वाढणं हे फार महत्वाचं असतं आणि यांची जर संख्या वाढली तर निश्चितच अन्नद्रव्य जे आहे ते अधिक मात्रेमध्ये उपलब्ध होतात आणि त्याचा चांगला फरक दिसून येतो बघा.
1: आता कळालं बघा साहेब, म्हणजे पण ही शेतकऱ्यांना समजा सेंद्रिय घटकाचं महत्वाचं असं समजलेलं नाही बघा, म्हणजे तुम्ही सांगताय सांग नाही त्या पद्धतीने जर त्यांनी समजून घेतलं की नाही तर लई फायदा होईल बघा.
0: आता सेंद्रिय कर्ब जर कमी झाला जमिनीमध्ये तर पिकांची उत्पादकता जी आहे ती कमी होते आणि मग शेतकरी सांगतात की जमीन पूर्वीसारख्या पिकत नाही, उत्पादन देत नाही. आता शेतकऱ्यांनी जनावरं कमी केली त्याचप्रमाणे सेंद्रिय अवशेषचा पुनर्वापरही करत नाही याची त्यांना जाणीव नसते.
1: सेंद्रिय शेतीत रासायनिक कीटकनाशक आणि ते रोगनाशक सुद्धा वापरता येत नाहीत की?
0: हो नाही येत, अजिबात वापरता येत नाही. आता रोग आणि कीड यांच्या नियंत्रणासाठी सेंद्रिय पदार्थांचाच वापर करावा लागतो.
1: नाही जरा किचकटच वाटतंय आम्हाला, पण कीड आणि रोग आटोक्यात आलं ते जर आलं नाही ते कीड आणि रोग जर आटोक्यात आले नाही ते तर सगळं पीक हातनवी जाण्याचा धोका वाटतो या बघा.
0: हो बरोबर आहे ना, आता ते आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे. जर वेळेत उपाय नाही झाले तर नुकसान होणारच ना.
1: पण आजकाल काय आहे का शेतकऱ्यांकडे जनावर बी नाही देऊ आणि ठेवायची म्हणलं तर ती परवडत बी नाही आणि त्यातनं मनुष्यबळाची अडचण आहेच की?
0: आता तुमचं म्हणणं सगळं मान्य आहे मला, परंतु आता सेंद्रिय शेती करायला आता ह्या अडचणीतून काही ना काही मार्ग काढावाच लागेल. आता जर मार्ग काढला तरच सेंद्रिय शेती शक्य आहे आणि तसं पाहता आज आंतरराष्ट्रीय बाजारात सेंद्रिय मालाला चांगली मागणी आहे आणि दिवसेंदिवस आपण पाहतो ही मागणी वाढतच चाललेली आहे, त्यामुळे सरकारचं याच्याकडे लक्ष आहे बघा.
1: नाही पण आता तुम्ही म्हणतास हे खरं आहे, पण मी काय म्हणतो साहेब का बाजारपेठेबद्दल काय आता परिस्थिती चांगली आहे का अशी?
0: आता बाजारपेठेचं सांगायचं झालं तर ही सेंद्रिय जी हे उत्पादने आहे ही मोठ्या शहरामध्ये काही विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध आहे बघा, मोठमोठ्या मॉलमध्ये वगैरे. आता याची मागणी वाढत आहे आणि आपण पहा आपल्या देशाची परिस्थिती जशी जशी सुधारत आहे त्याप्रमाणे सेंद्रिय उत्पादनाची मागणी ही वाढतच राहणार.
1: हे झालं आपल्या देशाबद्दलचं, पण समजा आता ह्यो माल आम्ही परदेशात पाठवायचा म्हणला तर मग इतर राष्ट्रात अशी त्याची परिस्थिती काय म्हणायची मग?
0: आता आंतरराष्ट्रीय बाजारातही चांगलीच मागणी आहे आणि लोकांचा कल दिवसेंदिवस या सेंद्रिय उत्पादनाकडे वाढत आहे आणि त्यासाठी ते जास्त पैसे देण्यासाठी पुढे येत आहे लोक.
1: पण आता कोरोडो भागाचा जर विचार करायचा झाला तर या भागात सेंद्रिय शेती करण्याबद्दल मग काय करता येईल?

0: कोरडवाऊ भागात पाहिलं तर अशी उत्पादन क्षमता जी असते कोरडवाऊ भागामध्ये ती कमीच असते. आणि ह्या जमिनीमध्ये जर आपण सेंद्रिय पदार्थांचा जास्त वापर केला तर जमीन ही निश्चित सुधारेल. आणि जमीन सुधारली तर त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल आणि जमिनीचा पोतही सुधारेल. आणि अशा परिस्थितीमध्ये सेंद्रिय उत्पादनाचा भाव मिळाला तर शेतकऱ्याच्या खिशात 2 पैसे ज्यादा पडतील ना.
1: होय की अगदी पटलं बघा तुम्ही म्हणताय सर. पण साहेब काय आहे का शेतकऱ्यांनी समजा सेंद्रिय शेती करायची ठरवली तर मग ही सेंद्रिय शेती करण्यासाठी पिकाची निवड कशी करायची?
0: पिकांची निवड करत असताना त्यांच्याकडे असलेल्या जमिनीचा विचार करणं हे फार महत्वाचं आहे. बघा पिकांची उत्पादकता पण टिकून राहायला पाहिजे असेच पिकांची निवड करणे आवश्यक आहे. कसं आहे बघा अगदी सगळ्यांनीच सेंद्रिय शेती याची धाव घ्यायला नको. तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे हळूहळू सेंद्रिय पदार्थ हे शेतामध्ये टाकत राहायला पाहिजे.
1: म्हणजे नेमकी सुरुवात कशी करायची असं तुम्ही म्हणताय सर?
0: आता सुरुवातीला शेतकऱ्यांनी सेंद्रिय कर्व वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आजकाल काय बघा शेतकरी टाकतच नाही काही सेंद्रिय पदार्थ. एक तर शेणखत मिळत नाही, अवशेष काही टाकत नाही, गांडूळ खत काही टाकत नाही, सगळं रासायनिक वरच चाललंय. तर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थ जे आहे हे टाकत राहायला पाहिजे. हिरवळीचे खत करायला पाहिजे किंवा पिकांचे अवशेष जे आहे त्याचा पुनर्वापर करायला पाहिजे. जीवामृत, गांडूळ खत हे अशी सोपी सोपी जे आहे याचा जे उपलब्ध आहे शेतकऱ्याकडे त्याचा वापर करायला पाहिजे त्यांनी.
1: आता तुम्ही सांगताय सर हे समजते येते ध्यानात माझ्या. पण सेंद्रिय पदार्थ टाकल्यानं सेंद्रिय कर्ब वाढतो का मग?
0: आता सेंद्रिय कर्ब बद्दल सांगायचं झालं तर आपल्या देशामध्ये बघा तापमान हे उष्ण आहे आणि उष्ण तापमानामध्ये सेंद्रिय कर्ब जे आहे हे एवढ्या सहजासहजी वाढत नाही.
1: बर
0: तर अनेक वर्ष असं मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थ टाकत राहिले तर थोडासा फरक असा दिसून येतो. आणि जर चांगलं यश आलं सेंद्रिय कर्ब वाढवण्यामध्ये तर नंतर हळूहळू सेंद्रिय शेतीचा विचार करायला हरकत नाही शेतकऱ्यांनी. तर हे सगळं करताना आर्थिक दृष्ट्या परवडेल किंवा नाही याचाही चांगला विचार करायला पाहिजे.
1: हे आता आलंय समजा माझ्या लक्षात यायला लागलंय तुम्ही काय काय म्हणताय सर. ते म्हणजे ज्यांना कोणची पिकं घ्यायची आहेत त्यांनी त्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे. पण मी काय म्हणतो समजा आम्ही सेंद्रिय भाजीपाला करायचं ठरवलं तर मग याबद्दल आम्ही काय करायला पाहिजे?
0: ह्या भाजीपाल्यालाही चांगली मागणी आहे. परंतु बघा ज्या वेळेला आपण भाजीपाला करतो त्यावेळेला त्यावर येणारी किडी आणि रोगांचाही विचार करणं हे आवश्यक आहे बघा.
1: मग आता मी काय म्हणतो आता समजा आपल्याला हे समजा टाळायचं असेल तर मग फळबागेत आपण सेंद्रिय शेती करता येईल का?
0: असंही बघा फळबागांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेणखत आपण द्यायची शिफारशी वगैरे केलेली आहेत आणि त्यामुळे योग्य पिकाची निवड करणे हे अतिशय आवश्यक आहे. चांगला निर्यातक्षम माल जर शेतकऱ्यांनी काढला आणि निर्यात करण्यासाठी त्याची जुळवणी झाली तर शेतकरी कल्पनाही करू शकत नाही एवढा पैसा होतो त्यातून.
1: म्हणजे सेंद्रिय पद्धतीने काढलेला माल खरोखरच चवीला चांगला लागतो या का?
0: चवीला खरोखरच चांगला लागतो की नाही हे शास्त्रीय दृष्ट्या काही अधिकृतपणे सांगता येणार नाही.
1: बर
0: परंतु आपण जरी सेंद्रिय खत पिकांना टाकले तर पिकं काही ते सेंद्रिय स्वरूपामध्ये त्याचं शोषण करू शकत नाही. शोषण होण्यासाठी त्याचं रूपांतर रासायनिक याच्यामध्ये व्हावंच लागतं.
1: पण मी काय म्हणतो साहेब का या सेंद्रिय उत्पादनांच्या गुणवत्तेबद्दल काय निकष काढलेले आहेत का?
0: इतरत्र झालेल्या संशोधनात दिसून आलेलं आहे की सेंद्रिय जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये असा काही अनुकूल कुठला काही बदल झालेला असा काही फारसा दिसून आलेला नाहीये. पण एक मात्र आहे की हे जे उत्पादने आहेत याच्यामध्ये कीटकनाशकांचे अवशेष किंवा रोगनाशकांचे अवशेष हे निश्चितपणे कमी असल्याचे आढळून आले आहे.
1: पण मी काय म्हणतो का सेंद्रिय शेतीत पिकांची अधिक उत्पादकता आपण टिकून ठेवू शकतो का मग?
0: ही जी उत्पादकता आहे हे रासायनिक शेतीच्या तुलनेत थोडीफार कमी असते बघा, थोडी घट येते याच्यामध्ये. इतरत्र संशोधनातून असं दिसून आलंय की चांगलं व्यवस्थापन जर आपण ठेवलं

0: त्याच्या जवळपास आपल्याला उत्पादकता, रासायनिक खताच्या जवळपास उत्पादकता मिळू शकते, परंतु त्यासाठी जमिनीची निवड ही फार महत्वाची आहे आणि त्याचबरोबर पिकाची पण योग्य निवड झाली तर चांगल्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला जवळपास रासायनिक खताच्या जवळपास आपल्याला उत्पन्न मिळू शकतं असं काही काही ठिकाणी दिसूनही आलेलं आहे.
1: म्हणजे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करायचं म्हणलं तर खर्च बी वाढणार की मग साहेब?
0: हो, आता खर्च तर वाढणारच. आता सेंद्रिय शेती म्हटलं तर खर्च आणि फायदा याचा ताळमेळ तर हा बसवावाच लागणार आहे. आता सर्वच पिकांमध्ये ही सेंद्रिय शेती फायदे होईल का असं तर काही निश्चित सांगता येत नाही. आणि आपल्या देशाची अन्न सुरक्षा जर लक्षात घेतली तर मला तरी वाटतं की सेंद्रिय आणि रासायनिक यांचा हायब्रिड पद्धतीने आपण मिश्रण करून किफायतशीर दरात अन्नधान्य जे आहे हे पिकवण्याची आवश्यकता आहे.
1: बरोबर आहे बाबासाहेब. तर तुमच्याशी चर्चा करता करता एक लक्षात आलं, म्हणजे सेंद्रिय शेती करायची झाली तर सगळ्याच गोष्टींचा चांगला विचार करून अभ्यास करून मगच ती करायला पाहिजे. पण एक चांगलं समजलं की सेंद्रिय औषधांचा आपण पुनर्वापर करून त्याप्रमाणे शक्य होईल तेवढं जनावरांचं खत, गांडूळ खत हे जर जमिनीत पोषणासाठी टाकलं तर त्याचा लय फायदा होईल बघा.
0: हा, आता हे तुमच्या लक्षात आलं चांगली गोष्ट आहे, परंतु हे तुम्ही दुसरे शेतकरी बांधवांना आणि तुमच्या शेतावर याचा वापर करा म्हटलं.
1: नाही, तुम्ही सांगताय सर हे मी आता लक्षात ठेवलेलंच आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्यांनी त्याबद्दल सांगणारच आहे की.
0: हो ठीक आहे, बरं आहे, चांगली गोष्ट आहे.
1: नाही साहेब, आज तुमच्याकडून एवढी चांगली माहिती मिळाली बघा, त्याबद्दल लय आभारी आहे बघ. आता तुमचा काय जास्त वेळ घेत नाही तर येऊ का आता मग?
0: हो या मग, आता पुन्हा असेच काही पुन्हा काही मुद्दे असतील त्याच्याबद्दलही आपण चर्चा करू, काही अडचण असेल तर ती सोडूया.
1: होय की, मग येतो मग आता. राम राम.
0: राम राम.
2: मंडळी, आताच आपण सेंद्रिय शेती संधी आणि मर्यादा याविषयी प्राध्यापक अनिल बुडबुले यांनी लिहिलेला संवाद ऐकलात. यामध्ये सहभाग होता महेश इनामदार यांचा.

श्रोतहो आताच आपण निवडून या चित्रपटासाठी पद्मजा फड आणि जोगळेकर यांनी गायलेले गीत ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचा. बरं तर मंडळी, याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मला संधी निरोप द्या. नमस्कार.

0: माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. मध्यमधरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM 106 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोत्यांनो, याबरोबरच आम्ही प्रसारभारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहोत. रात्रीचे 8 वाजले आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी राज साने. ऐकवित आहोत एक गाणे ताजेतवाने.

दोस्त माझा मस्त या चित्रपटातील सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत होतं. हे गीत सुधीर मोघे यांनी लिहिलेलं आणि संगीत रचना होती सुभाषचंद्र कुलकर्णी यांची. एक गाणी ताजेतवाने हा कार्यक्रम सांगली आकाशवाणी केंद्रावरून पुनः प्रसारित करण्यात आला. आता रात्रीचे 8:05 होत आहेत. ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। दोन विधेयकं मंजूर। विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी। गुजरातमध्ये भाजपा तर मध्य प्रदेशात काँग्रेसनं जागा राखली। आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ घातल्यानं फारसं कामकाज होऊ शकलं नाही। या गोंधळातच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं। विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं। एमएसएमई क्षेत्रातल्या उद्योजकांच्या बिलांचं जलद पेमेंट व्हावं यासाठीच्या विधेयकाला राज्यसभेनं आज मंजुरी दिली। वाद लवकर निकाली काढणं, तडजोडीनं रकमेची वसुली करणं, अवसायनाच्या संदर्भातल्या समस्या सोडवणं यासारख्या तरतुदी यात आहेत। यूपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये कुठलेही बदल करण्याचा किंवा त्या जागी दुसरी योजना आणण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे। लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली। आतापर्यंत केवळ 1,18,195 अधिकारी कर्मचाऱ्यांनी यूपीएससाठी नोंदणी केल्याचं त्यांनी सांगितलं। एनपीएस धारकांना यूपीएससाठी नोंदणी करता येते आणि यूपीएसमध्ये मूळ वेतनाच्या निवृत्तीवेतन मिळेल याची खात्री दिली जाते। विद्यार्थी आंदोलकांविरोधात दाखल झालेले एफआयआर बंद करण्यात किंवा मागे घेण्यात केंद्र आणि राज्यांना कोणतीही कायदेशीर अडचण नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं। विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायच्या वचनावर सरकार ठाम आहे, पण एफआयआर मागे घ्यायची तरतूद फौजदारी कायद्यात नाही, त्यामुळे क्लोजर रिपोर्ट दाखल करणं, गुन्हा मागे घेण्यासाठी अर्ज करणं किंवा संबंधित न्यायालयापुढे खटला रद्दबातल ठरवणं हा योग्य कायदेशीर मार्ग आहे असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पीठाला सांगितलं। गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देश न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो हे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं। त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं। विद्यार्थी आंदोलनांदरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक नेमावं की निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं। तसंच पेलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार

असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व रस्त्यांच्या कडेला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील याची खात्री करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला केली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. वाहनांसाठीचे रस्ते आणि पदपथ हे वेगवेगळे ठरवून द्यावेत आणि या पदपथांवर आक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधित विभागांना द्याव्यात असं न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. पायाभूत सुविधा मोफत देण्यावरून मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी काळजी व्यक्त केली आहे. गोष्टी फुकट दिल्या की त्यांची किंमत नागरिकांना कळत नाही आणि त्या वाया जातात असं ते चेन्नईत एका कार्यक्रमात म्हणाले. गोष्टी फुकट दिल्या असं वरून दिसत असलं तरी कोणीतरी त्याची किंमत चुकवत असतो. कधी तो करदाता असतो किंवा अन्य प्रकरणांमध्ये फुकट दिल्या जाणाऱ्या गोष्टींची देखभाल ठेवली जात नसल्यानं त्या खराब होतात हे त्यांनी लक्षात आणून दिलं. जुलै महिन्यात पालघर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली आहे. पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी प्रत्येकी 1.5 लाख रुपये तर 50% नुकसान झालेल्या घरांना 50,000 रुपये 25% जास्त नुकसान झालेल्या घरांना 25,000 रुपये दिले जाणार आहेत. पूर्णपणे नष्ट झालेल्या झोपड्यांनाही मदतीचा लाभ मिळणार आहे. पुरामुळे कपडे आणि घरातल्या अत्यावश्यक वस्तूंचं नुकसान झालेल्या कुटुंबांना कपड्यांसाठी 10,000 रुपये आणि घरगुती साहित्याच्या नुकसानीसाठी आणखी 10,000 रुपयांची मदत मिळणार आहे. दुभत्या जनावरांच्या नुकसानीसाठी 40,000 रुपये तर इतर जनावरांसाठी 20 ते 32,000 रुपये मदत दिली जाईल. मासेमारीच्या बोटी आणि जाळ्यांच्या अंशतः किंवा पूर्ण नुकसानीसाठी मच्छीमारांना भरपाईही दिली जाणार आहे. इतर व्यावसायिकांना प्रत्यक्ष नुकसानीच्या 75% आर्थिक मदत मिळेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा काँग्रेस आणि जनसुराज पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. बिहारमध्ये बांकीपूर मतदारसंघात जनसुराज पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार नीरज कुमार यांचा 19,324 मतांनी पराभव केला. भाजपाचे अध्यक्ष नितीन नबीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. 1995 पासून जागा भाजपाकडे होती. जनसुराजचे उमेदवार अभिषेक बंटी यांनी शेवटच्या क्षणी कौटुंबिक कारणामुळे निवडणूक लढायला नकार दिल्यानं प्रशांत किशोर यांनी अर्ज भरला होता. गुजरातमध्ये मंझलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे सत्येंद्रभाई पटेल विजयी झाले. पटेल यांनी काँग्रेसचे उमेदवार भिखाभाई राबरी यांचा 30,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव केला. मध्य प्रदेशात दातिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग विजयी झाले असून त्यांनी भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी यांचा 6,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव केला. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आणि लोकभवन इथं 19 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. PM नागेंद्र स्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लमाणी, KS बसवंतप्पा, BZ जमीर अहमद खान यांच्यासह इतर 14 जणांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रीपद न दिल्यामुळे काँग्रेसचे इंडीचे आमदार यशवंतराय गौडा पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. सागरचे आमदार बेलूर गोपाल कृष्ण यांनीही नाराजी दाखवून राजीनामा द्यायचा विचार व्यक्त केला. गायत्री शांतेगौडा यांचं नाव काँग्रेस कार्यकारिणीच्या पत्रात होतं मात्र त्यांनी आज शपथ घेतली नाही त्यामुळे सध्या कर्नाटकच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नातेवाईकाच्या कंपन्यांना कंत्राट दिल्याच्या प्रकरणाच्या तपासात राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचा दावा CBI केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं राज्याचे मुख्य सचिव आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांकडून उत्तर मागितलं आहे. या दोघांनी 24 ऑगस्टच्या आधी न्यायालयासमोर हजर राहावं आणि राज्य सरकार तपासात सहकार्य का करत नाही याचं उत्तर द्यावं असं न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सांगितलं. महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांची दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली. 6 महिला

0: कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी दिली. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या भारतीय भारोत्तोलकांचं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज अभिनंदन केलं. भारोत्तोलन प्रकारात भारताने 1 सुवर्ण 6 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकलं आहे. या कामगिरीबद्दल सुवर्णपदक विजेती मीराबाई चानू हिला 30 लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना 20 लाख रुपये तर कांस्यपदक विजेत्यांना 10 लाख रुपयांची रोख पारितोषिकं मांडवीय यांनी प्रदान केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. 2 विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी. गुजरातमध्ये भाजपा तर मध्य प्रदेशात काँग्रेसनं जागा राखली. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 8:15 झाली आहेत. पॉप संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात सुनीता राव यांनी गायलेली काही पॉप गीते.

0: जगाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असत, बिघडत असत.
1: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
0: कधी बिघमूड होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग,
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
3: आवाज दिल की कोई पहचान ले तो बेहतर.

पॉप संगीताच्या कार्यक्रमात सुनीता राव यांनी गायलेली काही पॉप गीत आपण ऐकलीत. यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.

आकाशवाणी सांगली केंद्र रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी राज साने. प्रसारित करीत आहोत आपकी पसंद. श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या आवडीच्या हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

पसंद या कार्यक्रमात मी राज साने तुम्ही सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. कार्यक्रमात पहिलं गीत आपण ऐकणार आहोत. याराने या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आहे आणि या गीतासाठी पत्र पाठवून पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत चंद्रशेखर पाटील, विमलताई पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी स्टॉप, बाबासो दुकानदार फुगे. त्याचबरोबर दुसरं पत्र आहे विद्यानगर कवठे मंकाळमधून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया, प्रसाद म्हैसाळकर. त्याचबरोबर तिसरं पत्र आहे डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णव जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव लोखंडे, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर. आणि चौथं पत्र आहे उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकीर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमरन शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिलावी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख. या सर्व श्रोत्यांनी आप या गीतासाठी पसंती कळवली आहे. ते गीत आपण ऐकूयात.

श्रोते हो, यानंतर आपकी पसंती या कार्यक्रमात पत्र पाठवणारे श्रोते आहेत तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे. यानंतर सौ संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता खेमलापुरे. यानंतर दुसरं पत्र आहे याच गीतासाठी, ऋषिकेश पौर्णिमा, तेज विद्या, सुवर्णा बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण, सेनापती कापशी. त्यानंतर तिसरं पत्र आहे महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखेडे आणि त्याचबरोबर प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे. या गीतांनी श्रोतो, या श्रोत्यांनी धरती या चित्रपटातील मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीताची पसंती आपल्याला कळवलेली आहे.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळीराजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्या

सावंको आणि दो या चित्रपटातील गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत जत जिल्हा सांगलीचे श्याम कुलकर्णी, राम कुलकर्णी, नसवाडा चौक मलकापूर येथील संजय पाटील, सौ उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चव्हाण, त्याचबरोबर बनाचीवाडी तालुका राधानगरी येथून सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, त्याचबरोबर त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश ज्ञानदेव, भक्ती भूषण ज्ञानदेव, आकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे, सौ गीतांजली सयाजी वलटे, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला, तालुका करवीर नगरी, जिल्हा कोल्हापूर, कार्तिक, अर्पित, सौ अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव, त्याचबरोबर तिसरं पत्र आहे आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बलिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। यानंतर श्रोते हो बेताब या फिल्म मधील शब्बीर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकणार आहोत आणि त्या गीतासाठी पसंती कळवलेली आहे दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूरचे संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, त्याचबरोबर फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीडचे रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना व गभरू पैलवान थोरात, त्याचबरोबर दुसरं पत्र आहे याच गीतासाठी अतुल गौतमी, धम्मदीक, अरुण काळे, कांबळे, येवगुड, रेवन, अनिता राडूळ, तुषार, मेघना मेघना कांबळे, विलास पाटील, आणि तिसरं पत्र आहे सौ सरिता शांताराम पाटील, सौलता गोपाळ भोसले, सौ दीपाली नंदकुमार थोडकर, रेखा बाळू तिप्पे, अनिता मारुती देशमुख, केरुबाई व शांताबाई तिप्पे, सुरेश रामू साबळे, दत्ता अण्णाप्पा गोरे, रघुनाथ गणपती शिंत्रे, आनंदा गायकवाड, मारुती ढोकरे, मुक्काम पोस्ट तमन नाकवाडा,

काकावल जिल्हा कोल्हापूर. त्याचबरोबर याच गाण्यासाठी चौथं पत्र आहे दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमार साध्वी जोशी, परभणीहून गणेश हरगावकर.

श्रोतेहो, चांदणी या चित्रपटातील गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत संघमित्रा श्रोता संघ जयराम सिंगणकर, विशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता, समस्त सिंगणकर परिवार महाराष्ट्र. आमचं दुसरं पत्र आहे राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी तालुका, अंबड, जिल्हा जळगाव, माफ करा, जिल्हा जालना, निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर, उद्धव साबळे, पार्थ रेडिओ श्रोता संघ, छत्रपती संभाजीनगर. त्याचबरोबर याच गीतासाठी पसंती कळवली आहे तिसरं पत्र, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, राजाराम गायकवाड, श्रेयश सुयोग संस्कृती शिवज्ञ, शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राज पेंटर तेरवाड, अभि आदिती मंजुआ अजय राधाकृष्ण बिरणगे बावडा कोल्हापूर, सौ सुशीला विलास दावणे कागल, सुभाष मुंशे शिरढोण, श्रीनिवास कांबळे यड्राव, संजीवनी सुयोग सुयोग कुलकर्णी कवटे महांकाळ, शशिकांत पाटील कुरुंदवाड, सचिन किल्लेदार बडगाव. त्याचबरोबर तिसरं पत्र आहे दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन, तसेच जिल्हा बीड शहरचे रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात. धन्यवाद.

मनापासून हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 10:30 झाले आहेत. ऐकूयात नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये पंडित यशवंत बी जोशी यांच्या गायनात राग गौड मल्हार. विलंबित बंदिश तिलवाडा तालात निबद्ध असून बोल आहेत नजर नाही अदावे. द्रुतगतीतील बंदिश 3 तालात निबद्ध असून बोल आहेत आवन आगम. यांना साथ संगत अशी आहे तबला राजप्रसाद धर्माधिकारी, हार्मोनियम वसंतराव गुरव.

आता से आपण पंडित यशवंत बी जोशी यांचा यांच्या गायनात राग गौड मल्हार ऐकलात. तबल्यावर साथ संगत केली होती राजप्रसाद धर्माधिकारी यांनी आणि हार्मोनियमवर संगत होती वसंतराव गुरव यांची. हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. रात्रीचे 11 वाजता आहेत. यानंतर सुरुवातीला हिंदीमधून आणि 11:05 इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.